श्रोतेहो नमस्कार. FM 101.4 मेगा हर्ट्स आणि न्यूज ऑन एअर वरती आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आज वार गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948 अर्थात 28 मे 2026. रसिक उस्ताद बिस्मिल्ला खा साहेब आणि सहकाऱ्याने सने वरती वाजवलेला राग वृंदावन सारंग आपण ऐकत आहोत. आणि रसिको, या वृंदावन सारंगच्या सुरावटीने झालेल्या आमच्या आजच्या या प्रसारण सभेत आमचे नियंत्रण कक्षातले सहकारी अर्जुन साठे आणि रुपेश पाटील यांच्यासह मी पल्लवी कुलकर्णी आपलं मनपूर्वक स्वागत करत आहोत. सुप्रभात.

स्तिमान सिखो वृंदावन सारंग जी सुरावट अपने के लिए उस्ताद बिस्मिल्ला खास साहबानी सहकार ने सनेवरती वाजवली एफएम 101.4 मेगाहर्ट्ज आणि न्यूज ऑन एअर यावरती आपण ट्यून केलेला आहे आकाशवाणी नाशिक।

तेव्हा रसिहो भक्ती रसगंगा अर्थात आपण भक्ती स्वरलहरी ऐकणार आहोत भक्तीधारा कार्यक्रमातून आकाशवाणी नाशिक केंद्राच्या. आणि कार्यक्रमाची सुरुवात आपण करणार आहोत श्रीकृष्ण स्तोत्रानं.

श्री कृष्ण स्तोत्र आपण ऐकलं आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी नाशिक केंद्राचा भक्तीधारा. आणि आता चराचराला जागवणारी भूपाळी, पारंपरिक भूपाळी अनुराधा पौडवाल आणि सहकलाकारांनी गायलेली, नंदू हुनप यांचं संगीत असलेली

आनंदले मुनिजन आनंदले तिन्ही लोक ईश्वराच्या नामस्मरणाने त्याच्या जयघोषाने. रसिको, ही भूपाळी आपण ऐकलीत, पारंपरिक होती ही. नंदू होनप यांचं संगीत असलेली ही भूपाळी आपण ऐकलीत अनुराधा पोडवाल आणि सहकलाकारांच्या आवाजातली. कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राचा भक्तीधारा. गुरु चरणी ठेवता भाव आपोआप भेटे देव म्हणून गुरुशी भजावे रूप ध्यानाशी आणावे. ईश्वर चरणाची लालसा असलेलं हे आणखी एक गीत चित्रा देशमुख यांचं साधना सरगम यांनी गायलेलं.

गुरुची ये द्वारी श्वाना परी राही, साधना सरगम यांनी गायलेलं हे चित्रा देशमुख यांचं गीत, अभिजित उदय यांचं संगीत असलेलं आपण ऐकलं. कार्यक्रम आकाशवाणी नाशिक केंद्राच्या भक्तीधारा आपण ऐकत आहात. आणि शोधव संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय की देव गुरुपाशी आहे, वारंवार सांगू काहे, तुका म्हणे गुरु भजनी, देव भेटे जनिवनी. शोधव असं जनावनात भगवंत ज्यांनी पूजला ते आपले संतजन, आणि ज्यांनी भगवंत जळी स्थळी काष्ठी पाषाणी शोधला, अजन्म त्याचं ध्यान करून आपलं संपूर्ण आयुष्य त्याच्या चरणी समर्पित केलं, अशा संत मीराबाई, त्यांचीच रचना आता आपण ऐकणार आहोत. लता मंगेशकर यांचा स्वर आहे.

संत मीराबाईंची आपण रचना ऐकलीत, ती लता मंगेशकर यांच्या आवाजातली. कार्यक्रमात आता यानंतर ही आरती महेंद्र कपूर आणि सहकलाकारांच्या आवाजातली.

आरतीच कलाकारांनी गायलेली श्री गणेशाची आरती आपण ऐकली. आता आरती आपण ऐकणार आहोत आपल्या स्वतंत्र देवतेची, अर्थात स्वातंत्र्य निष्ठा, बुद्धिनिष्ठा, विज्ञान निष्ठाचं प्रतीक म्हणजे स्वतंत्रता भगवती पुत्र विनायक दामोदर सावरकर यांची आज आहे जयंती. त्यांच्याच लेखणीतून उतरलेलं गीत आजच्या देशवंदनामध्ये आपण ऐकणार आहोत. आपल्या भारत मातेचं गुणगान करणार आहे गीत. संगीत आहे मधुकर गोळवलकर यांचं.

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही रचना आपण ऐकली. लता मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजातली मधुकर गोळवलकर यांचं संगीत असेल. आणि हा होता आजचा भक्तीधारा कार्यक्रम.

0: श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण आणि हे आजच्या दिवसाचे सकाळच्या वेळेतले कार्यक्रम आपल्यापर्यंत सुस्पष्टपणे पोहोचण्यासाठी इथे आज नियंत्रण कक्षामध्ये दक्ष आहेत ते अर्जुन साठे आणि रुपेश पाटील यांच्यासह प्रसारण कक्षातून मी पल्लवी कुलकर्णी आपलं पुन्हा एकदा आकाशवाणी नाशिक केंद्राच्या कार्यक्रमांमध्ये स्वागत करत आहोत. आता आजच्या दिवसभरातले ठळक कार्यक्रम याप्रमाणे आहेत. या रूपरेषेनंतर लगेचच असणारा कार्यक्रम ऐसी अक्षर रसिके या अंतर्गत पु ल देशपांडे यांनी रेखटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 12 संवादक सुमती पवार सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:15 अडावतकर ज्वेलर्स जगूया आनंदी कार्यक्रम संवादिका पल्लवी कुलकर्णी. तसंच 6:40 स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय मालिकेचा भाग 8 संवादिका यामिनी भाकरे सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 6:50 बसवंत गार्डन परिसर कार्यक्रमात पर्यावरण जागृती या मालिकेचा भाग 7 संवादिका आहेत अलका चंद्रात्रे. तसंच 6:55 वडनेरे सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात वैज्ञानिक कोडी या मालिकेचा भाग 11 संवादिका तृप्ती बक्षी या दोन्हीचे सादर करते कृष्णा शिंदे. सकाळी 7:00 एका हिंदी चित्रपट गीताचा आस्वाद आपण घेऊ शकणार आहात. 7:10 प्रादेशिक बातम्या 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आम्ही सहक्षेपित करू मुंबई अस्मिता वाहिनीवरून. सकाळी 7:40 श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. 7:50 भावधारा 8:00 समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केले जाईल. सकाळी 8:15 गीतधारा 8:30 म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रम. सकाळी 9:00 प्रायोजित कार्यक्रम पीएनजी अँड सन्स. 9:05 10:00 विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील. 10:00 अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 10:05 गीत भारती 10:30 एनसीईआरटीचा उमंग हा प्रायोजित कार्यक्रम. सकाळी 11:00 प्रायोजित कार्यक्रम जितेंद्र घोडके सराफ पुणे. त्यानंतर विविध भारतीचे कार्यक्रम दुपारी 12:00 12:00 वनिता मंडळ. तसंच त्यानंतर विविध भारतीचे कार्यक्रम सहक्षेपित केले जातील रात्री 11:00 दरम्यान. संध्याकाळी 5:30 युववाणी. संध्याकाळी 7:15 वृत्तविशेष. संध्याकाळी 7:30 किसानवाणी या अंतर्गत आज आपण ऐकणार आहोत रानजाई. आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती असलेला हा कार्यक्रम असणार आहे. याचे सादर करते कृष्णा शिंदे. रात्री 11:00 इंग्रजीतून आणि 11:05 इंग्रजीतून बातम्या दिल्या जातील. रात्री 11:00 हिंदीतून बातम्या दिल्या जातील ज्या आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. तेव्हा असे हे भरगच्च कार्यक्रम श्रोते आपल्यासाठी आहेत, आपल्या मनोरंजनासाठी आहेत आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरती आजच्या दिवसभरामध्ये. तेव्हा ऐकत रहा, ऐकवत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 MHz आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ॲप्लिकेशनवर अर्थात आपल्या मोबाईलवरती सुद्धा. आणि आता ऐसी अक्षरे रसिके कार्यक्रम यामध्ये पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 12 संवादिका सुमती पवार.
1: नमस्कार श्रोते, मी सुमती पवार. हो,

0: आपलाचा विषय आहे नाथा कामत, व्यक्ती आणि वल्ली। पुलंच्या एकेका व्यक्तिचित्राचा जसजसा सखोल अभ्यास मी करते आहे तसतसे मला थक्क व्हायला होते आहे। एक व्यक्तिरेखा व तिचा उत्तरोत्तर होणारा विस्तार पाहिला की त्यांच्या बुद्धिमत्तेची कमाल वाटते। नाथा कामत ही व्यक्तिरेखा वाचताना तर हे प्रकर्षाने जाणवते, कारण हा नाथा कामत म्हणजे कमाल माणूस आहे। इतक्या मुलींवर हा लांबून प्रेम करतो आणि इतक्या मुलींचा इतिहास तोंडपाठ ठेवतो की मुलींकडे बघण्याशिवाय दुसरे काही काम करतो की नाही याचीच शंका यावी। पुलं त्यांच्या अतिशय विश्वासातले म्हणून त्याच्या मनातले सारे काही तो पुलंना सांगतो आणि पुलं मित्र म्हणून सारे ऐकून घेतात। पुलं म्हणतात, नाथा कामत हे प्राणी मात्र माझ्या जीवनात का आले आहे आणि दातात काहीतरी अडकावे तसे का अडकून राहिले आहे, माझ्या मनात त्याच्याविषयी निश्चितपणाने कोणत्या भावना आहेत याचा अजून माझा मलाच उलगडा झालेला नाही आणि या जन्मात होणार नाही। बाबा रे, तुझं जग निराळं आणि माझं जग निराळं मला हताश होऊन तो अनेक वेळा सांगतो। त्याच्या वागण्यातल्या दोन गोष्टी मला अजिबात आवडत नाहीत। एक म्हणजे खाण्याचा पदार्थ निरखून पाहत खाणे, नाथा कामतला ही फार वाईट खोड आहे। पण दुसरी न आवडणारी गोष्ट मात्र फार तापदायक आहे। मला कोणी बाबा, हे बाबा किंवा बाबा रे हे संबोधन वापरले की चीड येते। बाबा रे या शब्दाने वाक्याची सुरुवात करणारी माणसे ऐकणाऱ्याला एकदम खालच्या पातळीवर आणून बसवतात। एरवी त्याचं जग निराळ आणि माझं जग निराळ ही गोष्ट 100% खरी आहे। विधात्याने सर्व प्रेमी युगुलांचे मिश्रण करून नाथा कामत नावाचा पदार्थ बनवला असेल, स्कर्ट लुगडे पातळ दृष्टिपथातून काहीही सरकल्यासारखे झाले की नाथा कामाचे पंचप्राण डोळ्यात येऊन गोठतात असं पुलं म्हणतात। मानेचा कोण उलटा फिरत 360° प्रवास करून येतो आणि अधांतरी तरंगू लागतो। मग आपल्या टायने आवडलेल्या गळ्यातून गुटरंगू अशा सारख्या अक्षरांनी वर्णन करता येण्यासारख्या आवाज काढून तो भानावर येतो। अशा कितीतरी मुलींवर नाथा मरत होता। पुलं म्हणतात, नाथाची आणि माझी मैत्री एखाद्याला आपोआप सर्दी व्हावी तशी झाली। त्याच्या माझ्या आवडीनिवडी सारख्या नाहीत। तो सर्व नट्यांच्या बातम्याजवळ ठेवणारा तर मी भक्त सुदामा पाहणाऱ्यांपैकी। त्याच्या माझ्या वयात खूप फरक आहे। उभ्या गावाला आमच्या मैत्रीची माहिती आहे। तो देहाने पारड्यात असला तरी मनाने चौपाटीवर नाहीतर रेक्लमेश्वर असतो, नाक्यावर उभा असतो। त्याचा थोरला भाऊ गणपती आणि मी एका वर्गातला। गणपती पोस्टात चिकटला, नाथाच्या मात्र शेकडो नोकऱ्या झाल्या। त्याने नोकऱ्या आधी केल्या की प्रेम हे सांगणे कठीण आहे। त्याच्या एकट्या असणाऱ्या घराला सुद्धा कामतवाडी असे म्हणतात।
1: ऐसी अक्षर रसिके अंतर्गत पु ल देशपांडे यांनी रेखाटलेल्या व्यक्तिरेखा या मालिकेचा भाग 12 ऐकला। सुमती पवार या संवादिका होत्या। आता काही वेळातच आपण कार्यक्रम ऐकणार आहोत स्वरूप कृषीवाणी, कृषी बांधवांसाठी खास माहिती देणारा कार्यक्रम। पण त्याआधी
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा,
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर,
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा।
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा।
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी उंटवाडी नाशिक।
1: आणि आता स्वरूप कृषीवाणी कार्यक्रम काही वेळातच।
4: या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत स्वरूप ऍग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड नाशिक, 37 तोच विश्वास।
1: मंडळी नमस्काराच्या स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमात आपलं स्वागत आहे। आज आपण कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय याची माहिती घेणार आहोत। संवादिका आहेत यामिनी भाकरे।
5: शेतकरी बंधूंनो नमस्कार, कृषीवाणी मध्ये मी यामिनी भाकरे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय। शेतकरी बंधूंनो, ग्रामीण मनोरंजन हाही महत्वाचा पैलू आहेच बरं, कारण गावाकडील सण परंपरा संस्कृती भाषा हस्तकला पेहराव याचं आकर्षण शहरी लोकांना असतंच, त्यामुळे दैनंदिन

0: आयुष्यात जरा वैविध्य आलं ते छान आनंद व्यक्त करतील. शेती आणि शेतकऱ्यांच्या सभोवतालचं वातावरण, एखाद्या कृषी उत्पादनाची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहता येणं हे सुद्धा लोकांना आवडतच बरं. त्यातही सर्वाधिक उत्पादनाचे रेकॉर्ड करणारे शेतकरी, त्यांची भेट आपण पर्यटकांशी घडवून देऊ शकतो. सर्वात जास्त पशु उत्पन्न देणारे फार्म कोणकोणते आहेत त्या फार्मला सुद्धा आपण व्हिजिट करून दिली पाहिजे. प्रक्रिया युनिट्स कुठे कुठे आहेत त्या ठिकाणी सुद्धा नेऊन त्यांना हे युनिट्स आपण दाखवू शकतो. नाविन्यपूर्ण शेती पद्धती एखाद्या शेतकऱ्यांनी केली असेल तर ती पद्धती त्यांना दाखवायला नेणं गरजेचं आहे. याकडे अनेक पर्यटक आकर्षित होतात. ताजी भाजी, पालेभाजी, फळ भाजी, अन्नधान्य उत्पादन, काही प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, सेंद्रिय अन्न आणि सेंद्रिय अन्न निर्मिती कशी केली जाते आणि विक्रीलाही मोठा वाव आहेच. मुलांना बैलगाडीची सवारी करून आणणं, उंटाची सवारी करणं, नौका विहार करणं, मासेमारी, हर्बल वॉक, हा तर आजकाल खूपच महत्वाचा झालाय. ग्रामीण खेळ आणि आरोग्य, त्यातल्या आयुर्वेदिक विषयक सुविधा यांचा समावेश आपण पर्यटनात करून घेतलाच पाहिजे. काही आयुर्वेदिक औषधी गुणधर्म असणारे झाडं देखील आपल्या जर शेतावर लावली तर आपण त्याची ओळख करून दिलीच पाहिजे, नाही का? आज आधुनिक जीवनामध्ये ताणतणाव प्रचंड वाढलेले आहे, त्यामुळे शांत ठिकाण हेही आकर्षणाचं केंद्रच ठरू शकतं. अलीकडे मोबाईलमुळे दिवस रात्र कधीही कामाला जुंपल्यासारखी स्थिती झाली आहे. अशा स्थितीत काही काळ तरी मोबाईल आणि स्क्रीन पासून दूर राहण्यालाही लोक प्राधान्य देतच आहेत. त्याला निसर्गाची जोड दर दिली तर पर्यटनाला मोठा वाव आहे. नैसर्गिक वातावरण नेहमीच व्यस्त जीवनापासून दूर असतं. पक्षी, प्राणी, पिकं, पर्वत, पाणवठे, गावं शहरी लोकसंख्येला पूर्णपणे भिन्न वातावरण देतात. पूर्वी मुलं मातीतच खेळायचे, त्यामुळे मातीशी त्यांची नाळ जुळली होती, पण आज मात्र त्यांना ग्रामीण जीवनाविषयी ज्ञान देणं आवश्यकच आहे. त्यामुळे शालेय सहलींसाठी सुद्धा कृषी पर्यटन हे उत्तम पर्याय आहे. या विद्यार्थ्यांना कृषी क्षेत्रातील अनुभवांची संधी पण मिळेल. शिवाय उत्तम शेती आणि उच्चतम उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांचे शेतावर प्रशिक्षण कार्यक्रम सुद्धा राबवता येऊ शकतात. यामध्ये आपण वेगवेगळे सेमिनार्स पण ठेवू शकतो, कंपन्यांचे छोटे कार्यक्रम. यासाठी हॉटेलऐवजी चांगला पर्याय यातून आणून देता येतो. आता काही ठिकाणी आपण मधमाशा संगोपन असे सुद्धा पर्यटन स्थळ आपण पाहिलेलेच आहेत, त्याची पूर्ण ओळख करून देणं ह्याची पण आज गरज आहेच. तर मंडळी, आज एवढंच. पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत यामिनीचा नमस्कार.
1: मंडळी, आत्ताच आपण कृषी पर्यटन एक उत्तम व्यवसाय माहितीचा भाग आठवा ऐकला. संवादिका यामिनी भाकरे होत्या. कार्यक्रमाचे सादरकर्ते होते कृष्णा शिंदे. सध्या असेच माहिती देणारा, मनोरंजन करणारा कार्यक्रम संध्याकाळी 7:30 आपण ऐकू शकणार आहात. आकाशवाणी नाशिक केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम रान जाई आज संध्याकाळी 7:30. तेव्हा स्वरूप कृषीवाणी कार्यक्रमातून आम्ही आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.

0: स्वरूप कृषीवाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते स्वरूप अॅग्री सायन्सेस प्रायव्हेट लिमिटेड सातपूर नाशिक. विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
1: कृषीवाणी किसान वाणी त्यासाठी आकाशवाणी आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर वरती.
2: संस्कृती ज्ञान आणि माहितीचा खजिना कृषी विज्ञान आणि तंत्रज्ञान यांच्या सोबतीला मराठी हिंदी चित्रपट गीतांच्या जोडीला लोकगीतांचा नजराणा आहे खास तुमच्यासाठीच फक्त एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ वर म्हणजेच आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावर.
3: मुहूर्त अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा
4: आपल्या दंडे सराफांचा
3: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन.

0: आणि व्हरायटी
1: शिवाय मजुरीवर 25% सूट.
0: महोत्सव 15 जून पर्यंत.
1: धंडे गोल्ड अँड डायमंड.
0: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
2: श्रोते आपण ट्यून केलेला आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र.
3: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
2: नमस्कार नमस्कार नमस्कार श्रोते हो सुप्रभात. अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी कार्यक्रमात पल्लवी कुलकर्णीचा सर्व रसिक श्रोत्यांना आदरपूर्वक आणि प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोते तसं तर आपण रुटीन लाईफ जगत असतो नाही का, म्हणजे पण तरीही ते आयुष्य आपण आहे तसं आनंदातच जगत असतो नाही का, म्हणजे रोज असं काही हॅपनिंग वगैरे असं काही नसतं. आणि जे काही रोजच्या छोट्या मोठ्या मनाविरुद्ध घडणाऱ्या घटना असतात, काही छोट्या फार समस्या असतात, त्याची आपल्याला सवय होऊन गेलेली असते, त्यामुळे ते काही आपल्याला वाटतच नाही त्याचं काही. म्हणजे म्हटलं ना आपण तसं तर आपण लाईफ एकदम मजेमध्ये जगत असतो हो, पण तरीही यात सुद्धा अचानक काहीतरी गोष्टींचा आपल्याला अचानक सामना करावा लागतो. कुणीतरी अचानक सोडून जातो आपल्याला, किंवा मनाविरुद्ध काहीतरी मोठं घडून जातं, किंवा आरोग्याची एखादी मोठी समस्या सुद्धा अचानक लागू शकते, ज्यामुळे आपण अगदी आतून तुटून जातो म्हणतो ना आपण तसं होऊन जातं, मनातून अगदी मोडून जातो आपण, काहीच गोड वाटत नाही, कशात मन रमत नाही. तर साहजिक होऊ शकतं असं, कारण मनाविरुद्ध घडलेलं असतं काहीतरी, मनाविरुद्ध घडणार असतं काहीतरी. त्यासाठीच ही एक जपानी गोष्ट आहे बरं का, म्हणजे फार पूर्वीची आहे. तर एक राजा होता, अर्थात जपानची गोष्ट, म्हणजे तो जपानी राजा. त्या राजाकडे 450-450 वर्षापूर्वीचा एक पिढीजात असलेला सुंदर नक्षीदार काचेचा मोठा बाऊल होता, ज्यातून जेवताना राजाच्या कुटुंबाला त्यामधून रोज एक सूप सर्व केलं जायचं. अर्थात हा बाऊल पारंपरिक असल्यामुळे तो अतिशय आत्मीयतेने काळजीपूर्वक हे सगळे दरबारातले जे कोणी होते किंवा राजा आणि त्याचे कुटुंब असो हे खूप जपायचे या बाऊलला. या बाऊलचा वापर करणारी राजाची ही 5वी पिढी होती. एक दिवस असंच राजाच्या मुदपाक खाण्यात एक छान सूप तयार झालं आणि तो जो आचारी होता, तिथला जो शेफ होता, त्यांनी ते सूप काढण्यासाठी म्हणून ते बाऊल काढलं आणि काही कळायच्या आत ते बाऊल त्याच्या हातातून खाली पडलं. बाऊल काचेचं होतं, झाले त्याचे 2-4 तुकडे झाले. आता तो शेफ खूप घाबरला. आता राजा मोठी शिक्षा देणार आपल्याला, त्यामुळे तो गलित गात्र झाला. तो अतिशय घाबरतच त्या राजाच्या कुटुंबियाच्या टेबलपाशी आला आणि खाली मान घालूनच त्यांनी रडत रडत बाऊल फुटल्याचं त्या सगळ्यांना सांगितलं. आता शिक्षेच्या भीतीनं त्याला रडू कोसळत होत. हे बघून राजा उठला आणि त्या शेफच्या गळ्यात मित्रत्वाचा हात टाकत म्हणाला, अरे खाचेचाच होता तो, फुटणारच होता कधीतरी, पण तू काळजी करू नको, मला पण तो प्रिय आहे, कारण माझा तो पारंपरिक बाऊल आहे, माझा तो ट्रॅडिशनल बाऊल आहे, आमचं खूप प्रेम आहे त्या बाऊलवरती सुद्धा. तुकडे उचल आणि चल माझ्याबरोबर. असं म्हणून तो राजा, तो शेफ, ते बाऊलचे तुकडे घेऊन एका ठिकाणी गेले. अर्थात ते ठिकाण होतं एक किसुंगी कलाकाराकडे ते गेले. आता किसुंगी हा काचेचे तुकडे जे आहे ते सोन्याच्या किंवा चांदीच्या सहाय्यानं कल्पकतेने जोडणारा जपानी आर्टचा प्रकार आहे किसुंगी. आणि खरंच त्या किसुंगी आर्टिस्टनं सोन्याच्या सहाय्याने अतिशय सुबकतेने ते बाऊल इतकं छान जोडलं. आता ते बाऊल त्याच्या अद्भुत नक्षीबरोबरच त्याच्या सोन्याच्या जोडणीच्या पट्ट्यांमुळे ते अधिकच सुंदर दिसायला लागलं, पहिल्यापेक्षा सुंदर दिसायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. राजाला काय, सगळ्यांनाच आनंद झाला, त्या शेफलाही खूप बरं वाटलं की चला काहीतरी छान निघालं याच्यातनं. राजा अतिशय आनंदाने ते बाऊल आणि त्या शेफला घेऊन, त्या कलाकाराला घेऊन आपल्या दरबारात आला, त्यांचा यथोचित सन्मान केला राजानी आणि सगळ्यांना सांगितलं आनंदाने की हा बाऊल जर फुटला नसता तर त्यातली आणखी सुंदर

आता कोणाला दिसलीच नसती. खरंच आहे ना, तो बाऊल फुटला नसता तर त्याला सोन्याचा मुलामा चढलाच नसता, सोन्याच्या पट्ट्या जडल्याच नसत्या. शेवटी खरंच आहे ना, आपलंही असंच असतं ना, जेव्हा आपण असे तुटून जातो ना, तेव्हा खर तर आपण त्या किचुंगी आर्ट मधल्या सोन्यासारखं काहीतरी शोधायला पाहिजे. अर्थात ते सोनं म्हणजे अशा कठीण परिस्थितीत स्वतःला विश्वासानं सावरणं, पॉझिटिव्ह राहणं, आपले प्रयत्न, आपला संघर्ष. अगदी त्यात कोणी आपल्याला प्रेमाचा सकारात्मकतेचा हात दिला ना तरी तो त्या सोन्यासारखा समजायचं आणि स्वतःला जोडून घ्यायचं. खरंच आहे ना, श्रोते एका नव्या दमानं, नव्या रूपानं, नव्या व्हर्जनमध्ये स्वतःलाच खुलवायचं असतं अशा परिस्थितीमध्ये. थोडा वेळ लागतो या गोष्टीला, पण नक्की होतं, स्वतःला आपण जोडू शकतो. तर चला, या गाण्यांच्या ओळींसह मी पल्लवी कुलकर्णी या कार्यक्रमातून आपला निरोप घेणार आहे, पण या गाण्यांच्या ओळी आहेतच.

0: अडावतकर ज्वेलर्स जगुया आनंदी। या कार्यक्रमाचे प्रायोजक
1: अडावतकर ज्वेलर्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
0: नाती जपण्या आयुष्यभराची,
2: परंपरा ही अधिक मासाची।
0: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
2: अधिक मास होणार आता अधिक खास।
0: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
2: 50% भरघोस सूट।
0: आजच भेट द्या,
2: विश्वास नाशिककरांचा।
0: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक।
3: आणि शेवटी आता बसवंत गार्डन परिसर कार्यक्रमात पर्यावरण जागृती याविषयी संवाद साधतील अलका चंद्रात्रे।
4: बसवंत गार्डन परिसर प्रायोजक बसवंत गार्डन मुखेड रोड पिंपळगाव बसवंत नाशिक।
5: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या परिसर कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। आजचा विषय आहे ध्वनी प्रदूषण एक अदृश्य समस्या। श्रोते हो, आपण कधी पूर्ण शांतता अनुभवली का? ना वाहनांचे हॉर्न, ना मोबाईलच्या सतत वाजणाऱ्या सूचना, ना मोठ्या आवाजातील गाणी, ना बांधकामाचा कर्कश आवाज, कदाचित नाही। कारण आज आपण आवाजाच्या इतके सवयीचे झालो आहोत की ध्वनी प्रदूषण आपल्याला समस्या वाटेनाशी झालीय। पण हा सततचा कोलाहल आपल्या शरीरावर, मनावर आणि समाजावर शांतपणे परिणाम करत असतो। आवश्यक मर्यादेपेक्षा जास्त आणि त्रासदायक आवाज निर्माण होतो तेव्हा त्याला ध्वनी प्रदूषण म्हणतात। वैज्ञानिकदृष्ट्या आवाजाची तीव्रता डेसिबल या एककात मोजली जाते। साधारण संभाषण 50 ते 60 डेसिबल असते। पण शहरातील वाहतूक, DJ, फटाके किंवा मोठे स्पीकर अनेकदा 90 ते 120 डेसिबल पर्यंत पोहोचतात। आणि सततचा हा तीव्र आवाज शरीरासाठी हानिकारक ठरतो। साधारण संभाषण 50 ते 60 डेसिबल असते, पण शहरातील वाहतूक, DJ, फटाके किंवा मोठे स्पीकर अनेकदा 90 ते 120 डेसिबल पर्यंत पोहोचतात। आणि सततचा हा तीव्र आवाज शरीरासाठी हानिकारक ठरतो। आपल्या आसपास ध्वनी प्रदूषण निर्माण करणाऱ्या गोष्टी किती सहज दिसतात पहा। सिग्नल हिरवा होण्याआधीच वाजणारे हॉर्न, रात्री उशिरापर्यंत चालणारे मोठे स्पीकर, सामाजिक किंवा कौटुंबिक कार्यक्रमातील अतितीव्र ध्वनी व्यवस्था, रस्त्यावरील बांधकामांचा आवाज, मोठ्या आवाजात TV किंवा मोबाईल वापरण्याची सवय, सार्वजनिक ठिकाणी किंवा घरात हेडफोनवर अतिशय मोठ्या आवाजात संगीत ऐकण्याची वाढती सवय। आज अनेक तरुण दीर्घकाळ इयरफोन वापरत आहेत। कानाजवळ सतत मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यामुळे श्रवणशक्तीवर ताण येतोय। विशेष म्हणजे सुरुवातीला याची जाणीव होत नाही, पण पुढे जाऊन कानात सतत आवाज येणे, कमी ऐकू येणे किंवा डोकेदुखी यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात। आपण अनेकदा विचार करतो थोड्या वेळाचा आवाज आहे, पण श्रोते हो, याच थोड्या वेळेचा परिणाम हळूहळू साचत जातोय। ध्वनी प्रदूषणाचा परिणाम फक्त कानांवर होत नाही

0: तर सतत मोठ्या आवाजात राहिल्यामुळे आपल्यावरील ताण वाढतो, रक्तदाब वाढू शकतो, झोपेचे विकार निर्माण होतात, एकाग्रता कमी होते, लहान मुलांच्या अभ्यासावर परिणाम होतो, वृद्ध व्यक्ती आणि हृदयविकाराच्या रुग्णांना अधिक त्रास होतो. जागतिक आरोग्य संघटनेनुसार दीर्घकाळ ध्वनी प्रदूषणाच्या संपर्कात राहणं मानसिक आरोग्यावरही परिणाम करू शकतं. श्रोते हो, ध्वनी प्रदूषणाचा परिणाम फक्त माणसांवरच होत नाही, पक्ष्यांचे स्थलांतर, त्यांचा संवाद, प्राण्यांची हालचाल यावरही मोठा परिणाम होतोय. समुद्रातील काही प्राणी देखील ध्वनीच्या माध्यमातून एकमेकांशी संपर्क साधतात. मोठ्या जहाजांचा आवाज आणि मानवनिर्मित कोलाहल यामुळे त्यांच्या नैसर्गिक जीवनचक्रावर परिणाम होतोय. मग काय करू शकतो आपण? वाहनांचा हॉर्न फक्त गरज असेल तेव्हाच वापरणं, मोठ्या आवाजातील फटाके किंवा स्पीकर टाळणं, रुग्णालयं, शाळा, निवासी परिसरात शांतता पाळणं, घरातील टीव्ही मोबाईल यांचा आवाज मर्यादित ठेवणं, सर्वात महत्वाचं आवाज म्हणजे उत्साह हा गैरसमज बदलणं. कारण संस्कृतीचा, श्रद्धेचा, उत्सवाचा किंवा आनंदाचा आवाज मोठा असण्याची गरज नसते, तो संवेदनशील असण्याची गरज असते. श्रोते हो, शांतता ही केवळ आवाजाचा अभाव नाही तर ती निरोगी जीवनाची गरज आहे.
1: बसवंत गार्डन परिसर, प्रायोजक बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक. आता सुट्टीतल्या धमाल वन डे पिकनिक साठी परफेक्ट डेस्टिनेशन बसवंत गार्डन.
2: मधमाशांची रंजक माहिती, ग्राम संस्कृती, ऍडव्हेंचरस गेम झोन, रेन झोन आणि फूड हब, तसेच मध आणि बेदाण्यापासून बनवलेले स्वादिष्ट पदार्थही.
1: सकाळी 7 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत एंट्री फी फक्त 300 रुपयांपासून.
2: बसवंत गार्डन, मुखेड रोड, पिंपळगाव बसवंत, नाशिक.
3: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.

0: परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित ठेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: अशोध आता काही वेळातच वेडनेरी सराफ विज्ञान कट्टा कार्यक्रमात तृप्ती बक्षी यांनी साधलेला संवाद वैज्ञानिक गोडी याविषयी. पण त्याआधी
2: नीट जेई की तयारी कर रहे हो, आत्ममालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्ज्वल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
3: atmamalikonline.com. आत्मा मालिक ये.
0: या कार्यक्रमाचे प्रायोजक
4: अधिक महिन्याची खास पर्वणी रास्त मजुरी चांदीची भरपूर व्हरायटी फक्त वडनेरे सराफांकडे.
0: चांदीच्या दिव्यांचे नवनवीन प्रकार, आकर्षक दागिने, पूजेची उपकरणी, चांदीची भांडी आणि देवतांच्या सुंदर मूर्तींची भरपूर व्हरायटी.
4: आजच भेट द्या वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
4: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
5: नमस्कार श्रोते हो, आकाशवाणीच्या विज्ञान कट्टा या खास कार्यक्रमात मी तृप्ती बक्षी आपलं मनपूर्वक स्वागत करते. दरवेळीप्रमाणे आजही आपण घेऊन आलो आहोत एक भन्नाट वैज्ञानिक कोडं आणि त्यामागचं रंजक विज्ञान. तर ऐका आजचं कोडं. मी मोजतो दाब वातावरणाचा, उपयोग करतात माझ्यात पाऱ्याचा, पारदर्शक काचेची पोकळ नळी उपडी ठेवतात पात्रामध्ये, हवामानाची देतो मी माहिती, डोंगराची उंचीही सांगतो कधी कधी, समुद्र सपाटीपासून कितीवर सूचना देतो वादळ वाऱ्याची, ओळखा पाहू मी आहे तरी कोण. मित्रांनो, ओळखलं का उत्तर? आजच्या वैज्ञानिक कोड्याचं उत्तर आहे वायुभार मापक, म्हणजेच बॅरोमीटर. होय, वातावरणातील हवेचा दाब मोजणारं हे अत्यंत महत्वाचं उपकरण आहे. आज हवामानाचा अंदाज, पावसाची शक्यता

0: वादळाचा इशारा, विमानांची उंची, पर्वतारोहण अशा अनेक क्षेत्रात याचा वापर केला जातो. पण मित्रांनो, एक प्रश्न पडतो ना, हवेचं वजन असतं का? आपल्या भोवतीची हवा दिसत नाही मग तिचा दाब कसा असू शकतो? याच प्रश्नाचं उत्तर शोधताना विज्ञानाने बॅरोमीटरचा शोध लावला. आपल्या पृथ्वीभोवती हवेचं जाड आवरण आहे. या हवेला वजन असतं आणि त्यामुळे ती पृथ्वीवरील प्रत्येक वस्तूवर दाब टाकते. हा दाब म्हणजेच वातावरणीय दाब. समुद्रसपाटीवर हा दाब सर्वाधिक असतो. जसं आपण डोंगरावर वर चढत जातो तसं हवेचं प्रमाण कमी होतं आणि दाबही कमी होतो. याच बदलांवरून हवामानाचा अंदाज बांधता येतो. 17व्या शतकात इटलीमधील महान शास्त्रज्ञ इव्हेंजेलिस्टा टॉरिसेली यांनी बॅरोमीटरचा शोध लावला. आता बघूया हवामानाचा अंदाज कसा कळतो. बॅरोमीटरमधील दाब वाढला तर वातावरण स्थिर असतं म्हणजे हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता असते. पण दाब कमी झाला तर वातावरणात बदल होण्याची चिन्ह दिसतात. वादळ, पाऊस किंवा ढगाळ वातावरण निर्माण होऊ शकतं. म्हणूनच हवामान खात्यात बॅरोमीटर हे महत्वाचं साधन मानलं जातं. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, डोंगरावर चढताना कान कधी कधी बंद झाल्यासारखे वाटतात कारण वातावरणीय दाब बदलत असतो. बॅरोमीटरच्या सहाय्याने समुद्रसपाटीपासून एखाद्या ठिकाणाची उंची मोजता येते. म्हणूनच विमानांमध्ये आणि गिर्यारोहण मोहिमांमध्ये याचा उपयोग होतो. आजचे बॅरोमीटर फक्त पाऱ्याचे नसतात, आता डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक बॅरोमीटर उपलब्ध आहेत. मोबाईल फोनमध्येही लहान सेन्सर्स असतात जे वातावरणीय दाब मोजतात. यामुळे मोबाईलला उंचीतील बदल समजतात. हवामान केंद्रे, जहाजे, विमाने, संशोधन प्रयोगशाळा, उपग्रह सर्वत्र बॅरोमीटर वापरले जातात. भारतात हवामान आणि वातावरण अभ्यासात अनेक शास्त्रज्ञांनी महत्वाचं योगदान दिलं आहे. अण्णामणी या भारतातील प्रसिद्ध हवामान शास्त्रज्ञ होत्या. त्यांनी भारतीय हवामान खात्यात काम करताना वातावरणीय मोजमापासाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांच्या अचूकतेवर मोठं संशोधन केलं. विशेष म्हणजे त्यांनी भारतात हवामान निरीक्षणासाठी स्वदेशी उपकरण निर्मितीवर भर दिला. त्यांच्या संशोधनामुळे भारतातील हवामान अभ्यास अधिक आधुनिक झाला. आज भारतीय हवामान विभाग देशभरात हजारो उपकरणांच्या मदतीने वातावरणाचा दाब, तापमान, पाऊस आणि वाऱ्यांचा अभ्यास करतो. चक्रीवादळांचा इशारा देण्यासाठीही बॅरोमीटरसारखी उपकरणं अत्यंत महत्वाची असतात. वादळ येण्याआधी वातावरणीय दाब झपाट्याने कमी होतो. म्हणून अनुभवी खलाशी आणि मच्छीमार पूर्वी बॅरोमीटर पाहून हवामानाचा अंदाज घेत असत. आज आधुनिक यंत्रणा आली असली तरी या छोट्या उपकरणाचं महत्व अजूनही तितकंच आहे. एका साध्या काचेच्या नळीपासून सुरू झालेला हा शोध आज हवामान शास्त्रज्ञ, विमान वाहतूक, अवकाश संशोधन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा महत्वाचा भाग बनला आहे. पुन्हा भेटूया अशाच एका भन्नाट वैज्ञानिक कोड्यासह विज्ञान कट्टामध्ये. तोपर्यंत मी तृप्ती बक्षी आपला निरोप घेते.
1: या कार्यक्रमाचे प्रायोजक होते वडनेरे सराफ श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड, नाशिक.
2: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
3: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
2: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी.
3: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
4: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
5: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
5: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड, नाशिक.
6: नाती जपण्या आयुष्यभराची
7: परंपरा ही अधिक मासाची.
6: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
7: अधिक मास होणार आता अधिक खास.
6: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
7: 50% भरघोस सूट.
6: आजच भेट द्या
7: विश्वास नाशिककरांचा.
6: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
8: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो

0: असल हिरा,
1: दंडे, गोल्ड अँड डायमंड, नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
2: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
1: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
2: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
1: बाई, म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी?
0: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
0: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
1: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
3: आपल्या दंडे सराफांचा
1: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
3: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
3: दंडे, गोल्ड अँड डायमंड,
1: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
3: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
4: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
3: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पेढी
4: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.

श्रोत्या आपण ऐकत आहात लता मंगेशकर यांनी गायलेलं असली नकली या चित्रपटातलं गीत, हसरत जयपुरी यांचं, शंकर जयकिशन यांचं संगीत असलेलं. आणि आता यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या पुणे केंद्रावर सहक्षेपित केल्या जातील. तोपर्यंत आनंद या गीताचा.

श्रोत्यादा यानंतर ठीक 7:10 प्रादेशिक बातम्या आणि 7:25 दिलखुलास कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करत आहोत मुंबई केंद्रावरून.

आकाशवाणी पुणे मनोज क्षीरसागर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आता सविस्तर बातम्या. सार्वजनिक शिधा वाटपासाठी राज्यांना निधी देणारी सार्थक पीडीएस योजना 16व्या वित्त आयोगाच्या कालावधीत पुढे राबवण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी काल नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहरांना ही माहिती दिली. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी 25,530 कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्तावही या बैठकीत मंजूर झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्यानं सार्थक पीडीएसमध्ये 3 प्रणाली विकसित केल्या आहेत. लाभार्थ्यांची नोंदणी सांभाळण्यासाठी निर्मल तर तक्रारीवर दाद मागण्यासाठी आशा ही बहुभाषक प्रणाली तयार केली आहे. वितरण व्यवस्थेतल्या मालाची वाहतूक करणारे ट्रक किंवा इतर वाहनांची हालचाल सक्षम या प्रणाली टिपली जाते. या योजनेअंतर्गत राज्य सरकारांना निधी देताना लागू होणाऱ्या नियमातही सुधारणा केली आहे असं वैष्णव म्हणाले. साखरेच्या किमान आधारभूत किमतीत वाढ करणं, इथेनॉल कोटा वाढवणं, कर्ज पुनर्गठन, व्याजसवलत, शेतकऱ्यांकडून थेट कांदा खरेदी, शेतीमालाचं ग्रेडिंग, कांदा बियाणांवर अधिभार आदी प्रश्नांबाबत केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सकारात्मक चर्चेमुळे याबाबत लवकरच केंद्र सरकार अनुकूल निर्णय घेणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. नवी दिल्लीत महाराष्ट्रातील साखर कारखानदारी, ऊस आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्या विविध अडचणीसंदर्भात केंद्रीय सहकार मंत्री शहा यांच्यासोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह संबंधित मंत्री आणि विविध संस्थांच्या प्रतिनिधींची चर्चा झाली. साखरेची किमान आधारभूत किंमत वाढवणं गरजेचं असल्याचं शहा यांनी मान्य केलं आहे. इथेनॉलचा कोटा मोठ्या प्रमाणात वाढवण्यासाठी येत्या 2 महिन्यात निर्णय घेण्याबाबत त्यांनी सहमती दर्शवली असून कर्ज पुनर्गठनासंदर्भात राज्य शासनासोबत एकत्रितपणे काम करून मार्ग काढण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे. व्याज सवलतीचे पैसे तत्काळ देण्याचं मान्य करण्यात आलं. नाफेड आणि एनसीसीएफनं सुरू केलेली कांदा खरेदी बाजारात थेट व्यापाऱ्यांकडून न होता थेट शेतकऱ्यांकडून केली पाहिजे ही मागणी मान्य करण्यात आली आहे. सध्या कांद्याचं बियाणं मोठ्या प्रमाणात निर्यात होत असल्यानं देशांतर्गत कांद्याला निर्यात बाजारपेठ उरत नाही म्हणून कांदा बियाणावर मोठ्या प्रमाणात निर्यात अधिभार लावला पाहिजे ही मागणी देखील मान्य करण्यात आली. कांद्याच्या बियाणावर निर्बंध असले तरी कांद्याच्या निर्यातीवर कोणतीही बंदी नाही असं या चर्चेत स्पष्ट करण्यात आलं. एसआयआर अर्थात मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षणाच्या प्रक्रियेच्या वैधतेवर सर्वोच्च न्यायालयानं काल शिक्कामोर्तब केलं. जनप्रतिनिधित्व कायदा 1950 कलम 324 नुसार निवडणूक आयोगाला पुनरीक्षण प्रक्रिया राबवण्याचा अधिकार आहे असं न्यायालयानं सांगितलं.

इतर पुनरीक्षणापेक्षा एसआयआरची प्रक्रिया वेगळी आहे, एवढ्याच कारणामुळे ती अवैध ठरत नाही असं सांगून एसआयआरमुळे नागरिकत्व रद्द होतं हा याचिकाकर्त्यांचा दावा न्यायालयानं फेटाळून लावला. आसाम विधानसभेनं समान नागरी संहिता विधेयक काल मंजूर केल्यामुळे अशा प्रकारचा कायदा स्वीकारणारं आसाम हे ईशान्य भारतातलं पहिलं आणि देशातलं तिसरं राज्य ठरलं आहे. विवाह, घटस्फोट, वारसा हक्क आणि लिव्ह इन संबंधांशी निगडीत बाबींमध्ये राज्यातील सर्व रहिवाशांसाठी एकच नागरी कायदेशीर चौकट प्रस्थापित करणं हा या कायद्याचा उद्देश आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी ईद अल अधा म्हणजे बकरी ईद निमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. ईद अल अधा हा सण त्याग, करुणा आणि परोपकाराचा संदेश देतो. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो या शुभकामनेसह सर्वांना, विशेषतः मुस्लिम बंधू भगिनींना ईद मुबारकच्या शुभेच्छा राज्यपालांनी आपल्या संदेशात दिल्या आहेत. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. 12व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाचा मुख्य कार्यक्रम 21 जूनला यंदा कोलकाता इथं होणार आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी काल खजुराहो इथं या दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ही माहिती देताना निरोगी वयोवृद्धीसाठी योग ही यंदाच्या योग दिनाची संकल्पना असल्याचं सांगितलं. निरोगी आणि आजारमुक्त वृद्धत्वासाठी योगाभ्यासाला दैनंदिन जीवनाचा भाग बनवण्याचं आवाहन जाधव यांनी केलं. यावेळी योग पार्क कार्यक्रम, योग संगम पोर्टल आणि योग दिवसानिमित्त नव्या टी शर्ट डिझाईनचंही अनावरण करण्यात आलं. पुण्यातील राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 150व्या अभ्यासक्रमाच्या दीक्षांत संचलन सोहळ्यानिमित्त उद्या 29 तारखेला सारंग हेलिकॉप्टर पथकाकडून भव्य हवाई कसरती सादर करण्यात येणार आहेत. महिला कॅडेट्सच्या 3र्या तुकडीच्या सहभागामुळे सोहळ्याला विशेष महत्व प्राप्त झालं आहे. स्वदेशी ध्रुव हेलिकॉप्टरद्वारे आकर्षक समूह उड्डाण आणि कौशल्यपूर्ण हवाई प्रात्यक्षिक सादर केली जाणार आहेत. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नवी दिल्ली इथं दिली. केंद्रीय जलसिंचन मंत्री सी आर पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत महाराष्ट्राकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांना केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. राज्यातील 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50-75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार आहे. वेगानं बदलणाऱ्या सामाजिक परिस्थितीत बालकांसमोरची आव्हानं अधिक गंभीर स्वरूपाची होत आहेत. म्हणूनच संवेदनशील, जबाबदार आणि सकारात्मक वातावरण समाजात निर्माण करण्याची गरज आहे असं आवाहन महाराष्ट्र राज्य बालहक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष अॅडव्होकेट संजय पुराणिक यांनी काल रत्नागिरी इथं केलं. आयोगाच्या अर्धन्यायिक सुनावणी आणि आढावा बैठकीत ते बोलत होते. प्रत्येक नागरिकाची सामाजिक बांधिलकी अधिक सक्षम होऊन बालस्नेही समाज निर्माण करण्यासाठी माध्यमं, समाजसेवी संस्था आणि प्रशासनानं पुढाकार घ्यावा असंही बैठकीत सांगण्यात आलं. केंद्र शासनाच्या राष्ट्रीय खत विक्री आराखड्याअंतर्गत आयएफएमएस आणि अॅग्रीस्टॅक प्रणाली एकत्र करण्यात आल्या आहेत. यासाठी एफएसएएस हे मोबाईल ऍप विकसित करण्यात आलं असून क्यूआर कोडद्वारे शेतकऱ्यांना खतांची ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे. नोंदणीनंतर 3 दिवसात निवडलेल्या विक्रेत्याकडून खत खरेदी करता येईल. त्यामुळे रांगा, अनावश्यक खतांची सक्ती आणि उपलब्धतेबाबतचा गोंधळ टळणार आहे. या पथदर्शी प्रकल्पाची सुरुवात खरीप हंगामात कोल्हापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात होणार आहे. देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पुण्यतिथीनिमित्त काल देशभरात त्यांना आदरांजली वाहण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मान्यवर नेत्यांनी पंडित नेहरू यांच्या आठवणींना उजाळा दिला. नवी दिल्लीत शांतीवन इथं पंडित नेहरूंच्या समाधीस्थळी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी तसंच इतर अनेक नेत्यांनी पुष्पांजली अर्पित केली. भारतीय नेमबाज ईशा सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेतील महिलांच्या 25 मीटर पिस्तूल प्रकारात जागतिक विक्रम मोडला. 21 वर्षीय ईशानं अंतिम फेरीत 50 पैकी 43 गुण मिळवत दक्षिण कोरियाच्या किम यजीच्या नावावर असलेला 42 गुणांचा मागील विक्रम मोडीत काढला आणि सुवर्णपदकावर आपलं नाव कोरलं. हवामान. देशाच्या अनेक भागात पसरलेल्या तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. दिवस आणि रात्र या दोन्ही वेळी तापमान असामान्यरित्या

उच्च पातळीवर कायम आहे. पुढील 2 ते 3 दिवस तीव्र उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी घेण्याचं आवाहन केलं आहे. शरीरातील पाण्याचं प्रमाण कायम राखण्याचा आणि घराबाहेर पडताना सोबत पाणी बाळगण्याचा सल्ला त्यांनी काल दिला. वृद्ध आई वडील, आजी आजोबा आणि प्रियजनांची नियमितपणे विचारपूस करा. त्यांना पुरेसं पाणी पिण्याची, दुपारच्या कडक उन्हात घराबाहेर पडणं टाळण्याची आणि पुरेशी विश्रांती घेण्याची आठवण करून द्यावी असं आवाहन त्यांनी लोकांना केलं. हिंगोली जिल्ह्यात काल संध्याकाळी गारपिटीसह पाऊस झाला, त्यामुळे आंब्यासह फळबागांचं नुकसान झालं. विदर्भात उष्णतेची लाट कायम आहे. उत्तर कोकणातील तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांसह वादळ, हलका ते मध्यम पाऊस आणि ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारे वाहण्याची दाट शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. सार्वजनिक वितरण व्यवस्था आधुनिक करण्यासाठी 25,500 कोटी रुपयांहून अधिक खर्चासह सार्थक पीडीएस योजनेच्या मुदतवाढीला केंद्राची मंजुरी. राज्यातील ऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्राकडून दखल. नेमबाज ईशा सिंगचा 25 मीटर पिस्तूल प्रकारात नवा जागतिक विक्रम. आणि उष्णतेच्या लाटेबाबत पंतप्रधानांकडून खबरदारीचा इशारा. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

श्रोतहो, भारतीय संविधान हे जगातलं सर्वात मोठं लिखित संविधान आहे. या संविधानानं आपल्याला आधुनिक मूल्य दिले. व्यक्ती व्यक्तीची प्रतिष्ठा जपणाऱ्या या मूल्यांमुळे प्रत्येक भारतीयाला काही मूलभूत अधिकार प्राप्त करून दिले. स्वतःसाठी हे अधिकार जपताना दुसऱ्यांच्या त्याच अधिकारांचं रक्षण करणं हे आपलं कर्तव्य आहे. चला ही आधुनिक मूल्य जाणून घेऊया. ती आहेत स्वातंत्र्य, समता, बंधुता, मानवी प्रतिष्ठा, लोकशाही, समानता, सामाजिक आणि राजकीय न्याय, तसंच राष्ट्रीय एकता आणि अखंडता. या मूल्यांचं पालन करूया, संविधान समजून घेऊया, आपला देश बळकट करूया.

0: वाचन म्हणजे समृद्धी.
1: वाचन संस्कृतीची वृद्धी.
0: वाचन दृष्टी देत.
1: वाचन अनोखी सृष्टी दाखवत.
0: वाचन माणूस बनवत.
1: वाचन मनांना घडवत.
0: ग्रंथांना गुरु मानू. वाचन संस्कृती जागवू.
1: वाचन चळवळ वाढवू.
0: लक्षात ठेवा, वाचाल तर वाचाल.
1: लक्षात ठेवा, वाचाल तरच वाचाल.
2: पुस्तकातली
3: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच.
4: आकाशवाणी मुंबई केंद्र, अस्मिता वाहिनी आणि आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात. सकाळचे 7:22 झाली आहेत. जाणून घेऊया आजचे काही ठळक दिनविशेष. श्रोतेहो, आज आहे 28 मे. जागतिक स्तरावर 28 मे हा दिवस दरवर्षी जगभरात जागतिक भूक दिन म्हणून पाळला जातो. द हंगर प्रोजेक्ट नावाच्या ना नफा संस्थेनं तयार केलेला हा उपक्रम जगातील भूक संपवण्याचा प्रयत्न करतो. 28 मे हा दिवस महिलांच्या आरोग्यासाठी आंतरराष्ट्रीय कृती दिन म्हणून पाळला जातो. मराठी उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांचा जन्म 28 मे 1903 या दिवशी. 28 मे 1921 शास्त्रीय गायक पंडित दत्तात्रय विष्णू उर्फ बापूराव पलुस्कर यांचा जन्मदिवस. महान क्रांतिकारक, वक्ते, कवी, नाटककार आणि लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची आज जयंती. त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी झाला. त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन.

ठळक दिनविशेष आपण ऐकलेत. आकाशवाणी मुंबई केंद्राची ही आहे अस्मिता वाहिनी. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र सकाळचे 7:25 झालेली आहेत. प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचलनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी उन्नती जगदाळे आपणा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मंडळी, बदलत्या हवामानामुळे आपल्याला वारंवार पूर, चक्रीवादळ, उष्णतेच्या लाटा यासारख्या संकटांना सामोरं जावं लागतं. या बदलत्या परिस्थितीत राज्याची आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा खूप प्रभावी होत आहे आणि प्रभावीपणे कार्य करत आहे. मागच्या भागात आपण दिलखुलास कार्यक्रमातनं आपत्ती व्यवस्थापन या महत्त्वपूर्ण विषयावर डॉक्टर भालचंद्र चव्हाण यांच्याशी संवाद साधला. आजच्या कार्यक्रमातनंही याविषयी सविस्तर जाणून घेऊया. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: आजच्या दिलखुलास कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपत्ती व्यवस्थापन करत असताना राज्य शासन तर कार्य करतच आहे, पण राज्य शासन कार्य करत असताना त्यामध्ये नागरिकांचा सहभाग असणं, सामाजिक संस्थांचा सहभाग असणं, तसंच सामाजिक संघटनांचा सहभाग असणं महत्त्वाचं आहे, तर तो वाढवण्यासाठी आपण काय करत आहात?
1: नक्कीच, कुठल्याही शासनाच्या कार्यक्रमात जर जनतेचा सहभाग नसला तर तो यशस्वी होत नाही. आणि विशेषतः आपत्तीमध्ये जे प्रथमता प्रभावित ही जनता असते आणि प्रथमता रिस्पॉन्डर्स ही जनता असते, त्यामुळे जनतेचा सहभाग असणं यात अत्यंत महत्वाचं आहे. त्याशिवाय ही शासनाचे कुठलेही प्रयत्न फलदायी ठरणार नाहीत. या अनुषंगाने मला सांगायला आवडेल की आपण शासन म्हणून जनतेला वेळोवेळी प्रबोधन करत आहोत, जनजागृती करत आहोत. या अनुषंगाने ज्या ज्या जनजागृतीच्या वेगळ्या स्कीम्स आहेत त्या आपण राबवतोय. याशिवाय वेळोवेळी आपण मॉक ड्रिल्स घेतोय, म्हणजे फक्त जनजागृती करून होणार नाही, पण एखादी आपत्ती आली तर त्यामध्ये कसा प्रतिसाद द्यावा याचा सराव पण आपण वेळोवेळी करून घेतोय. तर या प्रकारे आपण मीडिया प्लॅनद्वारे काम करतोय, मॉकड्रिल्स प्रमाणे काम करतोय. याशिवाय आपण मोठ्या प्रमाणात एक स्वयंसेवकांचं जाळ निर्माण करतोय, विशेषतः पदामित्र कार्यक्रम, पदामित्र व पदसखी यामध्ये मोठ्या प्रमाणात आपण तरुणांना प्रशिक्षित करतोय आणि त्यांना आपदासखी, आपदामित्र म्हणून प्रमाणित करतोय. याशिवाय त्यांना नुसतं प्रशिक्षित करत नाहीत, तर आपण त्यांना एखादी आपत्ती आली तर त्या अनुषंगाने एक मिनिमम किट असते, छोटी किट, ती किट पण देतोय. याशिवाय आपण त्यांचा विमा पण उतरवतोय, त्यामुळे त्यांना या शासन प्रक्रियेत आपत्तीवर सहभागी करून घेतोय. याशिवाय आपण 18 ते 23 या वयोगटातील विशेषतः LCC, NSS, याशिवाय भारत स्काउट अँड गाईड व नेहरू युवा केंद्र या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून आपण त्यांना प्रशिक्षित करतो, तर यांनाही किट देतोय आपण. याशिवाय

0: मला सांगणार होतं की मागे जे लँडस्लाईडची घटना झाली त्यावेळेस पण आपण वेगळ्या स्वयंसेवी संस्थांना अंतर्भूत करून घेतले, विशेषतः मध्ये सह्याद्री ट्रेकर्स वगैरे यासारख्या संस्थांनी खूप चांगलं काम केलं. त्यामुळे जनता, स्वयंसेवी संस्था आणि NGOs यांचं आपण आपत्ती व्यवस्थापन सहभाग मोठ्या प्रमाणात करून घेतोय, जेणेकरून आपलं आपत्ती व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे काम करते.
1: नक्कीच, समुदायांची, विविध यंत्रणांची क्षमता बांधणी करणं या आपत्ती व्यवस्थापनासाठी फार फार गरजेचं आहे. तर ती नेमकी आपण कशी करता आहात?
0: कुठल्याही आपत्ती येण्यापूर्वीचे आपत्तीपूर्व ज्या उपाययोजना म्हणजे त्यामध्ये पूर्वतयारी क्षमता बांधणी हे दोन महत्वाचे उपक्रम असतात. क्षमता बांधणीमध्ये जी व्यवस्थित आपली सद्यस्थिती जी यंत्रणा आहे त्यांना सक्षम करणं, ती सक्षम करण्यासाठी जी आपली वेगवेगळी यंत्रणा शासनाचे मूलतः शासनाचे वेगवेगळे विभाग आहेत त्यांना प्रशिक्षित करणं. आपल्याकडे नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट आहे, त्यांना आपण वेगवेगळे शासनातील जे विभाग आहेत, जे रिस्पॉन्डर्स विभाग आहेत त्यांना आपण प्रशिक्षण देण्यासाठी आपण वेळोवेळी पाठवतो. याशिवाय जी जनता आहे जनतेच्या प्रशिक्षणासाठी आपण वेगवेगळ्या प्रशिक्षण योजना राबवतो, विशेषतः खेडेगावातील प्रत्येक नागरिकासाठी प्रशिक्षण संस्था आपण घेतो. याशिवाय शाळेतील विद्यार्थी आहेत त्यांचंही प्रशिक्षण घेतो, जेणेकरून त्या प्रशिक्षणामार्फत एक आपत्तीला प्रतिसाद देणारे सक्षम योग घडावेत या अनुषंगाने आपण त्यांनाही ट्रेन करतोय. अशा वेगवेगळ्या विभागांना ट्रेनिंग देऊन क्षमता बांधणी करून, याशिवाय फक्त ट्रेनिंग देऊन थांबत नाही तर आपण आपत्ती व्यवस्थापन संरचना निर्माण करतो, त्यांना वेगवेगळे साधन निर्माण करतो. उदाहरणार्थ आपत्ती व्यवस्थापनासाठी वेगवेगळे रिस्पॉन्डर्स असतात, त्यांची साधनं जी साधनं लागतात आपत्ती व्यवस्थापनासाठी ती उदाहरणार्थ फायर बाईक्स असतील, वेगवेगळे इन्फ्लेटेबल रबर बोट्स, मुळात इन्फ्लेटेबल रबर बोट असतात, NDRF SDRF मोठ्या प्रमाणात ते ड्रोनचा वापर करतात, उपग्रह छायाचित्राचा वापर करतात. या वेगवेगळ्या शासनाचे जे महत्वाचे उपक्रम आहेत त्यांना अत्याधुनिक तंत्रज्ञान कसं उपलब्ध होईल आणि त्यांच्या साधनांचा कसा आपत्ती व्यवस्थापनाची तीव्रता कमी करण्यासाठी उपयोग होईल या अनुषंगाने आपण शासन काम करते.
1: आपत्ती प्रतिरोधक असा आपला महाराष्ट्र निर्माण करण्यासाठी आपण नक्कीच काहीतरी दीर्घकालीन असा रोडमॅप ठरवला असेल, तर तो नेमका काय आहे, दृष्टिकोन काय आहे?
0: भारताचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत 2047 या संकल्पनेच्या अनुषंगानेच महाराष्ट्राने आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली विकसित महाराष्ट्र 2047 यासाठीचा रोडमॅप तयार केला आहे. या रोडमॅपमध्ये शासनाच्या वेगवेगळ्या विभागांनी काय काम करावं यात स्पष्ट सूचना केल्या आहेत. या वेगवेगळ्या विभागांमध्येच आपत्ती व्यवस्थापन हा विभाग आहे आणि त्या विकसित महाराष्ट्र संकल्पनेतच आपत्ती व्यवस्थापनाने भविष्यात कसं काम करावं 2047 जेणेकरून महाराष्ट्राची आपत्ती व्यवस्थापन कधी अधिक सजग कसं होईल, सक्षम कसं होईल या अनुषंगाने उपाययोजना आहेत. यात मुख्यतः वेगळ्या स्तरावरच्या उपाययोजना आहेत. एक प्रथमतः 2029 उपाययोजना, नंतर 2035 उपाययोजना आणि 2047 यात मुख्यतः महाराष्ट्राची सध्याची जी आपत्ती व्यवस्थापन संरचना आहे, संस्था आहे, ती अधिक बळकट करण्यावर भर दिला आहे. याशिवाय आपली आस्थापना आहेत यांना संरक्षण करण्यासाठीची यंत्रणा निर्माण करणं, याशिवाय आपत्ती प्रतिरोधक क्षमता ही अधिक सक्षम करण्यावर या विकसित महाराष्ट्रामध्ये धोरणात समाविष्ट केलं आहे. यासाठी 2029 आपण जे टप्पे केले 2029, 2035 आणि 2047 तर सुरुवातीला आपली जी NDRF आपल्याला म्हटलं त्यासोबतच राज्य प्रतिसाद दल आहे याच्या तुकड्या वाढवणं 2 पासून 7 नेणं, याशिवाय त्यासोबतच प्रत्येक जिल्हा स्तरावर स्वतःचं एक स्वतंत्र आपत्ती प्रतिसाद दल असावं आणि टप्प्याटप्प्याने त्यांची संख्या वाढवत जाणं हे काम करण्यावर भर देतंय. याशिवाय राज्याची जी आपत्ती व्यवस्थापन संस्था आहे त्यांचं बळकटीकरण करून अधिक सक्षम प्रतिरोधक्षम आणि जेणेकरून झिरो रिस्क झिरो टॉलरन्स ही जी शासनाची संकल्पना आहे त्याची अंमलबजावणी करण्यासाठीच्या सर्व उपाययोजना या विकसित महाराष्ट्र धोरणात अंतर्भूत आहेत आणि त्या दृष्टीने शासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागही प्रयत्नशील आहे.
1: फार सुंदर आपला हा रोडमॅप आणि एकूणच दृष्टिकोन आहे झिरो टॉलरन्स, म्हणजे ते अगदी सुसह्य होईल प्रत्येक नागरिकासाठी. बरं, हा रोडमॅप सांगितल्यानंतर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपल्या समस्त प्रेक्षकांना आपण या निमित्तानं काय संदेश देणार आहात?
0: कुठल्याही आपत्तीच्या प्रसंगी हा फर्स्ट अफेक्टेड पर्सन आणि फर्स्ट रिस्पॉन्डर ही जनता असते, सर्वसाधारण लोक असतात, त्यामुळे त्या जनतेने अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण कुठलीही योजना असेल शासनाची, कुठलेही कार्यक्रम असेल, जर जनता प्रभावीपणे प्रतिसाद दिली नाही तर तो यशस्वी होत नाही. त्यामुळे या प्रसंगी जनतेने पण सजग राहणं आणि शासनाद्वारे SEOC मार्फत वेगळे जे अलर्ट्स वेळोवेळी शोधतात त्याला प्रतिसाद देणं आणि त्याच्याकडे पॉझिटिव्हली पाहणं आवश्यक असतं, त्यावर कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने आपण बघाल

0: तर अलीकडे आता हा जो सीझन आहे उष्माघाताची घटना वाढल्यात, उष्माघाताच्या घटना वाढतात, यावेळेस नागरिकांनी उष्माघाताचे परिणाम टाळण्यासाठी शासनाने जी ॲडवायझरी केली त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि त्या सूचनांचं जनतेने पालन करावं. याशिवाय पावसाळ्याच्या काळातही वेगळ्या आपत्ती होतात, वेगळ्या दुर्घटना होतात, त्या दुर्घटना टाळण्यासाठी जनतेने थोडं सजग होणं गरजेचं असतं. अति उत्साह काय बऱ्याच वेळेस असतं तो उत्साह टाळणं, जेणेकरून बऱ्याच वेळेस प्रेक्षणीय स्थळ धबधबे इथे नागरिक पाहायला जातात पावसाळ्यात, तर त्या प्रसंगी जर अति उत्साह दाखवला तर दुर्घटना मोठ्या प्रमाणात होतात, त्या टाळण्यासाठी जनतेने प्रयत्न करणं आवश्यक आहे. याशिवाय सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्या वेगवेगळ्या आपत्ती असतात त्याला प्रत्येक जनतेने सकारात्मक प्रोत्साहन प्रतिसाद देणं आणि त्या अनुषंगाने शासनाद्वारे जे वेळोवेळी सूचनांवर त्याचं पालन करणं. बऱ्याचदा काय होतं, एखादी घटना घडते त्यावेळेस अफवा जास्त पसरते, अफवांवर विश्वास न ठेवता शासनाचे अधिकृत जे सोर्सेस आहेत त्यांचा अवलंब करणं, त्यांचं पालन करणं, त्या अनुषंगाने कार्य करणं आवश्यक असतं. या अनुषंगाने मी जनतेला आश्वासन देऊ इच्छितो की राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग हा शासनाच्या इतर सर्व विभागांसोबत एकत्रित काम करून आपत्तीमुळे होणारे नुकसान, जनतेचं होणारं नुकसान टाळण्यासाठी अधिकाधिक प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने मी जनतेला आवाहन करू इच्छितो की या प्रसंगी जे प्रसारण चॅनल आहेत, जे नंबर्स 1077A, 112A यावर जर काही आपत्ती आली तर जनतेने संपर्क करावा, त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न शासन निश्चित करेल.
1: मंडळी आपत्ती कोणतीही असो, वेळेवर केलेली अंमलबजावणी हीच हानी कमी करण्यास मदत करते. शासनाचे प्रयत्न आणि लोकांचा प्रतिसाद यावर फार सुंदर पद्धतीने आज डॉक्टर भालचंद्र चव्हाण सरांनी प्रकाश टाकला. सर, आज आपण इथे आलात आणि संवाद साधलात आणि अतिशय उपयुक्त माहिती दिली त्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात पुढील भागात सकाळी ठीक 7:25 एक नवा विषय आणि नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत मी उन्नती जगदारे आपला निरोप घेते आहे. नमस्कार.

0: श्रोते आपण ट्यून केलेला आहे आकाशवाणीचं नाशिक केंद्र एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप्लिकेशनवर. सकाळचे 7:37 झालेली आहेत. ठीक 7:40 आपण ऐकणार आहोत श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम. श्रोते आठवण आमच्या हॅलो किसानवाणी या कार्यक्रमाची.
1: शेतकरी बंधूंनो, उन्हाळा संपून आता खरीपाचे वेध सगळ्यांनाच लागलेले आहेत. पिकांची लागवड करण्याआधी बीज प्रक्रिया करून घेणं मात्र महत्वाचंच आहे आणि म्हणूनच हा महत्वाचा विषय आपण हॅलो किसान वाणीचा घेतला आहे. मंगळवारी म्हणजेच 2 जून रोजी प्रसारित होणाऱ्या हॅलो किसान वाणीचा विषय आहे बीज प्रक्रियेचे तंत्र आणि महत्व. आपल्या शंकांचं निरसन करणार आहेत प्राध्यापक अनिल शिंदे. या विषयाबद्दल आपल्या काही शंका असतील तर अवश्य विचारा. 234-27-73 आणि 295-0772 या नंबरवर तर अवश्य करा फोन. हॅलो किसान वाणी.

पाणी पाणी निर्माण करता येत नाही, निदान आज तरी ही वस्तुस्थिती आहे. असलेल्या जलस्रोतांचं संवर्धन हा जलसंपत्ती वाचवण्याचा, त्याचं संवर्धन करण्याचा एक मार्ग. पाण्याची वाढती गरज आणि हवामानातल्या अनिश्चिततेमुळे आणि बेफिकिरीनं होणाऱ्या

0: त्याच्या वापरामुळे पाण्याचा तुटवडा देशभरात सगळीकडेच जाणवतो आहे. पाण्याच्या या ओढग्रस्तीच्या स्थितीकडे लक्ष द्यायची आणि त्यावर मुळातूनच उपाय करण्याची गरज आहे.
1: श्रोतेहो, खरंच आपल्याला पाणी जपून वापरण्याची गरज आहे. उन्हाळा कडक सुरू आहे, पाण्याचं बाष्पीकरण होत आहे आणि हे सगळं होत असताना आपली जबाबदारी मात्र वाढत चाललेली आहे. नाशिकचे सध्या खड्डे वगैरे रस्त्याचे आहेत, ते सुद्धा आपल्याला सांभाळायचे. आपल्या तब्येतीची काळजी घ्यायची, आपल्या आरोग्याची काळजी घ्यायची. थोड्या दिवसातच सगळं क्लिअर होईल आणि खूप छान होईल सगळं. नाशिकचंही वातावरण आणि नाशिकचं रूपणंही पालटणार आहे, पण थोडासा आपल्याला धीर धरावा लागणार आहे आणि आपल्याला त्याच्याकडे सकारात्मकतेने पाहावं लागणार आहे. तर हे सगळं होत असताना आपल्या एंटरटेनमेंटसाठी मात्र तुम्ही आकाशवाणीसोबत असा. आपल्याला माहिती देण्यासाठी आणि आपलं मनोरंजन करण्यासाठी आकाशवाणी नेहमी सदैव आपल्यासोबत आहे. तेव्हा आपण ट्यून केलेलं आहे आकाशवाणीचं लाडकं नाशिक केंद्र. तेव्हा सकाळचे 7:40 झालीत. आपण सुरुवातीला प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत, श्री विश्व वल्लभ आयुर्वेद.
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत. रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही.
3: श्रोते हो, नमस्कार. श्री विश्ववल्लभ आयुर्वेद प्रस्तुत गप्पा गोष्टी डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. पुण्याचे सुप्रसिद्ध डॉक्टर आबासाहेब गडदे या कार्यक्रमात आपल्याला डोळ्यांचे विकार आणि त्यावरचे आयुर्वेदातले उपचार याची माहिती सांगत असतात. आजही तशाच प्रकारची माहिती आपल्याला डॉक्टर देणार आहेत. डॉक्टर नमस्कार, आपलं कार्यक्रमात स्वागत.
4: नमस्कार मॅडम.
3: गेल्या 2 भागात डॉक्टर आपण डोळ्यामध्ये होणारा रक्तस्राव आणि त्याची कारणं जाणून घेत होतो, तर अजूनही काही कारणं आहेत का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होतो?
4: अजून एक 2-3 महत्वाची कारण आहेत. एक मधुमेह राहिलाय, दुसरी गोष्ट ग्लॉकोमा म्हणजे काचबिंदूचा परिणाम स्वरूप डोळ्यात रक्तस्राव येतो, आणि तिसरं जिरलेलं आम्लपित्त. आता एकेका बाबतीत बघता येईल. आम्लपित्ताच्या बाबतीत मी सांगेन की बऱ्याच वेळेला जिरलेलं आम्लपित्त असेल तर लोकांना ओकाऱ्या काढणं, रात्री थंड पाणी पिणं, रात्री थंड दूध पिणं हे होत असताना वर्षानुवर्ष अँटॅसिड घेत असतात. मी नेहमी सांगतो आपण साधी भाजीपोळी खा किंवा तुम्ही ड्रायफ्रुट्स खा, म्हणजे काय खाताय हे महत्वाचं नाही, त्याचा मळ आणि मूत्र तयार होणार हे महत्वाचं लक्षात घ्या. म्हणजे काहीही खाल्लं, सोनं जरी खाल्लं तर त्याचा बायप्रोडक्ट शरीराला लागतं तेवढं शरीर घेणार आहे आणि बाकी सगळं बाहेर टाकून देणार आहे. मळ आणि मूत्र हे तयारच होणार आहे. तसं ज्या वेळेला तुम्ही सततचे घाणेरडे पदार्थाची सेवन होत असेल, तुमची दिनचर्या चुकीच्या पद्धतीने असेल, दुपारचं झोपणं असेल, उष्ण पदार्थ खाणं असेल, व्यसनाधीनता असेल आणि त्याचा परिणाम लिव्हरवरती होऊन तुमच्या रक्तात पित्त वाढत असेल, तुमच्या कोठ्यात पित्त वाढत असेल आणि आम्लपित्तासारखी लक्षणे येत असतील आणि त्याला तुम्ही मूळ आजाराचं कारण शोधून ट्रीटमेंट न करता नुसते अँटॅसिड घेत राहिलात तर सपरियस होईल फक्त. म्हणजे बायप्रोडक्ट तयार झालाय, हा पित्त तयार झाले, फक्त तुम्ही अँटॅसिड घेतले की पित्ताचा तुम्हाला त्रास होणार नाही, तर न्यूट्रलाइज होऊन जाईल, पण त्याचा परिणाम मात्र लॉंग टर्म त्या रक्तवाहिन्यांवरती रक्तावरती होत असतो. आणि मग हे सततचं अँटॅसिड घेणं कुठेतरी न बाधा असं करते की रक्तवाहिन्यांची जाडी कमी करतं, रक्तामध्ये पित्ताचा उद्रेक खूप मोठ्या प्रमाणात होतो, जळजळ नाही होणार पण रक्तात पित्त मात्र खूप मोठ्या प्रमाणात वाढायला लागतं आणि भविष्यात पुढे जाऊन ह्या आम्लपित्तामुळे रक्तवाहिनी ब्रेक होऊन पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. त्यामुळे साधा आम्लपित्ताचा विकार सुद्धा आपल्याला पडद्यावरती रक्तस्राव करू शकतो, त्यामुळे त्याची ट्रीटमेंट आयुर्वेदाच्या माध्यमातून समूळ तो विकार घालवायच्या अनुषंगाने केली गेली तर आम्लपित्तात होणारा रक्तस्राव आपल्याला, डोळ्यातला रक्तस्राव आपल्याला नक्की थांबवतो.
3: आता तुम्ही आम्लपित्तामुळे डोळ्यामध्ये कसा रक्तस्राव होतो, म्हणजे आम्लपित्त हे कारण कसं घडू शकतं याविषयीची माहिती दिलीत, अजूनही काही कारणं जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
5: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, 2 रविवारी नाशिक इथे, 3 रविवारी ठाण्यात, 4 रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822526199.
3: तर आम्लपित्तानंतर अजून असा कुठला विकार आहे ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
4: जसं मी आता मागाशी सांगितलं की काचबिंदू हा एक विकार आहे. मग काचबिंदू मुळात विकार कशाचा आहे? काचबिंदू जसं उच्च रक्तदाब आहे तसं डोळ्याचं प्रेशर वाढणं म्हणजे काचबिंदू.
3: अच्छा,
4: ग्लॉकोमा म्हटलं जातं. ते का वाढतं? 2 वेगवेगळ्या गोष्टींमुळे. डोळ्यातला ज्या एक्वेस विमर आहे ते ड्रेन होत नाही, ते डोळ्यात साठाय लागतं, डोळ्याचं प्रेशर वाढतं आणि नसांवरती परिणाम करतं आणि मग नसांना सूज येते आणि मग नसा सुकायला लागतात. खरं तर नसा सुकणं

0: एवढं त्याचं स्वरूप असताना पडद्यावरती रक्तस्रावी बऱ्याचदा प्रेशर खूप वाढायला लागलं की मग पडद्यावरतीही रक्तस्राव त्याचा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसत असतो. अशा वेळेला मात्र हे कॉम्प्लिकेशन असं होतं, मागच्या डोळ्याच्या नसाही सुकायला लागलेले असतात, पडद्यावरती रक्तस्राव येतो आणि ह्या व्यक्तींमध्ये कायमस्वरूपी अंधत्व यायला लागतं. अशा व्यक्तींमध्ये निदान करताना मात्र ते प्रेशर का वाढतंय, तर ते ओपन अँगल ग्लॉकोम आहे की क्लोज अँगल ग्लॉकोम आहे, त्याचं कारण काय, तसं निदान जर केलं आपण आयुर्वेदाच्या माध्यमातून तर बऱ्याच वेळेला मेंदूशी संबंधित विकार असतात, बऱ्याच वेळा रक्तातला वात असतो, बऱ्याच वेळा मलावस्तंभ असतात, बऱ्याच वेळा पोटाचे विकार असतात, बऱ्याच वेळा जिडलेल्या पित्ताचा विकार असतो, ज्याचा परिणाम स्वरूप ही डोळ्यातली जे प्रेशर आहे ते वाढतं आणि रक्तस्राव होत असतो. तर त्या मूळ निदानाची ट्रीटमेंट केली तर ग्लॉकोमामुळे जो का आपल्याला डोळ्यात रक्तस्राव होतो हा टाळता तर येतोच पण अंधत्वी टाळता येतं. त्यामुळे ग्लॉकोमाच्या पेशंटमध्ये प्रेशर मेंटेन करणं आधुनिक शास्त्रानुसार एवढं मर्यादित स्वरूपात विचार न करता प्रेशर का वाढतंय त्या मूळ कारणाचा शोध घेऊन ट्रीटमेंट केली गेली तर ग्लॉकोमावरती आपल्याला यशस्वी ट्रीटमेंट करता येते आणि त्याचे होणारे दुष्परिणाम आपल्याला नक्की टाळता येऊ शकतात.
1: म्हणजे तुम्ही काचबिंदूमुळे सुद्धा डोळ्यामध्ये रक्तस्राव कसा होतो याची माहिती दिलीत. अजूनही काही कारण जाणून घेऊया एका ब्रेक नंतर.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गर्दे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गर्दे महिन्याच्या पहिल्या रविवारी सांगली इथे, दुसऱ्या रविवारी नाशिक इथे, तिसऱ्या रविवारी ठाण्यात, चौथ्या रविवारी दादर, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी पाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9822561699, 9822561699.
1: डॉक्टर, अजूनही काही महत्वाचं कारण राहिलंय का की ज्यामुळे डोळ्यामध्ये रक्तस्राव होऊ शकतो?
0: जसं मी मगाशी सांगितलं सुरुवातीलाच की मधुमेह हे एक प्रमुख कारण आहे जे आता कॉमन बऱ्यापैकी लोकांना माहिती आहे
1: आणि लोकांना माहिती झाले मधुमेह झाला की डोळ्यावर परिणाम
0: होतो. डोळ्यात मग बऱ्याच वेळेला पडद्याला सूज येते, नसाना सूज येते आणि रक्तस्रावही होतो. मग रक्तस्राव व्हायचं कारण अनियंत्रित रक्त शर्करा मूत्र शर्करा हे तर आहेच, पण बऱ्याच वेळेला रक्त शर्करा मूत्र शर्करा आटोक्यात असून सुद्धा रक्तस्राव होतो याचं कारण मधुमेह हा मुळात विकार तसा आहे. जरी सगळे आजार असा आहे की रक्तशर्करा मूत्रशर्करा नियंत्रणात राहिली पण 8-10 वर्ष होऊन गेली असतील, 3 वर्षाच्या वरती जर एखादा विकार शरीरात वास्तव्य करायला लागला की मधुमेहासारखा विकार शरीरात बऱ्यापैकी दोष उत्पन्न करतो आणि मग रक्तवाहिन्या पातळून डोळ्याच्या पडद्यावरती रक्तस्राव होत असतो. इतके दिवस म्हणजे गेले 3 पार्ट आपण रक्तस्रावाबद्दल बोलतोय. खरं तर रक्तस्राव होणं आणि झालेला रक्तस्राव डोळ्यातला कमी करणं तसं फारसं अवघड नाही. आयुर्वेदानुसार रक्तस्राव डोळ्यातला पटकन ऍब्झॉर्बही करता येतो, दिसणं परत नॉर्मली करता येतं, पण मुळात तो परत परत जो रक्तस्राव होतो तो थांबणं फार आवश्यक आहे. कारण वारंवार रक्तस्राव व्हायला लागला तर पडदा नंतर भविष्यात फाटतो, रेटिनल डिटॅचमेंट बसते किंवा पडद्याचं फंक्शन हॅम्पर कायमस्वरूपी होतं, नंतर दिसणं बंद होतं. त्यामुळे पॅथी कोणती असो, आयुर्वेद असो किंवा आधुनिक शास्त्र असो, त्या पॅथीनं आपल्याला डोळ्यातला होणारा रक्तस्राव कमी करणं हे ध्येय असताच कामाने. तो रक्तस्राव पुन्हा उद्भवू नये डोळ्यात, म्हणजे जेणेकरून आपला डोळा नाही खराब होणार आहे. रक्तस्राव तर ऍब्झॉर्ब होईलच, कोणत्याही पॅथीनं ट्रीटमेंट करताना होईलच. त्यामुळे आयुर्वेदात मात्र पुन्हा पुन्हा होणारा रक्तस्राव आपल्याला टाळता येतो. खरं तर घरच्या घरी बऱ्याच वेळेला हे आपल्याला ट्रीटमेंट सांगता येते. मी दरवेळेला हे सांगत असतो,
1: करू
0: शकतो आपण ज्यांना रक्तस्राव सुरुवात झाली त्यांनी घरच्या घरी 2-2 चमचे सकाळ संध्याकाळ दुर्वांचा रस चालू केला तर डोळ्याचा रक्तस्राव कमी व्हायला मदत व्हायला लागते. मग जवळच्या वैद्यांकडे किंवा लगोलग हे चालू करून वैद्यांकडे गेलं तर त्याचं निदान करून ट्रीटमेंट केली गेली तर रक्तस्राव का होतो याचं निदान केलं जातं. मग ते आम्लपित्त आहे, मलावस्तंभ आहे, किडनीचा विकार आहे, लिव्हरचा विकार आहे, जिरलेली सर्दी आहे, ग्लॉकोमा आहे, म्हणजे मूळ निदान काय हे बघून मग त्याची ट्रीटमेंट केली गेली तर रक्त आणि रक्तवाहिन्या दोन्ही चांगलं आणि मजबूत करून आपल्याला पडद्याचा रक्तस्राव कायम स्वरूपी थांबवता येतो. ह्याच्यात शरीर शुद्धी करावी लागते, बऱ्याच वेळेला बस्ती करावं लागतं, काही वेळेला डोळ्यांचे क्रियाकल्प करावे लागतात. कारण रक्तस्रावहून जर पडद्याला सूज आली असेल, रक्तस्रावहून पडद्यावरती परिणाम झाला असेल तर तो कमी करणं आणि कायमचं कमी करण्यासाठी शरीर शुद्धीशिवाय दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आयुर्वेदाच्या माध्यमातून ट्रीटमेंट करताना नाडी परीक्षण करून मूळ आजाराचं निदान करणं, त्याच्यासोबत शमन चिकित्सा म्हणजे पोटातली औषधं, शरीर शुद्धी म्हणजे वमन विरेचन बस्ती आणि डोळ्यांच्या बाबतीत क्रियाकल्प म्हणजे अगदी शिरोवेष्टन शिरोधारापासून ते पादाभंग पादलेपापर्यंत सगळ्या प्रोसिजर केल्या तर ह्या आजारातून आपल्याला कायमस्वरूपी मुक्तता नक्की होऊ शकते.
1: म्हणजे थोडक्यात डोळ्याच्या रक्तस्रावावरही इलाज करता येतो, पण मूळ कारणावर आपण इलाज केला तर आपण ते समूळ कायमस्वरूपी नष्ट करू शकतो आणि ते उपचार आयुर्वेदामध्ये आहे.

0: आहेत.
1: तर गेल्या 3 भागामध्ये आपण डोळ्याला रक्तस्राव का होतो आणि त्याची कारणं आणि त्याच्यावर असलेले उपचार याविषयीची माहिती डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याकडून घेतली.
2: श्रोते हो, तुम्हालाही डोळ्यांच्या काही तक्रारी असतील तर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी आपण संपर्क करू शकता. त्यासाठी डॉक्टर गडदे महिन्याच्या 1 रविवारी सांगली इथे, 2 रविवारी नाशिक इथे, 3 रविवारी ठाण्यात, 4 रविवारी दादरला, दर शुक्रवारी सदाशिवपेठ पुणे इथे आणि इतर दिवशी धायरी फाटा पुणे इथे भेटू शकतात. त्यासोबतच नांदेड, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथेही त्यांच्या शाखा सुरू झाल्या आहेत. संपर्कासाठी क्रमांक आहे 9822526199, 9852261699, 9852261699.
1: पुढच्या भागात एका नवीन विषयावर डॉक्टर आबासाहेब गडदे यांच्याशी चर्चा करूया. या भागात इथेच थांबूया. नमस्कार.
0: नमस्कार.

श्री विश्ववल्लभ आयुर्वेद हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून एफ एम 101.4 मेगा हर्ट्स वरती. आणि शोध आपण ऐकत आहात हे आपण रेडिओ सुद्धा ऐकत आहात आपल्या मोबाईलवरती अर्थात न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर. तेव्हा ऐकत रहा आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण FM 101.4 मेगा हर्ट्स वरती. सकाळचे 7:50 आणि 27 सेकंद झाली आहेत. आणि शोधतो आज एक प्रभावी नेता, कुशल संघटक, थोर तत्वज्ञ, दमदार वक्तृत्व शैली असलेलं, वैविध्यपूर्ण लेखन असलेलं, जातीभेदाचे तीव्र विरोधक, स्वातंत्र्यनिष्ठ, विज्ञाननिष्ठ, बुद्धिनिष्ठ याचे प्रतीक म्हणजे स्वतंत्रता भगवती पुत्र विनायक दामोदर सावरकर यांचा आज आहे जन्मदिन. तेव्हा त्यांच्या ओजस्वी लेखणीतलं हे गीत आपण आता ऐकणार आहोत. आपल्या भारत मातेच्या प्रती एक तळमळ व्यक्त करणारा, तिच्या भेटीची आतुरता व्यक्त करणारा, अर्थात आपल्या लक्षात आलंच असेल हे गीत कोणतं आहे, तर आपण ऐकणार आहोत लता मंगेशकर, मीना मंगेशकर, उषा मंगेशकर आणि पंडित हृदयनाथ मंगेशकर या गीताचे संगीतकार जे आहेत त्यांचाही आवाज या गीतामध्ये आहे. ऐकूयात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही एक सुरेख सदाबहार रचना.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या आवाजातली. श्रोते आपण ऐकत आहात आकाशवाणी नाशिक केंद्राचं प्रसारण. आता यानंतर ठीक 8 वाजता समाचार प्रभात दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केलं जाईल.

0: मनाची होणारी होरपळ, एक दाह आपल्या प्रखर शब्दातून व्यक्त करणारे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची ही रचना आपण ऐकलीत सुधीर फडके यांच्या आवाजातली. कार्यक्रम आपण ऐकत आहोत आकाशवाणी नाशिक केंद्राचा गीतधारा.
1: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
2: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
1: 5 पिढ्यांची नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
2: टकले बंधू सराफ, सराफ बाजार नाशिक.
3: मुहूर्त अधिक मासाचा, महोत्सव पायल जोडव्यांचा,
1: आपल्या दंडे सराफांचा,
3: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
1: शिवाय मजुरीवर 25% सूट,
3: महोत्सव 15 जून पर्यंत.
1: दंडे गोल्ड अँड डायमंड,
3: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
4: अगं हे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवती सर्वदा.
5: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकात. चांदीचं वाण अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
4: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणे, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
5: अगबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
6: वडनेरे सराफ,
5: श्रद्धा संकुल जुना गंगापूर नाका
6: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर दिंडोरी रोड नाशिक.
1: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
2: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
1: 5 पिढ्यांची नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
2: टकले बंधू सराफ, सराफ बाजार नाशिक.

0: दुखी गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए

0: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
1: पाच पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पेढी
0: टकले बंधू सराफ, सराफ बाजार नाशिक.
2: नाती जपण्या आयुष्यभराची
3: परंपरा ही अधिक मासाची.
2: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
3: अधिक मास होणार आता अधिक खास.
2: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
3: 50% भरघोस सूट.
2: आजच भेट द्या
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
4: मुहूर्त अधिक मासाचा, महोत्सव पायल जोडव्यांचा,
1: आपल्या दंडे सराफांचा,
4: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
1: शिवाय मजुरीवर 25% सूट.
4: महोत्सव 15 जून पर्यंत.
1: दंडे गोल्ड अँड डायमंड,
4: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
5: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन ओपन.
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
0: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
0: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
0: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
0: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
1: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
0: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
1: पाच पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पेढी
0: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.
6: श्रोते, आपण गीतधारा कार्यक्रम ऐकत आहोत आणि श्रोते, आज बकरी ईद अर्थात ईद उल अजहा हा मुस्लिम बांधवांचा अत्यंत पवित्र मानला जाणारा सण आज सगळीकडे साजरा होतोय. त्याग, निष्ठा आणि बलिदानाचा हा सण आहे अशी मान्यता आहे. तर चला आता ऐकूयात कट्यार काळजात घुसली ह्या चित्रपटातलं दिव्य कुमार आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत.

0: दिव्य कुमार आणि सहकलाकारांनी गायलेलं हे गीत आपण ऐकलं. आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून सकाळचे 8:34 होत आहेत. आपण म्युझिकल मॉर्निंग या कार्यक्रमात प्रवेश केलेला आहे, अर्थात गाणी आहेतच, आपल्या आवडीची गाणी आहेतच याही कार्यक्रमामध्ये. तेव्हा आपण या छोट्याशा विश्रांतीनंतर भेटणार आहोतच.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
5: जाणकार बना, सतर्क रहा.

दिशा स्कीमच्या टेली लॉ न्यायबंधू आणि कायदा साक्षरता तसेच जागरूकता आणि कायदेविषयक मदतीसाठी टेली लॉच्या 1444 या टोल फ्री नंबरवर तसेच www.teli-law.in या वेबसाईटवर माहिती मिळवू शकता.

0: शुद्ध बालगंधर्व ह्या चित्रपटातलं आपण हे गीत ऐकलं. आनंद भाटे आणि शंकर महादेवन आणि सहकलाकारांच्या आवाजातलं स्वानंद किरकिरे यांचं कार्यक्रम आपण आकाशवाणी नाशिक केंद्राचा म्युझिकल मॉर्निंग ऐकत आहोत.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का. मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट.
2: 1,00,000 द्या वाचाल.
1: इतके पैसे.
2: बरं ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे. लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय. डिजिटल अरेस्ट असं काही नसतं. हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस बँक RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते
5: जाणकार बना सतर्क रहा.

या हसण्याचा, या रडण्याचा, या टाळ्यांचा आवाज एक आहे, त्याला भाषा नाही, भावना आहे, एकपणाची भावना, एक देश अनेक वेश। देश माझा भारत, सगळ्या जगात महान, भारत माझा, भारत तुमचा, भारत साऱ्यांचा, या भारताचा मी एक वेडा, अरे हा भारत वेड्यांनी घडवला, वेड होते स्वातंत्र्याचे, वेड होते बलिदानाचे, ती होती फुले, ते होते मोती, एका धाग्यात गुंपलेले, म्हणून होता विश्वास, आणि ही माळ तोडली तर अविश्वास।

सुरेश वाडकर, शैला चिकले यांनी गायलेलं, जगदीश खेबुडकर यांचं गीत, राम लक्ष्मण यांचं संगीत असलेलं आपण ऐकलं खिचडी या चित्रपटातलं आता ऐकणार आहोत. सुरेश वाडकर आणि सचिन यांच्या आवाजातलं शांताराम नांदगावकर यांचं गीत.

तेव्हा रसिकहो, हे ठिकाण आपण ऐकलं ते सचिन आणि सुरेश वाडकर यांच्या आवाजातलं शांताराम नांदगावकर यांचं अशी ही बनवा बनवी ह्या चित्रपटातलं. आणि आता आपण ऐकणार आहोत अत्तराचा फाया ह्या चित्रपटातलं डॉक्टर वसंतराव देशपांडे.

0: संगीत म्युझिकल मॉर्निंग कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून एफएम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन एअर. सकाळचे 9 वाजलेले आहेत. आपण प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत पीएनजी अँड सन्स.
1: या कार्यक्रमातील विचार हे तज्ञांचे वैयक्तिक विचार असून रेडिओ चॅनेल याच्याशी सहमत असेलच असं नाही.
2: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
3: यंदाच्या अधिक महिन्यात आपल्या विष्णुरूप जावयासाठी गिफ्ट ठरलं का? मग आजच भेट द्या पी एन गाडगीळ अँड सन्सच्या जवळच्या शोरूमला.
4: आकर्षक चांदीच्या वस्तू आणि सुंदर पूजा साहित्याची खास रेंज
3: आणि जावयासाठी ट्रेंडी बजेट फ्रेंडली भरपूर व्हरायटीज.
4: शिवाय आपल्या लाडक्या लेकीसाठी जोडवी आणि पैंजणचे शेकडो स्टायलिश डिझाईन.
3: आजच भेट द्या पुना गाडगीळ अँड सन्स, अधिक महिन्यासाठी खास व्हरायटी सह आपल्या सेवेत.
2: श्रोते हो नमस्कार. दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पुना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. अधिक महिन्यात विष्णुरूप जावयाला दान देण्याची रीत आपल्या महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे आणि जावई जर अधिकच लाडका असेल तर त्याला चांदीच्या कोणत्या वस्तू देता येतील ज्या कायम आठवणीत राहतील आणि वापरातही राहतील. त्यांचं वजन, त्यांचे प्रकार, त्यांची माहिती आपल्याला देणार आहेत पूना गाडगीळ आणि सन्सचे संचालक श्रीयुत अमित मोडक. मोडक साहेब नमस्कार.
5: नमस्कार.
2: सर, अधिक महिना हा जावयासाठीचा महत्वाचा महिना आणि पूर्वापार चालत आलेली आपली परंपरा आहे की जावयाचा मान करायचा, त्याला चांदीचं ताटवाटी द्यायचं किंवा तो सेट द्यायचा, तर या सेट विषयी आम्हाला आज सांगा.
5: फक्त ताटवाटीच कशाला, 15-16 अधिक मास येतात पण जनरली पहिल्या अधिक मासाला ताट दिलं जातं कारण तो पहिला अधिक मास असतो आणि मग नंतर हळूहळू मग ताटावरून तांब्यावर येतं, तांब्यावरून भांड्यावर येतं, भांड्यावरून वाटीवर येतं, नंतर मग वेगवेगळे असतो. तर आत्ताच्या काळामध्ये ताट म्हटलं तर 10-inch ताटं आता आम्ही ठेवायला सुरुवात केली आहेत कारण किमती आवाक्यात पाहिजे म्हणून. साधारणपणे 10-inch ताट जर आपण म्हटलं तर ते 500 gram मध्ये येतं म्हणजे थोडस आवाक्यात. त्याच्यानंतर 13-inch ताट किंवा 12-inch ताट म्हटलं तर ते 650-700 gram पर्यंत येतं. आताच्या काळात सेटचे फॅशन निघाली. तर राजस्थानी किंवा गुजराती प्रकारचे जे थाळे असतात त्याच्यामध्ये तो थाळा, एक मोठा बाउल, दोन वाट्या, एक काटे चमचा, एक साधा चमचा, असे 7 वस्तूंचा सेट साधारणपणे 1200-1500 gram पर्यंत येतो. त्याला जरा ऑक्सिडाइज केलेलं असतं, त्याला कार्व्हिंग केलेलं असतं आणि त्याची जर मजुरी म्हणाल तर साधारणपणे 6-8% मजुरी असते आणि 1300 gram पासून 1500-1700 gram पर्यंत तो एक सेट बनतो. म्हणजे आपण जर अगदी सुरुवातीचा स्टार्ट रेट म्हटलं तर साधारण आजच्या घडीचे 3 lakh rupees किलोची चांदी जर आपण धरली तर 4-4.25 lakh rupees ते घेऊ तसा मग 10 lakh rupees. पण माझं म्हणणं लाडक्या जावयाला एकदा तरी खुश करायला हरकत नाही
2: आणि मला वाटतं तशी तजवीज पण केली जाते.
5: आणि त्याच्याबरोबर जर तुम्हाला टप्प्याटप्प्याने करायचं असेल, लग्न ठरायच्या आधीपासून ते अधिक महिना येईपर्यंत, तर तुम्ही 50-100 gram अशी चांदी दर महिन्याला घेऊन ठेवून नंतर त्या चांदीचं बनवून घेऊ शकता. याच्या व्यतिरिक्त समया येतात, मोठाले दिवे येतात, फुलपात्री येतात, वाट्या येतात. फुलपात्र वाटी हे साधारण 70-80 gram पर्यंत बसतं. समया आता हलक्या वजनाच्या यायला लागलेत त्यामुळे त्या 150-200 gram मध्ये येतात. म्हणजे जोडी समय घ्यायची म्हटली तर 300 gram मध्ये येते. बेंगलोरला या जास्त करून बनतात कर्नाटकामध्ये हलक्या वजनाच्या. नाशिक घाटाची पण हलक्या वजनाची समय बेंगलोरला बनते. तर ही सुद्धा सगळी उपकरणी आहेत की जे तुम्ही तुमच्या लाडक्या जावयाचे लाड पुरवण्याकरता नक्की वापरू शकता.
2: खरंय खरंय. आणि तबक तामन हे सुद्धा आपल्याकडे उपलब्ध असतं.
5: तबक तामन हे ते मी पगाशी पुरुषोत्तम आणि सत्कार्य करायचं आणि म्हणजे देवधर्म करायचं म्हटलं त्या दृष्टीनेच वस्तू आहेत.
2: अच्छा.
5: पण जावयाला शेवटी एन्जॉयमेंट करायची असेल तर ताटवाटी आणि ही भांडी,
2: नक्की
5: फुलपात्री, वाट्या याच्यात जास्त रस असणार.
2: आणि त्याचे बरेचसे प्रकारही तुमच्याकडे.
5: बरेचसे प्रकार आहेत. म्हणजे आपले रेग्युलर घाटाचं ताट असतं, त्यानंतर चायना डिश ज्या असतात आपल्या हल्ली बुफे मध्ये वापरल्या जातात त्या प्रकारचेही असतात. त्यानंतर तसेच ते छोटे छोटे बाउल पण येतात. मग लोक त्याचेही सेट करतात की 6 डिश 12 वाट्या, त्यानंतर 6 फुलपात्री, 12 चमचे. म्हणजे एक फॅमिली साधारण हल्ली स्मॉल फॅमिली 4+2 असते तर त्याला ते पुरस. आणि तसा जर सेट एखाद्याला करायचा झाला तर तो आत्ताच्या किमतीच्या ह्याच्यात म्हटलं तर साधारणपणे 20-22 lakh rupees सेट होऊ शकतो 6 जणांचा.
2: मोडक साहेब, आपण आम्हाला अधिक मासानिमित्त लाडक्या जावयाला दान देण्यासाठी पारंपरिक चांदीचं ताट, वाटी, बाउल, ग्लास यांचे प्रकार, वजन, अंदाजे किंमत या सगळ्याची माहिती दिली. याबद्दल मी श्रोत्यांच्या वतीने आपले आभार मानते. धन्यवाद.

0: दागिना सोन्याचा असो वा हिऱ्यांचा, दागिना म्हणजे फक्त पूना गाडगीळ आणि सन्स. या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत पूना गाडगीळ आणि सन्स, कॅनडा कॉर्नर नाशिक, पासपोर्ट ऑफिस जवळ नाशिक रोड आणि संगमनेर.
1: पीएनजे अँड सन्स हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. आता यानंतर विविध भारतीचे कार्यक्रम सकाळी 10 वाजेपर्यंत आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आप सुन रहे हैं विविध भारती।
1: श्रोते आपण ऐकलेत आकाशवाणी नाशिक केंद्राच्या सहक्षेपणात विविध भारतीचे कार्यक्रम। आपण ट्यून केले आकाशवाणी नाशिक केंद्र एफ एम 101.4 मेगाहर्ट्झ आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप्लिकेशनवर। श्रोते सकाळचे 10 वाजलेले आहेत। आपण सुरुवातीला प्रायोजित कार्यक्रम ऐकणार आहोत आणि त्यानंतर गीत भारती हा मराठी मिश्र गीतांचा कार्यक्रम, तेव्हा सुरुवातीचा प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था।
2: सूचना: ह्या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
3: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, अनुरूपच्या मॅनेजिंग डिरेक्टर डॉक्टर गौरी कानिटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार गौरीताई।
4: नमस्कार
3: गौरीताई। अनुरूपचे थेट भेट कार्यक्रम हे दरवर्षी होत असतात आणि यावर्षी सुद्धा US मध्ये हा कार्यक्रम होणार आहे, तर त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायचंय, काय सांगाल?
4: नक्की। साधारणपणे गेली जवळपास 12-13 वर्ष 2014 पासून आम्ही US मध्ये हे थेट भेट कार्यक्रम दरवर्षी आयोजित करत असतो। यावर्षीचा पहिला थेट भेट कार्यक्रम आम्ही 14 जूनला कॅलिफोर्नियामध्ये आयोजित केलाय आणि या कार्यक्रमाला फक्त वधूवर असतात, मुलं मुली असतात, पालक नसतात, त्यामुळे त्यांना खूप मोकळेपणाने एकमेकांशी गप्पा मारायला चान्स मिळतो, मोकळेपणा असतो या सगळ्यामध्ये आणि हे दरवर्षीच होत असतात, त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळतो।
3: हा प्रतिसाद तर आम्हाला माहिती आहे कारण बऱ्याचदा आम्ही हे ऐकलेलं आहे, पण जे पहिल्यांदा ऐकतायत किंवा जे नवीन लोक आहेत त्यांना तुम्ही काय सांगणार की हा थेट भेट कार्यक्रमाचा उद्देश काय आहे आणि तो इथे कशा पद्धतीने सफल होतो?
4: बरेचदा काय होतं की आपण वेबसाईट वरती किंवा ऍपमध्ये आपण कुठली एखाद्या व्यक्तीची माहिती वाचली किंवा फोटो पाहिले तरी लग्न ही गोष्ट अशी आहे ना की जी मला असं वाटतं आपल्या आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे आणि प्रत्यक्ष भेटल्यानंतर आपल्याला एक वेगळा इमेज आपल्या मनामध्ये तयार होते, तर त्यासाठी हा थेट भेट कार्यक्रमांचा खूप चांगला उपयोग होतो।
3: गौरीताई, मग हा जो कार्यक्रम आहे थेट भेटचा हा फक्त कॅलिफोर्नियामध्येच होणार आहे की अजून कुठे होणार आहे?
4: न्यूयॉर्कला पण घ्यायचा आमचा विचार आहे, तर त्याची तयारी आमची चालू आहे आणि या थेट भेट कार्यक्रमामध्ये प्रत्येक मुलगा प्रत्येक मुलीला, प्रत्येक मुलगी ही प्रत्येक मुलाला समोरासमोर भेटून गप्पा मारून त्यांच्या मनातल्या शंका हे सगळं विचारू शकतात।
3: अरे वा, याबद्दल आपण अजूनही बोलूयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991 1800-267-1991 1800-267-1991। तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwah.com। गौरीताई, आता सध्या जी युद्धाची पार्श्वभूमी आहे त्यामुळे व्हिसा मिळण्यामध्ये सुद्धा खूप अडचणी येतात, मग अशा वेळेला जे मुलं मुली तिथे US मध्ये थेट भेट कार्यक्रमासाठी उपस्थित राहू इच्छितात त्यांना तुम्ही काय सांगाल?
4: ही आताची परिस्थिती खूपच अवघड होऊन चाललेली आहे आणि त्यामुळे जी मुलं मुली US मध्ये आहेत तर हा व्हिसाचा जो इश्यू आहे तर त्याच्यासाठी कसं आहे की आपल्या इथनं भारतातनं तिकडे जाणं हे आता जरा अवघड वाटतंय मला, कारण व्हिसा प्रॉब्लेम्स आहेतच, त्यामुळे तिथे असणाऱ्या मुलामुलींनी एकत्र भेटून आपापसात लग्न जमवणं हे आत्ताच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि त्यातूनही इकडून आपल्याला काही मुलींना जर तिकडे जायचं असेल, मुलांना जायचं असेल, तर त्यांची ओनली इन्फॉर्मेशन या कॅटेगरीखाली त्यांची नुसती माहिती आपण तिथे सादर करू शकतो।
3: अगदी, तर कॅलिफोर्नियामध्ये 14 जूनला अनुरूप विवाह संस्थेचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे, यामध्ये तुमच्या मुलांना नक्की सहभागी व्हायला सांगा आणि जे जाऊ शकणार नाहीत त्यांच्यासाठी ओनली इन्फॉर्मेशनचा ऑप्शन सुद्धा उपलब्ध आहे। श्रोते हो, सर्वजातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-1991

0: 81 1800 267 1991 1800 267 7991 तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupvivah.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात डॉक्टर गौरी कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार.
2: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
1: अनुरूप विवाह संस्था प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. सकाळचे 10:05:45 झाले. अधिक

0: पान घ्यायला या
1: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
0: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
1: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाइन आणि होंडा ऍक्टिवा.
0: यासाठी तुमची वाट बघतोय
1: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
0: कांकरिया ज्वेलर्स ब्रजभूमी.

0: स्वप्नांचा क्षण होतो साजरा जेव्हा मिळतो अस्सल हिरा
1: दंडे गोल्डन डायमंड नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
0: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार
1: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
0: पाच पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
1: टकले बंधू सराफ सराफ बाजार नाशिक.
2: नाती जपण्या आयुष्यभराची
3: परंपरा ही अधिक मासाची.
2: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
3: अधिक मास होणार आता अधिक खास.
2: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घडणावळीवर
3: 50% भरघोस सूट.
2: आजच भेट द्या
3: विश्वास नाशिककरांचा.
2: अडावतकर ज्वेलर्स अगोरा कॉम्प्लेक्स कॅनडा कॉर्नर नाशिक.
4: कैडेट 10वीं के बाद क्या करेगा? आर्मी में ऑफिसर बनना चाहता हूँ सर. इसके लिए क्या करना पड़ेगा? NDA कोचिंग क्लास ज्वाइन करना पड़ेगा सर. कौन सी कोचिंग क्लास में ज्वाइन करेगा?
5: आत्मा मलिक NDA एकेडमी सर.
4: बिल्कुल सही, आत्मा मलिक NDA एकेडमी 11 साइंस एंड CBSE बोर्ड. स्कॉलरशिप भी मिलेगी.
5: विजिट
6: atmamalikonline.com.
1: मुहूर्त अधिक मासाचा, महोत्सव पायल जोडव्यांचा,
0: आपल्या दंडे सराफांचा,
1: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
0: शिवाय मजुरीवर 25% सूट.
1: महोत्सव 15 जून पर्यंत.
0: दंडे गोल्ड अँड डायमंड्स
1: नाशिक रोड सिन्नर आणि संगमनेर.
0: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार
1: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
0: पाच पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी
1: टकले बंधू सराफ सराफ बाजार नाशिक.
7: श्रोतो गीत भारती कार्यक्रमात आता आपण ऐकणार आहोत ती ज्योतीने तेजाची केलेली आरती. अर्थात आपण ऐकणार आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या काय म्हणूयात त्यांची एक आरती जी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली आहे. ऐकूयात लता मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजातली ही आरती. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा स्वरसाज असलेली आहे.

0: छत्रपती शिवाजी महाराजांची ही आरती स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी लिहिलेली आत्ताच आपण ऐकलीत. लता मंगेशकर आणि सहकलाकारांच्या आवाजातली पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा स्वरसाज असलेली.
1: अरे हे बघ, अंगठीच्या बजेट मध्ये चक्क शॉर्ट मंगळसूत्र. आपल्या वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव सुरू झालाय. शॉर्ट मंगळसूत्राच्या मजुरीत 50 आणि डायमंड मंगळसूत्राच्या मजुरीवर 100% सूट
2: आहे. अरे वा, लेटेस्ट डिझाईन, बजेट आणि विश्वासू वडनेरे सराफ, जमून आलंय सगळं.
1: वडनेरे सराफांचा मंगळसूत्र महोत्सव 10 जून पर्यंत.
3: वडनेरे सराफ,
1: श्रद्धा संकुल, जुना गंगा पूर्णाका
3: आणि आकाश पेट्रोल पंपा समोर, दिंडोरी रोड, नाशिक.
4: अधिक मासाचा महोत्सव पायल जोडव्यांचा,
5: आपल्या दंडे सराफांचा,
4: 5,000 पेक्षा जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
5: शिवाय मजुरीवर 25% सूट.
4: महोत्सव 15 जून पर्यंत.
5: दंडे गोल्ड अँड डायमंड,
4: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.

0: डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक पिंपरी चिंचवड, सांधे दुखी, गुडघे दुखी आणि मणके दुखीवर विना ऑपरेशन आणि 100% खात्रीशीर उपचार आहेत. संपर्क 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक 95 95 24 25 59.
1: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन.
2: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
3: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
2: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी.
3: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
3: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
2: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
3: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
2: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
3: यासाठी तुमची वाट बघतोय.
2: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
3: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाडी, नाशिक.
4: नीट JEE की तैयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्जवल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
5: atmamalikonline.com. आत्मा मालिक
6: ये. अगे बघ, अधिक मासे कृतम पुण्यम अक्षयम भवति सर्वदा.
7: हो, लक्ष्मी स्वरूप लेख आणि विष्णू स्वरूप जावयाला वाण द्यावं अधिकार.

0: चांदीचं वाहन अधिक फलदायी असतं असं म्हणतात.
1: चला आपण वडनेरे सराफांकडे जाऊया, कारण तिथे रास्त मजुरी आणि चांदीची भरपूर व्हरायटी, चांदीचे सुंदर दिवे, आकर्षक दागिने, पूजा उपकरणी, चांदीची भांडी, देवतांच्या मोहक मूर्ती आणि बरच काही.
0: अगोबाई म्हणजे सगळं काही एकाच ठिकाणी.
2: वडनेरे सराफ,
0: श्रद्धा संकुल, जुना गंगापूर नाका
2: आणि आकाश पेट्रोल पंपासमोर, दिंडोरी रोड, नाशिक.
3: पोलीस,
4: मिस सीमा.
3: हो, बोलते.
4: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
3: पण का? मी
4: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
3: डिजिटल अरेस्ट?
4: 1,00,000 द्या, वाचाल.
3: इतके पैसे?
4: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
3: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
4: अरे,
3: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
5: हॅलो मम्मा.
3: हाय.
6: RBI सांगते,
7: जाणकार बना, सतर्क रहा.
8: नाशिकचं हृदय म्हणजे ऐतिहासिक वारसा जपलेला नाशिकचा सराफ बाजार.
9: आणि याच सराफ बाजारातलं सर्वात भव्य असं सुवर्ण दालन टकले बंधू सराफ.
8: 5 पिढ्यांशी नातं जपणारी अत्याधुनिक पिढी.
9: टकले बंधू सराफ, सराफ बाजार, नाशिक.
10: मुहूर्त अधिक मासाचा, महोत्सव पायल जोडव्यांचा,
8: आपल्या दंडे सराफांचा,
10: 5,000 जास्त आकर्षक डिझाईन आणि व्हरायटी,
8: शिवाय मजुरीवर 25% सूट.
10: महोत्सव 15 जून पर्यंत.
8: दंडे गोल्ड अँड डायमंड,
10: नाशिक रोड, सिन्नर आणि संगमनेर.
8: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा विशेष कार्यक्रम आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून अवश्य ऐका, सकाळी 7:50 दरम्यान.
11: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस, बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण, एडमिशन्स ओपन.
12: नाती जपण्या आयुष्यभराची,
13: परंपरा ही अधिक मासाची.
12: अडावतकरांच्या चांदीच्या वस्तूंनी
13: अधिक मास होणार आता अधिक खास.
12: अडावतकरांकडे चांदीचे दागिने आणि वस्तूंच्या घटनावळीवर
13: 50% भरघोस सूट.
12: आजच भेट द्या.
13: विश्वास नाशिककरांचा.
12: अडावतकर ज्वेलर्स, अगोरा कॉम्प्लेक्स, कॅनडा कॉर्नर, नाशिक.
14: स्वरूप कृषीवाणी, आधुनिक शेतीचं मार्गदर्शन, हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम, यासारख्या अनेक प्रश्नांची उत्तर ऐका स्वरूप कृषीवाणी मध्ये रोज सकाळी 6:40.
15: विश्वासाचं दुसरं रूप स्वरूप.
16: नीट JEE की तयारी कर रहे हो? आत्मा मालिक देश का नंबर 1 आकाश कोचिंग इंस्टीट्यूट के साथ रेसिडेंशियल क्लासेस, कॉलेज और सब सुविधा एक ही जगह दे रहा है, वो भी स्कॉलरशिप के साथ. बच्चों का उज्ज्वल भविष्य बनाना है तो आत्मा मालिक में एडमिशन लेना पड़ेगा. अधिक जानकारी के लिए भेज दे
17: atmamalikonline.com. आत्मा मालिक
8: ये. अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
9: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
8: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
9: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
8: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
9: यासाठी तुमची वाट बघतोय
8: अधिक महिन्याचा महोत्सव कांकर यांचा.
9: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी.

0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: विष्णूचं रूप असलेल्या जावयासाठी चांदीचं वाण घ्यायला या
0: आणि 30 ग्रॅमच्या पुढच्या खरेदीवर मिळवा 500 रुपयांचं गिफ्ट वाउचर.
1: शिवाय रोज 3 भाग्यवंतांना मिळणार आकर्षक भेट
0: आणि बंपर लकी ड्रॉ मध्ये जिंका होंडा शाईन आणि होंडा ऍक्टिवा.
1: यासाठी तुमची वाट बघतोय
0: अधिक महिन्याचा महोत्सव कांकरियांचा.
1: कांकरिया ज्वेलर्स, ब्रजभूमी, उंटवाड़ी, नाशिक.
2: आप अपने बच्चे का कौन से स्कूल में एडमिशन करवाना पसंद करेंगे? मराठी मीडियम, सेमी इंग्लिश, इंग्लिश मीडियम या फिर CBSE? तो देरी क्यों? आत्मा मालिक शैक्षणिक एवं क्रीडा संकुल कोकम ठाण में सभी ऑप्शंस खुले हैं. बेस्ट स्कूल, बेस्ट फीचर्स और कम फीस. बस चॉइस आपको करनी है. आत्मा मालिक स्कूल्स कोकम ठाण. एडमिशन्स ओपन. आत्मा मालिक ये.
3: आणि आता कार्यक्रमात शेवटी आपण ऐकणार आहोत संन्यस्त खडग ह्या नाटकातलं मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं पद.

मास्टर दीनानाथ मंगेशकर यांनी गायलेलं स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचं संन्यस्त खडग या नाटकातलं पद आपण ऐकलं. तर आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरती गीत भारती या कार्यक्रमातलं शेवटचं हे गीत होतं आपण ऐकलं आकाशवाणी नाशिक केंद्रावरती. तेव्हा सकाळचे 10:30 वाजलेले आहेत. एनसीईआरटीचा प्रायोजित कार्यक्रम आता आपण ऐकणार आहोत उमंग.

0: अच्छा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीची शास्त्रोक्त माहिती देऊ शकाल का?
1: हो नक्कीच, कारण ती माहिती दिल्याशिवाय लोकांना कळणार कसं की का ही अंगठी धारण करायची. प्रथम लक्षात घ्या, मी कुठलीही चुकीची माहिती तुम्हाला देणार नाहीये. श्री गजानत लक्ष्मी अंगठी कुठल्याही शारीरिक व्याधी किंबहुना शिक्षण याच्यावरती कामाची नाहीये. आर्थिक प्राप्ती, आर्थिक धनलाभ यासाठीच फक्त ही अंगठी धारण करण्यात येते. वर्षातील 365 दिवसांपैकी फक्त एक दिवस म्हणजे 24 तास, 24 तास पण नाही, फक्त एक प्रहर 1 तास 45 मिनिटं हा अंगठी धारण करण्याचा मुहूर्त असतो. तो म्हणजे दीपावली मधील लक्ष्मी पूजनाची अमावस्या. त्या दिवशी एक छोटासा विधी कशा पद्धतीने करायचा तुमचा तुम्ही घरी, याची पूर्ण माहिती आम्ही तुम्हाला अंगठी घेतल्यानंतर देत असतो. अगदी 5 मिनिटं आणि 5 मिनिटात 5 पैसेही खर्च न करता, वेगळी पूजा न मांडता, फक्त प्रॉपर आम्ही सांगितलेल्या पद्धतीप्रमाणे तो विधी करून तुम्ही धारण करायची घरच्या घरी. त्या दिवशीपासून अंगठी धारण करायला सुरुवात करायची. कुठेही मध्ये काढायची नाहीये. या अंगठीचा कुठल्याही ग्रहाशी संबंध नाहीये, त्यामुळे त्याच्याबरोबर इतर कुठल्या ग्रहाची अंगठी जरी धारण केली तरी काहीही फरक पडत नाही. श्री गजानत लक्ष्मी अंगठीचा संबंध फक्त धनाशी, धनप्राप्ती, धनवृद्धी, आर्थिक वाढ, व्यवसायात वाढ, प्रगती यासाठीच आहे.
0: बर, पण मग दादा ही अंगठी लक्ष्मी पूजनाच्या अमावस्येलाच धारण करायची पद्धत आहे, पण आपल्याकडे अमावस्या अशुभ मानली जाते, याबद्दल काय सांगाल?
1: तुम्ही म्हणता अमावस्या ही चांगली नाही. भारतातील सगळ्यात मोठा सण कुठला आहे ग?
0: दीपावली.
1: दीपावली. दीपावलीच्या 5 दिवसांमधला सगळ्यात महत्वाचा दिवस कुठला आहे?
0: अर्थातच लक्ष्मी पूजन.
1: कुठल्या दिवशी येतं?
0: अमावस्येला.
1: मग अमावस्या अशुभ कशी असू शकते? इतर अमावस्येला तुम्ही घरी काय करता ग? संपूर्ण घर साफ करून घेता.
0: बरोबर आहे.
1: तुमच्याकडे लहान बाळ असेल तर त्याची दृष्ट काढता.
0: हो.
1: घरातली जळमट काढता. म्हणजे काय? तर तुम्ही घरातली निगेटिव्हिटी सगळी बाहेर काढता.
0: बरोबर.
1: त्यासाठी कुठला दिवस निवडलाय?
0: अमावस्येचा.
1: म्हणजे तो दिवस अशुभ नाहीये. आपल्याकडे ना खूप गैरसमजुती आहेत. मी माझ्या परीनं त्या दूर करण्याचा प्रयत्न करतोय.
0: अरे वा, मग दादा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीबद्दल अजून विस्ताराने सांगा ना.
1: जास्त विस्ताराने मी याबद्दल सांगू शकणार नाही ऑन एअर.
0: का?
1: कारण माझ्या आडनावाच्या साधर्म्यामुळे किंवा या श्री गजानत लक्ष्मी अंगठीच्या प्रसिद्धीमुळे अनेक लोकांनी याची नक्कल करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
0: अच्छा.
1: जे तुम्ही गुगलवर चेक करू शकता.
0: बर, पण मग ही अंगठी कोणी कुठल्या धातूत घालावी याचे काही नियम आहेत का?
1: प्रथम याचा नियम असा आहे की अंगठी आम्ही सोन्यामध्ये प्रथम देत नाही.
0: बर.
1: अनेक ग्राहकांशी याच्यावर वादविवाद सुद्धा होतात की आम्हाला सोन्याची हवी, तुम्ही देत का नाही.
0: हो.
1: तर या शास्त्राप्रमाणे प्रथम ताम्र म्हणजे तांब.
0: अच्छा.
1: रजत म्हणजे चांदी. आणि हल्ली आम्ही नवीन पंचधातू मध्ये अंगठ्या करायला सुरुवात केली. कारण मुंबईच्या ग्राहकांची संख्या खूप वाढली.
0: अच्छा.
1: आणि मुंबईच्या आर्द्रतेमुळे चांदी ही काळी पडते, म्हणून त्याच्यासाठी आम्ही पंचधातू मध्ये अंगठी करायला सुरुवात केली. यामध्ये अजिबात धातूला महत्व नाही.
0: अच्छा.
1: त्याच्यामध्ये असणारा अत्यंत दुर्मिळ घटक पदार्थ हा सर्वात महत्वाचा.
0: हा,
1: पुढच्या वर्षी म्हणाल तुम्ही तर तुम्ही सोन्याची करू शकता.
0: अच्छा.
1: आणि माझा अनुभव असा आहे की नॉर्मली एक अंगठी गेल्यानंतर खरेदी केलेल्या ग्राहकांनी ते तर पुढच्या वर्षी सोन्याची स्वतःची करण्यास येतातच, पण त्यांचा उत्कर्ष पाहून पुढच्या वर्षी त्यांचे 10 ते 12 नाही नव्याने अंगठी खरेदी करण्यासाठी येत असतात.
0: दादा, आता एक महत्वाचा प्रश्न, ही अंगठी स्त्रियांनी धारण केली तर चालते का?
1: हा, तुझा आडमार्गाने विचारलेला प्रश्न मला कळलाय बरं का. बरोबर बेटा, लक्षात ठेव तुला हेच विचारायचंय ना, मंथली प्रॉब्लेम्स.
0: करेक्ट करेक्ट.
1: किंवा लेडीज प्रॉब्लेम्स.
0: हो हो.
1: बरोबर ना.
0: बरोबर बरोबर.
1: मला सांग, हे नैसर्गिक आहे का नाही?
0: आहे.
1: मगाशीच सांगितलं मी तुम्हाला की आपण खूप मोठे गैरसमज करून घेतलेले आणि ते आपल्या डोक्यात फिट केलेले. आता सांग, हे नैसर्गिक आहे?
0: बरोबर.
1: देवानी दिलेले.
0: हो.
1: ज्या लेडीजला हा प्रॉब्लेम येत नाही त्या लेडीजला जगातलं सगळ्यात महत्वाचं मोठं सुख म्हणजे मातृत्व हे लाभेल का ग? याचाच अर्थ मासिक धर्म आणि मातृत्व हे देवानी दिलेलं स्त्रीला सगळ्यात मोठं वरदान आहे. त्यामुळे स्त्रिया संपूर्ण वर्षभर ही अंगठी धारण करू शकतात.
0: वा दादा, वर्षभर ही अंगठी विक्रीसाठी उपलब्ध असते का?
1: साधारण 20-22 वर्षापूर्वी जेव्हा अंगठीचं माझ्यापर्यंत आलं, म्हणजे माझ्या पिढीपर्यंत जेव्हा हे आलं शास्त्र, तेव्हा मी 2 ते 2.5 महिने अगोदर सुरुवात करायचो. साधारण गणपतीपासून आम्ही अंगठी द्यायला सुरुवात करायचो.
0: अच्छा.
1: त्याच्यानंतर याची एवढी प्रचंड प्रमाणात मागणी वाढत चालली की 2 महिने, 4 महिने, 6 महिने, कॅन यू बिलीव्ह, या वर्षी दिवाळी 21 ऑक्टोबरला संपल्यानंतर नोव्हेंबर पासून माझ्याकडे अंगठीसाठी मागणी वाढली. जानेवारी पासून आम्ही अंगठीचं बुकिंग घ्यायला सुरुवात केली आणि आता त्याचं वितरण सुरू झालेलं आहे.
0: वा वा वा.
1: पण लक्षात ठेवा, लवकर अंगठी घेतली त्याच्यानंतर मला

0: आडवा, अक्षय तृतीया, कुरुपुषामृत, दसरा हे साडेतीन मुहूर्त येतात. चांगले दिवस आहेत, पण अंगठी धारण करण्यासाठी नाही. ह्या अंगठी धारण करण्याचा दिवस मगाशी सांगितल्याप्रमाणे एकच आहे, तो म्हणजे लक्ष्मीपूजनाची अमावस्या. फक्त त्यावेळेला होणारी गर्दी आणि लाईन टाळण्यासाठी आम्ही लवकर अंगठीची विक्री करण्यास सुरुवात केलेली आहे.
1: अच्छा दादा, या अंगठीची वर्ड ऑफ माउथ पब्लिसिटी खूप झालीये, त्यामुळे मागणीही वाढलीय. मग नवीन लोकांना ज्यांना ही अंगठी खरेदी करायची असेल त्यांनी काय करावं?
0: अगदी सोपं आहे. ही अंगठी प्रथम लक्षात घ्या, ही अंगठी लहान किंवा मोठी करता येत नाही. आता नागपूरवरनं एखाद्या कस्टमरनी मला अंगठीसाठी ऑर्डर दिली तर मला त्यांच्या पोटाचं माप लागणार. त्यावेळेला आमच्या फोन नंबरवर फोन आपण केलात तर आम्ही व्यवस्थित त्यांना माहिती देतो की कशा पद्धतीने तुम्ही आम्हाला माप कळवा.
1: अच्छा,
0: पेमेंट सांगू शकतो. व्हिडिओ कॉल केला तर त्यांना एक लाईन, दोन लाईन, तीन लाईन चांदीची, तांब्याची, पंचधातूची सगळ्या व्हरायटी दाखवू शकतो. त्याच्यानंतर त्यांनी डिसाईड करायचं कुठली हवी, त्यांच्या बोटाच्या साईज प्रमाणे त्याची किंमत ठरलेली असते. आपण युपीआय किंवा डिजिटल पद्धतीने पेमेंट करू शकता. त्याची रिसीट ताबडतोब त्याच दिवशी आपल्याला व्हॉट्सअपवर पाठवण्यात येईल. जर पुण्यातून कोणी येणार असेल आपले स्नेही तर त्यांना ती रिसीट आपण व्हॉट्सअप करावी, म्हणजे ती रिसीट पाहून ती अंगठी आम्ही त्यांच्या हस्ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याची व्यवस्था करू. अन्यथा भारतभरात कुठेही आम्ही ती अंगठी कुरिअर करू शकतो.
1: अरे वा दादा, आता श्री गजांत लक्ष्मी अंगठीच्या किमती साधारण कशा असतात?
0: यामध्ये लक्षात घ्या, धातूच्या किमतीला अर्थ नाहीये, अगदी नगण्य किंमत आहे त्याची. त्याच्यामध्ये वापरला जाणारा दुर्मिळ घटक पदार्थ हा सगळ्यात महत्वाचा आहे.
1: ओके,
0: तो अत्यंत महाग असतो. ती अंगठी बनवण्याची पद्धत ही फक्त बंगाली कारागिरांनाच येते.
1: बरं,
0: त्यामुळे साधारण 8,500 रुपये सुरुवात. त्यानंतर त्याच्या तुमच्या बोटाचा साईज, त्यात तुम्हाला लागणाऱ्या किती एक लाईनची, दोन लाईनची, तीन लाईनची कुठल्या धातूमध्ये हवी त्याच्यावर त्याच्या किमती ठरलेल्या असतात.
1: अच्छा दादा, आता विदेशातल्या लोकांना जर ही अंगठी हवी असेल तर काय करता येईल? म्हणजे ही अंगठी त्यांच्यापर्यंत कशी पोहोचेल?
0: आता इथे काय होतं प्रॉब्लेम माहिती का? युरोप किंवा युएस मधून येणारी लोक ही नॉर्मली डिसेंबर एंडला येतात.
1: हो,
0: ख्रिसमसच्या सुट्ट्या असतात.
1: करेक्ट.
0: पण तोपर्यंत मात्र दिवाळी संपून गेली असती, हा अंगठी आल्याचा मुहूर्त संपलेला असतो.
1: बरोबर.
0: त्यावेळेला मी त्यांना सांगतो, आज अंगठी देतोय पण धारण करायची तुम्हाला पुढच्या वर्षी.
1: अच्छा.
0: पण पुढच्या वर्षी पूर्ण येताना ते डिसेंबर मध्येच येणार
1: आहे. बरोबर आहे.
0: तेव्हा परत एक वर्ष पुढे जाईल. तर आता घेऊन जा तुम्ही, पण आधे मध्ये न घालता बरोबर भारतीय टायमिंग प्रमाणे लक्ष्मीपूजनाच्या अमावस्येला विधीपूर्वक ती धारण करावी.
1: दादा धन्यवाद, खूप छान माहिती दिलीत श्री गजांत लक्ष्मी अंगठीची.
0: धन्यवाद प्रियांका आणि आकाशवाणीवरील सर्व श्रोत्यांचे अगदी मनापासून आभार.
1: जितेंद्र घोडके सराफ. आमचा पत्ता: बिझी लँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, चितळे बंधू मागील लेन, सदाशिवपेठ, पुणे. आमचे फोन नंबर्स: 93-56-360-175 किंवा 93-56-370-970 किंवा 83-90-212-143 किंवा 98-81-211-748. आमचे लँडलाईन नंबर्स: 0-20-244-78-286 किंवा 0-20-244-80-135.
2: श्रोते, आत्ताच आपण जितेंद्र घोडके सराफ पुणे हा प्रायोजित कार्यक्रम ऐकलात आकाशवाणीच्या नाशिक केंद्रावरून. श्रोते, आपण ट्यून केले आकाशवाणीचं नाशिक केंद्र. आता यानंतर 11:10 विविध भारतीचे कार्यक्रम आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दरम्यान आता प्रसारण कक्षातून आमचे सहकारी अर्जुन साठे, रुपेश पाटील यांच्यासह प्रसारण कक्षातून मी पल्लवी कुलकर्णी आता आपला निरोप घेणार आहोत. पण आपण आकाशवाणीसोबतच राहा. आता यानंतरचं सहक्षेपण विविध भारतीच्या कार्यक्रमांचं आहे.

मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळ या कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आणि स्वागत करते तुमचीच मैत्रीण राखी पाटील. मैत्रिणींनो, बघता बघता मे महिना संपत आला आणि जून महिन्याची सुरुवात होईल. जून महिना म्हणजे पावसाचा महिना, त्यामुळे आता चातकाप्रमाणे आपण सारेच पावसाची वाट पाहत आहोत. सरता उन्हाळा हा निसर्गाच्या चक्रातील एक अत्यंत मोहक आणि परिवर्तनाचा काळ आहे. सध्या नवतपाच्या झळांनी सारेच गर्मीने त्रस्त आहोत. मध्येच कडक ऊन, पण मध्येच येणाऱ्या सावलीमुळे जरा वातावरणात बदल झालेला वाटतो. अशा या वातावरणात संध्याकाळच्या वेळी सुखद्वाऱ्याची झुळूक मनाला शांत करून जाते. दिवसभर उन्हाची प्रखरता जरी असली तरी संध्याकाळच्या वेळी क्षितिजावर दिसणारे सोनेरी नारंगी रंग मात्र मनाला भुरळ पाडतात. घरात असलेल्या बागेतील झाडांच्या सानिध्यात रममाण होताना दिवसभराच्या झालेल्या गर्मीचा काही काळ विसर पडतो. मैत्रिणींनो, हा जो सरता उन्हाळा आहे ना, हा काळ संयम आणि प्रतीक्षेचा असतो. निसर्गाच्या बदलांचा स्वीकार करायला आपल्याला शिकवतो. थोडक्यात काय तर सरता उन्हाळा म्हणजे केवळ असह्य उष्णतेचा अंत नाही, तर तो चैतन्यमय पावसाच्या आगमनाची नांदी आहे. तेव्हा उन्हाच्या दाहकतेकडून पावसाच्या शीतलतेकडे जाण्याचा हा प्रवास लवकरच सुरू होईल अशी आशा करूया. आणि कार्यक्रमात ऐकूया निसर्गावर आधारित हे सुंदर गीत.

मैत्रिणींनो, गीत संगीत ऐकलं की मन कसं प्रसन्न होतं, त्यामुळे छान छान गाणी ऐकायला आपल्याला आवडतंच आणि यातून आपण आनंद मिळवत असतो. मैत्रिणींनो, आपल्याला आयुष्यात निखळ आनंद केव्हा मिळतो? जेव्हा आपण स्वतःतील कलागुण ओळखून त्याला बहरू देतो, त्यातून जेव्हा यश मिळतं ना, तेव्हा आयुष्यात निखळ आनंद मिळतो. मैत्रिणींनो, प्रत्येकातच काही ना काही कलागुण असतात. जसं कोणाकडे विनोद बुद्धी असते, अशा व्यक्ती अगदी सहजतेने प्रत्येक वाक्यात विनोद निर्मिती करून आजूबाजूचं वातावरण हास्यमय करतात. अलीकडच्या काही वर्षात स्टँडअप कॉमेडी हा कला प्रकार वेगाने विकसित होत आहे. युवा पिढी त्यात करिअरही करत आहे आणि या क्षेत्रात मुलींनीही छान गगनभरारी घेतलेली आहे. याविषयी बोलण्याचं कारण म्हणजे आज याच क्षेत्रात करिअर करणाऱ्या व्यक्तीची मुलाखत आपण ऐकणार आहोत. ऐकूया स्टँडअप कॉमेडी प्रकारात उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या नेहा ठोंबरे यांची राखी पाटील यांनी घेतलेली मुलाखत. मालिका आहे हितगुज, ऐकूया ही मुलाखत.

0: मैत्रिणींनो, आज आपल्या स्टुडिओत उपस्थित आहेत स्टँड अप कॉमेडी प्रकारामध्ये उत्तुंग भरारी घेणाऱ्या, कितीतरी मुलींसाठी प्रेरणा असलेल्या, खास वैदर्भीय भाषेत हास्याचे कारंजे फुलवणाऱ्या, ठोंबरेबाई या नावाने परिचित असलेल्या स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे. मैत्रिणींनो, गावातून शहराकडे येऊन शिक्षण घेत स्टँड अप कॉमेडी या कलेच्या प्रवासात त्यांनी अनेक काही गोष्टी मिळवलेल्या आहेत. हा प्रवास थेट लंडन पर्यंत जाऊन पोहोचलेला आहे. एका वैदर्भीय कन्येचा हा प्रवास छान आता गप्पांमधून जाणून घेऊया. स्वागत करूया. नमस्कार नेहाताई.
1: नमस्कार राखी ताई.
0: आणि कार्यक्रमामध्ये अगदी मनापासून स्वागत आहे.
1: थँक्यू सो मच. मला आज तुम्ही इथे बोलवलत. आकाशवाणी म्हणजे माझ्या जीवाजवळचा विषय आहे. तर मला खूप छान वाटत आहे इथे आज येऊन.
0: इतरांना हसवणाऱ्या नेहाताई, कशा आहात?
1: मी एकदम मजेत आहे.
0: आणि इतक्या कमी वयामध्ये तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवर स्वतःची ओळख निर्माण केली, तेही ठसकेबाज भाषेतून. एक वैदर्भीय भाषेचा तडखा तुम्ही त्याला लावलेला आहे. ते बहारदार व्हिडिओज आम्ही बघतो आणि मोठा चाहता वर्ग आहे तुमचा. आणि सोपं नाही आहे. हा प्रवास नक्कीच संघर्षांनी भरलेला असेल, अप अँड डाऊन्स असतील. तर हा प्रवास छान गप्पांमधून जाणून घ्यायचा आहे.
1: येस.
0: पण सुरुवात तुमच्या छान वऱ्हाडी भाषेतील एका मजेदार सादरीकरणाने करूया ना.
1: येस. इंजिनिअरिंग केलं आणि मला मुंबईत नोकरी लागली. सो मुंबईत गेली आणि गेल्या गेल्या मला भेटली नाईट शिफ्ट. आता आपण गावाकडचे लोक रात्री 8 वाजले का आपल्या माना लागते डोलाले. तर मी विचार केला का आजकाल कोणी काही पायऱ्यांचा वापर करत नाही. सगळेजण लिफ्ट न ऑफिसमध्ये वर जातात खाली येतात. तर मी गेली आणि पायऱ्यावर जाऊन पसरली. तिकडून एक पोरगी आली. मला म्हणते एक्सक्यूज मी, व्हेअर इज रेस्ट रूम? मी म्हटलं बाई मी तर इथंच रेस्ट करून राहिली. बाकीच्या पोरी टेबलावर करून राहिल्या आणि उरल्या सुरल्या गाडीत करून राहिल्या. तुला बसायचं असं तर बस इथं. ते म्हणे आय मीन बाथरूम. मी म्हटलं सर की जाणं तिकडे होय काय माहिती, भेटलं का नाही भेटलं.
0: खूप छान, स्टाईल असते एक वेगळी सांगण्याची. शब्द साठाही आहे वेगळा, किंवा संवाद फेक जे म्हणतात ती तुमच्यात अगदी हे गुण अगदी पुरेपूर भरलेले आहेत. आणखीन एक महत्वाचं, तुमच्या या कलेच्या प्रवासाने तुम्हाला आंतरराष्ट्रीय ओळख मिळवून दिलेली आहे आणि कोणत्याही कलाकारासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. स्टँड अप कॉमेडी या प्रकारामध्ये फारशा मुली जात नाहीत, पण आता हळूहळू हाही प्रकार आता छान विकसित होत चाललेला आहे, वेगाने पसरतोय, लोक त्यामध्ये करिअरही करतायत. तुम्ही लंडन मध्ये गेलात, लंडनच्या रंगभूमीवर तुम्ही हे सगळं प्रकार सादर केला, तो अनुभव जाणून घ्यायचा आहे.
1: लंडनचा प्रवास हा अतिशय

0: धक्कादायक आणि अकस्मातरित्या माझ्यापर्यंत पोहोचला. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की मी विदर्भातून पुलगाव जवळ विटाळा म्हणून एक छोटा खेडा आहे, 1000-1500 पॉप्युलेशनचं तिथली मी आहे, तर माझी काहीच ओळख नाही आहे इतक्या लांब लांबपर्यंत, तर बिलकुलच नाही. तर ह्या आपल्या छोट्या रील्सच्या माध्यमातून आणि सोशल मीडियाच्याच माध्यमातून व्हिडिओज माझे आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचले आणि तिथनं मग एका इंटरेस्टेड काही लोकांचा मला मेसेज आला. मला आता पहिले खोटंच वाटलं, म्हटलं माझ्यासारख्या गाखेड्या पाड्यातल्या पोरीला आणि आपल्याला कोण एवढा दूर लंडनला बोलवून, मी तर विचार म्हणजे मी भावच नाही दिला त्यांना सुरुवातीला. मला असं वाटलं की फ्रॉड असेल, पण म्हटलं की नाही हे थोडे सिरियस वाटतात. कारण ते परस्यू करत होते रेग्युलरली, ईमेल करत होते, आणि ज्या दिवशी आमचं ठरलं की आपण व्हिडिओ कॉलवर एकदा बोलूया, तर एक दादा आणि ताई असे नवरा बायको समोर दिसले आणि ते विदर्भातले होते, मुलमुले म्हणून त्यांचं सरनेम आहे. तर मग मला थोडं त्यांच्याकडे पाहून वाटलं की हे लोकच जेन्युइन वाटत आहेत म्हणून, तर म्हटलं आपण रिस्क घ्यावी. तेव्हाही माझ्या मनात खूप प्रश्न आला की जाऊ की नको, जेन्युइन लोक आहे की नाही आहे, काय करू मी एकटी लंडन मध्ये जाऊन काय करीन. जे आपल्या छोट्या गावातल्या लोकांच्या मनात अपॉर्च्युनिटी पेक्षा भीतीच जास्त असते, कारण कोणीच नाही राहत आपलं तिथे. तर मी म्हटलं जाऊ दे, जे होईन ते पाहून घेऊ, आपल्या जीवनामध्ये काही अशी संधी परत परत चालून येणार नाही. त्यामुळे मग मी त्यांना हो म्हटलं आणि त्यांनी तेव्हा मला विचारलं की तुझ्याकडे 1 तासाचा स्टँडअपचा परफॉर्मन्स रेडी आहे का. माझ्याकडे 10 मिनिटाचा होता. मी हो म्हटलं आणि मग मी त्याची तयारी केली. सो हो म्हटल्यापासून तर लंडनला जाईपर्यंत माझ्याकडे फक्त 3 महिने होते. त्या 3 महिन्यात मी 1 तासाचा परफॉर्मन्स बनवला, त्याचे महाराष्ट्रात 20-25 शो केले ऍज अ रिहर्सल म्हणून, आणि मग लंडनला जाऊन मी तिथे 3 शोज केले. तर कधी कधी असं असते की आपण रेडी असो नसो अपॉर्च्युनिटीला हो म्हटल्यावर मग आपण स्वतःला तयार करतो. तर असा एक रिव्हर्स प्रवास माझा लंडनचा राहिला आहे.
1: आणि लंडन मधल्या रंगभूमीवर तुम्ही उभे राहिल्या, हो तिथल्या मराठी प्रेक्षकांची मनं जिंकले.
0: येस, खूप मस्त. बापरे, तिथे लंडन मध्ये आपले लोक आहेत महाराष्ट्रीयन म्हणा, खूप प्रेमळ, आणि त्यांना खूप मजा येते की अरे भारतातून आलाय कोणीतरी, तर ते आपल्याला खूप छान ट्रीट करतात. मला तर रोजचे पाहुणचार असायचे लोकांच्या घरी, आणि खूप मजा आली तिथे. माझ्या कार्यक्रमाला खूप दिग्गज लोक होते, माधुरी दीक्षितची मावशी काय आणि भरपूर असे लोक होते, आणि ते खूप आवडीने आपले मराठी प्रोग्राम्स बघतात. आणि मला सांगायला आवडेल की मी पहिली मुलगी आहे की जिने मराठीमध्ये तिथे स्टँडअप कॉमेडी प्रकार हा सादर केला पूर्ण महाराष्ट्रातूनच. तर हे जाणून पण मला खूप मजा आली, आणि माझी जे ऑर्गनायझर होती ती पण महिलाच होती, तर मला ते त्याही गोष्टीचा एक अभिमान आहे की एका महिलेने एका महिलेसाठी प्रयत्न केला आणि आम्ही मुलींनी मिळून तिथे परफॉर्मन्स केलं.
1: छान, म्हणजे अगदी छोट्याशा गावातून शहराकडे, शहरातून आंतरराष्ट्रीय स्तरावर जाणं हा प्रवास नक्कीच सोपा नसा. हो, तर थोडी उत्सुकता आहे नेहाते की कसं होतं तुमचं बालपण, कुठे शिक्षण घेतलं आणि काही अशा तिथल्या खास आठवणी.
0: तर जसं मी सांगितलं की मी पुलगाव, वर्धेनंतर जे पुलगाव आहे तिथे विटाळा म्हणून ते आमचं गाव आहे. सो माझं बालपण तिथे गेलं आणि 12वीपर्यंत तिथे शिक्षण झालं. माझ्या घरी 2-3 एकर शेती आहे, आणि ती काही जेव्हा आम्ही शाळेत जायची तेव्हा ते वाळू शेती होती, तिथं इरिगेशन किंवा पाण्याचा स्रोत नव्हता. त्यामुळे खूप काही शेतकरी कुटुंब असून पण खूप सधन बा आणि खूप चांगली शेती असा काही बॅकग्राऊंड नव्हतं. सो खूप हालाकीचंच बॅकग्राऊंड राहिलेलं आहे. कधी हे भेटायचं तर कधी ते नाही भेटायचं, जसं आपलं विदर्भातल्या गावातल्या मुलांचं असतं तसं. आणि जे काही शाळा जसं काही लेवल ऑफ एज्युकेशन होतं ते होतं. आवर्जून सांगायला आवडेल की मी इथे आज एक आर्टिस्ट म्हणून बसली आहे तुमच्या समोर, पण आर्टिस्टचं अही आजूबाजूला काहीच नव्हतं. सो टीव्ही घरात नव्हता, सिनेमा गृह आजूबाजूचे माहीत नव्हते. तिथं एंटरटेनमेंटचं एकमेव साधन म्हणजे आपलं आकाशवाणी.
1: बरं,
0: तर आमच्या घरी त्यावेळी रेडिओ होता. आजोबांना शौक होता रेडिओचा, तर ते 24 तास रेडिओ चालूच राहायचा. तर जे काही ऐकलं म्हणजे जे पण काही ऐकलं माझ्या कानावर, मला सर्वात जास्त शास्त्रीय संगीत आवडतं आणि माझ्यासारख्या व्यक्तीला शास्त्रीय संगीत माहीत असणे म्हणजे फक्त रेडिओमुळे ते शक्य झालं.
1: बरं,
0: तर मी आकाशवाणीची खूप मोठी काय म्हणू आपण त्याला, श्रोता, फॅन आणि एक गुरु सारखं पण मी त्याला बघते. कारण नाटकं फक्त ऐकली तर आकाशवाणीवर ऐकली, कधी पाहिलीच नाही. माझ्या इंजिनिअरिंग किंवा माझ्या ग्रॅज्युएशन पर्यंत मी नाटक पाहिलं नाही. गाणी ऐकली तर फक्त आकाशवाणीवरच ऐकली, मुलाखती ऐकल्या तर आकाशवाणीवरच ऐकल्या. तर माझ्यासाठी आकाशवाणी एक प्रकारचं म्हणू आपण मेंटर असल्यासारखं पण आहे, कारण ऐकून ऐकून पण माणूस किती काही शिकू शकतो, त्याचं एक्झाम्पल मी आहे. सो आजही मी रेडिओ ऐकते, आकाशवाणीच ऐकते.
1: मग शिक्षण कुठे झालं?
0: येस, तर 12वीपर्यंत पुलगावला झालं. त्यानंतर इंजिनिअरिंग साठी मी पुण्याला गेली, तिथं इंजिनिअरिंग केलं आणि एमटेक मी मुंबईहून केलं.
1: बरं,
0: तर लहानपणी

0: मुलीच पासनच नाटकांमध्ये गाण्यांमध्ये आवड होती. मी दाखवतही होती चिन्ह स्कूल्समध्ये म्हणा किंवा अशा कॉम्पिटिशन्समध्ये वगैरे पण माझा नंबर यायचा. पण तेच आहे की आपण आपण रोल मॉडेल कधी पाहिलेलं नसतं. आपल्या आजूबाजू तसे मॉडेल्सच नसतात, एक्झाम्पलच नसतात की कोणी आर्टिस्ट होऊन त्याने जीवनात काहीतरी चांगलं केलंय. घरच्यांना नेहमी भीती असायची की ह्या क्षेत्रात पैसा आहे की नाही, कसे खाय खाणार पिणार. तसं तर शेतीतही पैसा नव्हता, तेही बेकारच चालू होतं. पण तरी सावलीतली नोकरी व्हा म्हणून शिक्षण घ्या असं होतं त्यांचं. आणि मी शिक्षणात पण चांगली होती, सो मग ते मला करावंच लागलं इंजिनिअरिंग आणि एमटेक हे सगळं सोबत सोबत. मग मी माझं जे कलेचं माझा जो इंटरेस्ट होता तो मग मी पुण्या मुंबईत जाऊन पण जपला. दिवसभर कॉलेज करून मग रात्री नाटक पाहिले किंवा नाटकांच्या ग्रुप्समध्ये जाऊन ऑब्झर्व केलं. किंवा नोकरी पण जेव्हा मी करायला लागली तेव्हा दिवसभर नोकरी करून मग रात्री इकडे तिकडे आपले हातपाय मारून कसं तरी कलेसोबत कनेक्ट राहण्याचा मी प्रयत्न करत गेली.
1: खूप छान, म्हणजे जिद्द होती ना तुम्हाला शिक्षणही पूर्ण करायचंय आणि कुठेतरी नाटकाची आवड कलेबद्दलचा थोडासा तो जिव्हाळा होता आणि ही कला भरून आलीच. थोडं बहुत खतपाणी तुम्ही घातलं तर स्टँडअप कॉमेडी या क्षेत्राकडे कसं वळणं झालं? मग कशा वळलात?
0: तर स्टँडअप तर हा फार रिसेंट फॉर्म आहे. मी जेव्हा प्रयत्न करत होती तेव्हा नाटक आणि सिनेमा, सिनेमा तर आपल्या अवकाशाबाहेरचाच आर्ट फॉर्म आहे असं होतं. नाटक वगैरे थोडस खूप असं मस्त वाटायचं, बघायला वाटायचं. किंवा कधी आजूबाजूला कुठले परफॉर्मन्सेस असले पुण्या मुंबईत तर मी जायची पाहायला. पण स्टँडअपचं असं झालं की मध्यकाळी नागपूरमध्ये कधीतरी अशीच एक कॉम्पिटिशन होती आणि मी खूप रॅन्डमली भाग घेतला. माझं सवय आहे मी कुठेही जाऊन भाग घेते, म्हणजे मल्टिपल आर्ट फॉर्म्स मध्ये. असं मी स्वतःला रिस्ट्रिक्ट करून नाही ठेवलं की इथे शास्त्रीय संगीताचं काहीतरी तर जायचं नाही. मी तेही पाहते, मी नाटकही पाहते, म्हणजे लाईव्ह आर्ट फॉर्म पाहायला मला आवडतं. तर मी तिथं अशीच पोचली आणि तिथे चालू होतं ओपन माईक आजचा जो प्रकार असतो. अनेक कलाकार येऊन तिथे आपली सादरीकरण करत होते. कोणी डान्स करून दाखवलं, कोणी गाणं म्हटलं, कोणी रॅप केलं, कोणी कविता म्हटल्या. तर तिथं मी वऱ्हाडी भाषेमध्ये एक 5-7 मिनिटाचं सादर केलं काहीतरी आपलं एक पात्री टाईप. तर ते खूप छान वाटलं लोकांनी, खूप डोक्यावर घेतलं आणि मी ते कॉम्पिटिशन जिंकली. तर म्हटलं यार हे आपल्यालाही आवडत आहे, लोकांनाही आवडत आहे, त्याच्यात आपण बघाव काय होते. आणि स्टँडअप प्रकार असा आहे की हा एकपात्री नाटकातला सगळ्यात लो कॉस्ट फॉर्म म्हणावा आपण, की ज्याच्यामध्ये लाइटिंग नाही लागत, ज्याच्यात सेट नाही लागत, ज्याच्यामध्ये खूप काही टीम नाही लागत. तर तुम्ही तुमच्याजवळ जर काहीच नाही आहे तर तुम्ही फक्त तुमच्या बोलण्याच्या कलेनी आणि तुमच्या कॉन्टेंटनी लोकांना खिळवून ठेवू शकता. हा आहे तो स्टँडअप फॉर्म आणि आपल्याला सुटेबल आहे. कारण मग आपल्याला एवढी मोठी टीम वागवून इकडे तिकडे फिरावं नाही लागत. कारण आपल्याला खास करून जेव्हा विदर्भातून आपण कुठे परफॉर्म करायला जातो तर त्याचा एक मोठा खर्च असतो. सो म्हटलं आपण याच्यात थोडंसं लक्ष घातलं पाहिजे. सो मग मी त्याच्यात थोडं गुंतवलं स्वतःला, काय आहे कसं आहे त्याचं आर्ट अँड क्राफ्ट थोडं समजून घेतलं. मग हळूहळू पुण्याच्या एका कंपनीपर्यंत माझा व्हिडिओ पोहोचला, त्यांनी इन्व्हाइट केलं. मग त्यांनी त्यांच्या टीम बरोबर वर्षभर मला महाराष्ट्रात परफॉर्म करायला लावलं. सो हळूहळू वन थिंग आफ्टर द अदर असं लिंक जुळत गेली.
1: म्हणजे एक एक पायरी पुढे पुढे जात होतात आणि प्रत्येक पायरीला 100% देत होता आणि ती सक्सेसफुल.
0: आणि मला माहित नव्हतं की याचं फ्युचर काय होणार आहे. मला तेव्हा ते करावं असं वाटलं म्हणून केलं, माहित नव्हतं हा की याचं हे होईल का ते होईल. म्हणजे आधीच खूप बा याचं असं झालं पाहिजे म्हणून मी असं करते असं नव्हतं.
1: पण आता तुम्ही जसं म्हणाला की आपलं लिखाणही दमदार हवं, पुढचा प्रेक्षक खेळून राहिला पाहिजे आणि वाक्यगणित हसू पण त्या व्यक्तीला आलं पाहिजे. तर मग लिखाणही तुम्ही स्वतःच करत होता का?
0: हो, स्टँडअपचं लिखाण हा तो परफॉर्मर स्वतःच करतो. आणि येस, लिखाण ही खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. की लिखाण आपल्याला जर चांगलं आलं आणि आपली स्टोरी जर आपल्याला पॉवरफुल मांडता आली तर त्याचं खूप काही काही होऊ शकतं. म्हणजे त्याचं स्टँडअप होऊ शकतं, त्याचं नाटक होऊ शकतं, त्याचा सिनेमा होऊ शकतो. सो लिखाण जे आहे ना, मला असं वाटतं ते कोणत्याही आर्ट फॉर्मचं सगळ्यात इम्पॉर्टंट ढाचा आहे. ते एकदा बेस बढिया बनला लिखाणामध्ये की मग त्याच्यावर आपल्याला चढवता येते. आणि लिखाणावर मला असं वाटतं खूप लक्ष दिलं पाहिजे. लिखाणच सगळ्यात इम्पॉर्टंट आहे.
1: कमी वेळेमध्ये हो आणि भरपूर असं त्याच्यामध्ये संदेश म्हणा किंवा असं हसवण्याचे कंटेंट आले पाहिजे. तर कुठले विषय तुम्ही खास करून निवडले हसवण्याचे?
0: येस, तर माझं नेहमीच असं राहिले आहे किंवा मे बी ते जगण्यातून आलेलं आहे की विषय हे नेहमी सामाजिक आणि माझ्या मी जे जीवनात ऑब्झर्व केलेलं आहे किंवा मी ज्याच्या थ्रू गेली आहे त्याचे जास्त राहिलेले आहे. जसं गावातून आपण शहरात शिकायला जातो त्या गमती, किंवा खेड्यातल्या आपल्या गमती, विदर्भातल्या आपल्या गमती, किंवा आपल्या म्हणजे सटायर आपल्या दैनंदिन जीवनातला, किंवा महिला म्हणून सटायर, सो मी किंवा शेतकरी म्हणून सटायर, किंवा गावातली बाई म्हणून सटायर. सो विषय हे नेहमी माझ्या नॅचरलीच सामाजिक विषय मला आवडतात. तर सामाजिक आणि त्यात ट्विस्ट असा माझा स्टाईल राहिलेला आहे.
1: तर सुरुवातीला कसा रिस्पॉन्स होता लोकांचा या भाषेबद्दलचा?

0: आता मी जे बोलत आहे ते मी जे ऐकलं तेच मी बोलत आहे. आता मी जसं म्हटलं की खेड्यात वाढल्यानंतर हेच लोकल भाषा होती किंवा हेच डायलेक्ट होतं लोकांचं बोलण्याचं. सो मी वेगळा प्रयत्न नव्हती करत. मी हेच ऐकलं होतं तर मी हेच बोलत होती आणि मला वावगं वाटत नव्हतं. पण मी जेव्हा नवीन नवीन पुण्या मुंबईत गेली होती आणि तिथले थिएट्रिकल ग्रुप्सला जाऊन बसत होती त्यांना माझा खूप हसायला यायचं. त्यांना वाटत होतं की हे जाणून बोलते का, हे असं कोण बोलते, अरे असेच बोलतो आम्ही म्हणजे आपली भाषा तशीच आहे ना. इच्छी वाटायचं लोकांना जे वाटायचं ते वाटायचं, पण मी तेच ऐकत होती त्याच्यामुळे मला काही वावगं वाटत नव्हतं. माझ्या आजूबाजूत पण लोक तसेच बोलत होते तर माझं पहिलेपासूनच वऱ्हाडी भाषेवर विशेष प्रेम होतं. तर आपल्या इकडे जरा वेगळंच लहेजा आहे, मलाही लोक बोलतात तर मजा वाटते ह्या भाषेची. तर माझं स्वतःचं पण प्रेम आहे ह्या भाषेवर आणि नॅचरली येतं तर मग मी तसंच केलं आणि मी जबरदस्ती केलीच नाही. जसं आलं तोंडून तसं बोलली आणि ते लोकांना भिडलं तर ते भाषेने सगळे कनेक्ट झाले असं मला वाटतं.
1: म्हणून तर इतकं प्रेम तुम्हाला भरभरून मिळालेलं आहे चाहत्या वर्गाचं, श्रोत्यांचं, प्रेक्षकांचं.
0: इवन लंडन मध्ये गेल्यावर ते लोक वऱ्हाडीत माझ्याशी बोलायचे. हा, तर मला मजा वाटते की लोकांना मजा येते, लोकांना आवडते आपल्या इकडचं बोलायला. आणि मग ते ना आपण मग एकदम पूर्ण अक्रॉस द बॉर्डर कनेक्ट होतो. मला वाटतं भाषा जर आपण त्या माणसाची बोलायला लागलो ना मग आपण कनेक्ट होऊन जातो.
1: कारण भाषा आपल्याला समृद्ध करते आणि बालपणापासून जी भाषा आपण बोलत आलेलो आहोत तर ती आपल्या डोक्यामध्ये एवढी फिट बसलेली असते. त्या भाषेचा तुम्ही इतका छान वापर करून घेतला आणि इतकी छान प्रसिद्धी तुम्ही मिळवलेली आहे. बरं, आता या स्टँडअप कॉमेडीमध्ये पंच प्रकार हा खूप जरुरी आहे, तसं तुमची पण एक लाईन आहे, तर काय महत्व आहे आणि कुठली लाईन आहे ती?
0: येस, पंच प्रकार म्हणजे मला असं वाटतं आता कुठलाही एक मुद्दा असला तर त्याला सांगण्याचे खूप प्रकार आहे ना. पण त्याला असं आपल्याला सांगता आलं पाहिजे की म्हणजे ते अट्रॅक्टिव्ह वाटेल ऐकायला पण आणि ते स्टँडअपच्या फॉर्मॅटमध्ये पण आलं पाहिजे. म्हणजे कसं पण असू शकतं. फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये मी असं म्हणते की माझ्या शाळेचं नाव आहे सेंट जॉन कॉन्व्हेंट मराठी माध्यमिक शाळा. तर त्याच्यामध्ये तो एक पंच आहे की सेंट जॉन कॉन्व्हेंट आणि मराठी माध्यमिक शाळा. इंग्लिश तर आहे शाळेचं नाव पण शिकवते मराठीतूनच. तर असं याला आपण म्हणू शकतो की फर्स्ट पायरी असते की त्याला आपण साधं लिहितो आणि मग साधं लिहिल्याच्या नंतर आपण त्याला अजून शार्प बनवण्याचा प्रयत्न करतो ताकी ते इफेक्टिव्ह वाटलं पाहिजे. मग हाच एक भाषणातला आणि स्टँडअप कॉमेडी मधला फरक आहे ना की ते रिफाईंड असतं आणि कमी वेळात ते जास्त पोचतं. पंचलाईन तर अलग अलग आहेत माझ्या. जशा पहिले तर माझं एक गाणं होतं ठोंबरेबाईची इंट्रो लाईन होती की पाहायचं असेल ठोंबरेबाईले अजून तर लाल बटणीवर तर क्लिक मारा. हे माझी पंच लाईन होती आधी युट्यूबची. सो विथ टाइम चेंज होत राहिलेली आहे.
1: बरोबर. आणि ठोंबरीनबाई म्हटलं की सगळे व्हिडिओ डोळ्यापुढे आम्हाला येतात आणि आपसूक हसू सुद्धा येतं. बरं, आता या स्टँडअप कॉमेडी हा प्रकार सुरू असताना तुम्ही छोटे छोटे व्हिडिओ बनवले तुमच्या वऱ्हाडी भाषेतले होते आणि खूप प्रसिद्ध झाले आणि त्यानंतरच तुम्ही घराघरात जाऊन पोहोचल्या. चाहता वर्ग सगळ्याच प्रकारमध्ये येतो, म्हणजे यंग जनरेशन, सिनियर सिटीझन सुद्धा आवडीने हे व्हिडिओ बघतात. हे व्हिडिओ बनवण्याचं कसं सुचलं?
0: एक्सपेरिमेंटलीच झालं ते पण की लॉकडाऊन लागलं होतं आणि असं वाटलं की काय करावं काय करावं. आता फिजिकल शो स्टँडअपचे बंद होते आणि बिईंग अ क्रिएटिव्ह पर्सन आपण हातपाय मारतच असतो काय करावं. तर फार नॅचरली असंच मी शूट करून पाहिलं आणि स्टँडअप लिहत होती त्याच्यामुळे थोडस लिहिण्याचं थोडस येत होतं थोडस. तर म्हटलं बनवला असाच सहज व्हिडिओ. तो शेताच्या वाटण्याचा पहिला व्हिडिओ होता, त्याची आत्ताही लोक आठवण करून देतात. पाहिजो मर्जो गिरजो नको शेताच्या वाटण्या झाल्याशिवाय असं. तो व्हिडिओ बनवला एकदम माझ्या खराब फोनमधनं. त्याचा कॅमेरा बरोबर नव्हता, ऐकू येत नव्हतं, काही नव्हतं, कशी साडी काही काही काही विचार नाही केला. बनवला आणि टाकला युट्यूबवर आणि तो टाकल्याबरोबर तो एवढा व्हायरल झाला की 500 वरून फॉलोअर्स माझे युट्यूबचे डायरेक्ट 2 दिवसामध्ये 25,000 झाले होते. आणि तो त्या 3 दिवसात इतका व्हायरल झाला की मला एकाच दिवशी आयएएस आयपीएस ऑफिसर्सच्या ग्रुप्सचेही स्क्रीनशॉट आले आणि एक आजीबाई बघती आहे त्याचेही स्क्रीनशॉट्स आले, लहान मुलं बघतायत त्याचेही स्क्रीनशॉट आले. मग लोकांनी त्याला इमिटेट करूनही बनवलं आणि हे सगळं एवढं नवीन होतं त्यावेळी की हे समजलंच नाही काय झालं म्हणून आम्हाला घरी. आणि माझ्या वडिलांना फोन यायला लागले की अरे वहिनी मस्त व्हिडिओ बनवून राहिली. माझे पप्पा म्हणे वहिनी वहिनी तर इथंच बसली आहे, वहिनी तर कोणते व्हिडिओ नाही बनवून राहिली. तर न्याय वाटणे ते म्हणजे लोकांना असं वाटते की मी जे महिला कॅरेक्टर प्ले करते ते माझी आई आहे म्हणून.
1: बरं,
0: पण त्यांना असं लक्षात नाही की हीच वेगवेगळे कॅरेक्टर प्ले करते आहे असं.
1: पण ते कठीण केलं असेल रेकॉर्ड करणं, ते लिखाण करणं.
0: हा, म्हणजे ते सुरुवातीला तर व्हायचं कठीण, पण तेव्हा लॉकडाऊन होतं, दुसरं कोणतं काम नव्हतं, तर तेच एक काम दिवसभर चालायचं. ऑफिस पण बंद होते. तर पण मग केलं म्हणजे करायचं.

0: यायचं होतच आपल्याला तर केलं.
1: बरोबर. सगळ्यांच्या लाडक्या ठुमरीन बाई, इथे थांबूया आणि तुमच्या आवडीचं एक गीत ऐकूया. कुठलं गीत ऐकायला आवडेल?
0: तर आशाताईंचं कुठलंही गाणं तुम्ही ऐकवलं तरी मला चालेल.
1: नक्की ऐकूया.

0: नेहाताई, सामाजिक विषय तुम्ही या बाबतीत खूप छान पद्धतीने हाताळलेले आहेत, तर कुठले कुठले विषय होते ते?
1: अनेक विषयांवर मी व्हिडिओज बनवले, त्यानंतर पण अनेक गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन माझ्याशी जुळल्या, जसं महाराष्ट्र इलेक्शन कमिशन आहे, त्यांच्या लोकसभा इलेक्शनच्या वेळी मी त्यांची ब्रँड अँबेसेडर होती, आणि ज्याच्यामध्ये मी इलेक्शन कसं आपण त्याला आपल्या स्वतंत्र मताने केलं पाहिजे, कुठल्याही इन्फ्लुएन्स मध्ये न येता, याबद्दलचे व्हिडिओज बनवले. रिसेंटली पाणी फाउंडेशन जे आहे आमिर खानचं, त्यांनी मला बोलवलं होतं विदर्भातनं, आणि पाण्याचं जे त्यांचं वॉटर कप आहे शेतकऱ्यांचं, त्याबद्दलची जनजागृती करण्यासाठी मी त्यांच्यासाठी व्हिडिओ बनवला. त्यानंतर आपलं जे नायलॉन मांजेचे जे होतात प्रकार, ज्याच्यामध्ये पशूंचे डेथ होते, त्यानंतर मुलांचे होतात त्या पतंगीच्या याच्यात, त्याबद्दल मी कोलॅबरेट केलेला आहे गव्हर्नमेंट सोबत आणि बाकीच्या एनजीओ सोबत सुद्धा. सो अनेक आता असं झालेलं आहे की कोणाला काही सामाजिक विषयाचे व्हिडिओ बनवायचे असेल तर ते हमखास माझ्यापर्यंत येतात, आणि मग मला मी त्याच्यावरती काही विचार करून आपल्या हिशोबाने व्हिडिओ बनवून मी त्यांना देते.
0: बरोबर, म्हणजे हसण्याचंही काम होतंय, सामाजिक संदेशही लोकांपर्यंत पोहोचतोय, आणि तुम्ही इतक्या प्रसिद्ध आहात की जेव्हा लोक असे व्हिडिओ बघत असतील तर नक्कीच तुमचे हे विचार आत्मसात करायला पुढे येतील. खूप चांगली गोष्ट आहे, म्हणजे या कलेच्या माध्यमातून किती चांगल्या गोष्टी घडतायत. नेहाताई, तर हा प्रवास जेव्हा सुरू झाला तर आजतागायत काय अडचणी आल्या तुम्हाला?
1: अडचणी तर खूप आल्या आणि त्या येणारच. म्हणजे असं समजू की आपण मार्जिनल विदिन मार्जिनल आहोत, म्हणजे शहर खेड्याच्या रेसमधलेही खेड्यातल्याही छोट्या खेड्यातले आपण आहोत. मग अशा परिस्थितीतनं आपण येतो तर मगाशी मी जसं सांगितलं की आपल्याकडे एकतर संसाधनं काहीच नसतात, आपल्या आजूबाजूला कोणी असे कॉन्व्हर्सेशन मध्येही ही सगळ्या गोष्टी येत नाही. जसं मी आता पुणे मुंबईमध्ये येत जात राहते तर लहान लहान मुलं शाळा कॉलेजची सहज बोलून जातात की मी हे नाटक लिहिलं, की आम्ही सिनेमा लिहिला, की मी हे लिहिलं, की ते बनवलं, त्यांच्या कॉन्व्हर्सेशन मध्ये सहज येतं. आपल्याला हे म्हणणं की मी नाटक लिहिलं, सिनेमा लिहिला, म्हणजे असं वाटतं की हे आपलं कामच नाही आहे, कधी पाहिलंच ना, ऐकलंच नाही ना, आपले तर खाण्यापिण्याचेच प्रश्न नाही सुटले. तर मी म्हणेन की प्रत्येक टप्प्यात अडचणी आल्या, राईट फ्रॉम द सायकोलॉजिकल, की मी हे करू शकते का, खरंच मी करू शकते का, म्हणजे माझ्यात आहे का ती कॅपॅसिटी. तर इथून लढाई सुरू झाली की स्वतःच मध्ये कॉन्फिडन्स की नाही आपण करू शकतो, आपणही एक आर्टिस्ट बनू शकतो, किंवा आपला जर का आपल्यामध्ये काही कलागुण असेल तर त्याला एक चान्स आपण देऊ शकतो. सो इथून सुरुवात झाली. मग ते करू शकतो काच्या नंतर मग संसाधनं काहीच नाही, मेंटरशिप काहीच नाही. आज जर पुण्या मुंबईच्या मुलाची इच्छा झाली तर त्याच्याजवळ अनेक मेंटर्स उपलब्ध आहेत, किंवा असंच एखाद्या तो दादा ताईजवळ जाऊन विचारू शकतो की असं मी इथे अडलो कसं करू काय करू. सो मेंटर नसल्यानंतर मग स्वतःलाच स्वतःचं मेंटर बनायचं आहे, त्यातनं आपल्याला शिकायचं आहे, पुढे यायचं आहे. सो स्वतःलाच स्वतः मोटिवेट करून, आपणच आपले दुश्मन आहोत की आपण करू शकतो की नाही, आपल्यातलीच निगेटिव्हिटीला फाईट करून आपल्याला पुढे जायचं असते, आणि याच्यात अनेक आपल्याला प्रॉब्लेम्स येतात आणि येणारच, पण तरीही आपण ते करायचं आहे.
0: म्हणजे किती पॉझिटिव्हली त्याकडे बघायचं
1: हो
0: ते आपण ठरवायला पाहिजे.
1: येस,
0: बरोबर. आता जेव्हा तुम्ही या कला क्षेत्रात येण्याचं ठरवलं तर घरच्यांचा कसा सपोर्ट होता, काय समाजाची प्रतिक्रिया होती?
1: घरच्यांना तर काही माहितच नव्हतं की मी काय करत आहे, कारण दुपार व्हायची लॉकडाऊन असायचं, म्हणजे व्हिडिओज तर सांगते, तर मी त्यांना ते झोपून जायचे दुपारी आणि मी आपलं काहीतरी करत राहायची. त्यांना माहितच नव्हतं, मलाच माहित नव्हतं मी काय करत आहे, तर मी त्यांना काय सांगू. मग जेव्हा माझे व्हिडिओ व्हायरल झाले, मग त्यांना जेव्हा फोन यायचे तर त्यांच्याकडे स्मार्टफोन पण नव्हता, त्यामुळे त्यांना अनेक दिवस काही माहितच नव्हतं, त्यांना खूप उशिरा माहित झालं, आणि त्यांनी काही माइंड नाही केलं, ठीक आहे बनवता ठीक आहे, म्हणजे काही

0: भावही नाही दिला आणि माइंडही नाही केलं. पण आता म्हणजे 2-3 वर्षापासून जेव्हा जेव्हा माझ्यासोबत बाहेर जातात, लोक फोटोज घेतात, भेटायला येतात, त्यांनाही लोक विचारतात की तुम्ही नेहा ठोंबरेचे मम्मी पप्पा का, मग त्यांना वाटते का अरे हिनं काहीतरी केलं वाटते. तर आता जरा नाही तर त्यांनी नव्हतं म्हटलं सुरुवातीलाच, फक्त जेव्हा मी म्हणजे लहान होती, 11वी 12वीत होती, करिअर निवडायचा प्रश्न आला होता तेव्हाच त्यांचं असं होतं की. पण आता जेव्हा मी त्यांच्या सगळ्या अपेक्षा पूर्ण केल्या, म्हणजे त्यांच्या हिशोबाचं इंजिनिअरिंग केलं, नोकरीवर लागली, आता कर म्हणतात जे करायचं.
1: छान, म्हणजे आवडीने तुमच्याही व्हिडिओमध्ये सहभाग असतो.
0: हो हो हो, आता मी माझ्या वडिलांचे मम्मीचे प्रतिक्रिया घेते आणि ते पण माझ्यासारखेच कॉमेडी आहेत, तर त्यांचे स्वतःचं फॅनबेस आहे. मला लोक विचारतात की अरे तुझे मम्मी पप्पा खूप दिवस झाले घरी आले नाही.
1: बर,
0: चाहत्यांच्याही लक्षात राहतात आता ते. समाजाची प्रतिक्रिया असं होतं की खूप वेळ लोकांना असं वाटायचं की ती माझी मम्मी आहे, म्हणजे ते एक माझ्या ऍक्टिंग साठी दाद पण म्हणू शकतो आपण, की जे मी बाईचं कॅरेक्टर प्ले करते, ठोंबरे बाई आणि मुलगी असं खूपदा व्हिडिओ मध्ये आलंय, तर लोकांना वाटायचं की ती बाई म्हणजे हिची आई आहे आणि दुसरी मुलगी म्हणजे मी आहे. मी त्यांना सांगितलं मीच आहे आई, मीच आहे पोरगी. मग ते एकदम आश्चर्याने बघतात की अरे कसं. सो असं असं ते झालं. आणि इन जनरल पण समाजाकडून मला खूप प्रतिसाद मिळाला, प्रेम मिळालं. विदर्भातले लोक तर मी जिथं गेली तिथं डोक्यावर घेतात, खूप प्रेम करतात. लंडन म्हणा, विदर्भ म्हणा, कुठेही. आता कालच मी एका ठिकाणी कूलर घ्यायसाठी गेली होती, त्यांना माहित पडलं की मी आहे, तर त्यांचा पूर्ण अॅटिट्यूड चेंज होतो. म्हणजे ते काही पाहत नाही, आपली पोरगी आहे, विदर्भातली आहे आणि हे पुढे गेली पाहिजे. आपला जे कल्चर आहे याच्यासाठी एवढी झटपट करते आहे, तर आपण पण हिच्या कार्यामध्ये कुठेतरी हेल्प केली पाहिजे म्हणूनच सगळ्यांची भावना असते.
1: खूप छान. आणि हे मिळणारं प्रेम आहे ना.
0: हो
1: छान. बरं, आता इतके वर्ष झाले तुम्ही हा स्टँडअप कॉमेडी प्रकारामध्ये आहात, व्हिडिओ बनवून वेगवेगळे गेटअप बनवून तुम्ही समोर येता, पण यामध्ये आता काही असं वेगळेपणा नवीनपणा आणायचं ठरवलंय का? कारण कलाकाराला एक काहीतरी नवनवीन द्यायचं असतं प्रेक्षकांना.
0: हो, तर आता मी त्या दिवशी पाहिलं, मी स्वतःच मोजले की मी 1000 व्हिडिओ तरी आतापर्यंत बनवले असतील. पण मलाही वाटलं की आपण आता काहीतरी अपग्रेड केलं पाहिजे. तर मी 2024 एक डॉक्युमेंटरी शूट केली, आपलं दीक्षाभूमीवरती जे धम्मचक्र प्रवर्तन सोहळा असतो, तर तो पूर्ण मी शूट केला आणि तो शूट करून मी त्याला एक फिल्म बनवली 30 मिनिटाची. तर आता ह्या 14 एप्रिलला IIT दिल्लीमध्ये त्याचं स्क्रीनिंग झालं पहिलं.
1: बरं.
0: आणि खूप छान प्रतिसाद मला तिथे मिळाला आणि ते माझ्या जीवनातलं पहिलं स्क्रीनिंग होतं. सो हे माझी +1 स्टेप आहे की रील्स नंतर मी फिल्म कडे ऍज अ फिल्म मेकर मी प्रयत्न केला आणि ते झालं. आणि त्याच्यावरच बेस्ड एक माझं नाटक पण मी बनवलं, जे की सोलो डॉक्युमेंटरी परफॉर्मन्स आहे. त्याचं मी पुण्यामध्ये सादरीकरण केलं, तिथं मी एक ब्रॉन्झ मेडल जिंकली, त्यामुळे मला अजून कॉन्फिडन्स आला की लोकांना हे आवडत आहे. आणि पुण्यामध्ये 11 तारखेला म्हणजे ज्योतिराव फुले जयंतीच्या दिवशी भरतनाट्य मंदिर मध्ये तिथं मी एक पहिला शो केला. +1 म्हणेल की नाटक आणि फिल्म याच्याकडे मी वळली आहे.
1: पण नोकरी आणि हे सगळं सांभाळत तारेवरची कसरत होत असेल. ठोंबरेनबाईला सगळं शक्य आहे.
0: नाही, असं काही नाही.
1: जिद्दी आहेत ठोंबरेनबाई आणि जिद्द चिकाटी हे गुण असल्यामुळे पुढे तर जात असेल. बरं नेहाताई, आता गप्पा तर इतक्या भरपूर मारायच्या आहेत, पण वेळाभावी आपल्याला थोडेसे आता कमी प्रश्न घ्यावे लागतील. या क्षेत्रात येणाऱ्या मुलींना खास करून तुम्ही काय मार्गदर्शन कराल किंवा काय सल्ला द्याल?
0: येस, मला म्हणायचं आहे सर्वात आधी की जे पण मला ऐकत आहेत आता, की प्रॉब्लेम येणार, प्रॉब्लेम आहेच, अनेक लेवलवर प्रॉब्लेम आहे. तुमच्या सोशिओलॉजिकल प्रॉब्लेम राहतील, तुमचे फायनान्शियल प्रॉब्लेम राहतील, तुमचे जेंडर प्रॉब्लेम राहतील, तुमचा ज्योग्राफीचा प्रॉब्लेम राहील, तुमचा संसाधनांचा प्रॉब्लेम राहील. पण हे इट इज व्हॉट इट इज, म्हणजे आहे हे असंच आहे. पण तरीही आपल्याला करायचं आहे. आणि तुम्ही काही विचार नका करू का माझ्याकडे मेंटर नाही आहे तर मला कोणी माझ्या जीवनात मेंटर येईल तर मी बनवीन. तुम्ही ज्या लेवलवर आहात तुम्ही त्या लेवलवर सुरू करा. म्हणजे जर तुम्हाला पूर्ण कॉन्व्हर्सेशन मधून एखादी लाईन घेऊन जायची असेल तर मी हेच म्हणेन की तुम्ही ज्या लेवलवर आहात तिथनं तुम्हाला जे आवडत असेल, तुम्ही लेखक असाल तुम्ही लिहिणं सुरू करा, तुम्ही नाटककार असाल तुम्ही डायरेक्ट नाटक बनवा, सिनेमाची आवड असेल डायरेक्ट बनवा, तुम्ही गाणं म्हणत असाल डायरेक्ट म्हणायला सुरुवात करा. ज्या लेवलवर आहे त्या लेवलपासून डायरेक्ट सुरू करा. आणि कोणी येऊन आपलं कल्याण करेल असं होणारच नाही. आपल्यालाच आपलं कल्याण करायचं असतं. आणि खास करून आपल्याला विदर्भातल्या लोकांना आणि मार्जिनल लोकांना एक कन्झ्युमर कम्युनिटी पासून क्रिएटर कम्युनिटी बनायचं आहे. हा मात्र मी तुम्हाला एक टॅग लाईन आधी ते सांगून जाते की आपल्याला आता हळूहळू कन्झ्युमर पासून क्रिएटर कम्युनिटीकडे वळायचं आणि आपल्याला आता आपल्या भागातले क्रिएटर्स आणायचे आहेत.
1: बरोबर. आणि एका वैदर्भीय कन्येनी इतका छान आपल्या या कलेच्या माध्यमातून ठसा उमटवलेला आहे.

0: या कलेच्या क्षेत्रामध्ये आणि खूप छान संदेश दिला मैत्रिणींना, खूप छान पद्धतीने सांगितलं, छान मस्त हसवलं, छान मग मनमोकळ्या गप्पा झाल्यात, सुंदर गप्पांमधून तुमचा हा कलेचा प्रवास तुम्ही उलगडून दाखवलात. पुढच्याही वाटचालीसाठी तुम्हाला आकाशवाणी नागपूरतर्फे भरपूर शुभेच्छा आहे, भरभरून शुभेच्छा आहे. अशीच वाटचाल तुमची चढत्या क्रमाने होत राहो ही सदिच्छा. तर नेहा ठोंबरे इथे आल्यात आणि मनमोकळ्या गप्पा केल्यात. धन्यवाद, नमस्कार.
1: थँक्यू सो मच राखीताई. आणि आकाशवाणी नागपूरला सुद्धा खूप खूप आभार की त्यांनी मला आज इथे बोलवलं. माझं लहानपणीचं चाइल्डहूड ड्रीम पूर्ण झालं. सो थँक्यू सो मच.
0: धन्यवाद.

0: मैत्रिणींनो, आताच आपण हितगुज या मालिकेअंतर्गत स्टँड अप कॉमेडियन नेहा ठोंबरे यांची मुलाखत ऐकलीत. मुलाखत घेतली होती राखी पाटील यांनी. मैत्रिणींनो, आता आपण ही मुलाखत ऐकलीत. खरंच व्यक्तीतील कलागुणांचं किती कौतुक करावं. प्रत्येकातच कोणती ना कोणती कला असते. आपल्या अनेक मैत्रिणी सुंदर लिखाण करतात, सहजपणे आपल्याला कथेच्या कधी कवितेच्या विश्वात नेतात, कधी शब्दातून निसर्गाच्या सानिध्यात तर कथेतून स्त्री मनाचा ठाव घेतात. खरंच शब्द म्हणजे वेदना, शब्द म्हणजे संवेदना, शब्द म्हणजे अबोल मनाचा बोलका आरसा जणू. अशा लिखाण करणाऱ्या मैत्रिणींचं आपल्याला नेहमीच कौतुक वाटतं. तिच्या शब्दातील लिखाण आपल्या कार्यक्रमातून ऐकत असतो. आज सुरेखा देवघरे यांचं मनोगत ऐकूया. मालिका आहे तिच्या शब्दातून.
1: मनाची गुंती, मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे रावळ, मनाच्या अशा गुंग करणाऱ्या अवस्थेचा थांग अशक्यच. मन गोचर नाही तरी त्याचे अधिपत्य शब्दात सांगणं कठीणच. तरी सहजच शब्द ओठी येतात. मनाचा मनाशी संवाद, आपुलाचा वाद आपण अशी हे अंगीकारणे म्हणजे आनंदाचे डोही, आनंद तरंग अनुभवण्याचा व जगण्याचा राजमार्ग, आनंदाचे झाड बहरण्याचा, आनंद भावना आपपर भेदाच्या पार वैश्विक होण्याचा निरलस प्रेम मार्ग होय. जणू तमसो मा ज्योतिर्गमयचा साक्षात्कारच. मनाचा स्वतःच्या मनाशी संवाद साधणे म्हणजे विवेक बुद्धी, तार्किक न्याय यांचा उहापोह करणे. जे जे उत्तम उदात्त ते ये हृदयीचे ते हृदयी घालण्या, मनाचा मनाशी संवाद हवा. समतोल साधला की समानतेची वाटचाल सुकर आणि सुसह्य होते. कारण मी माझे हा अहंपणा विषमता आवडे मज या मार्गाने जाणारा. परदुःखात माझे सुख, परदुःख शीतलतेचा प्रभाव, त्यामुळेच राखावी बहुतांची अंतरे या विधानाला दूर सारले जाते. हे असे होऊ नये. समानता स्वीकारण्या व ती सह्य होण्यासाठी आपुलाची वाद आपणाशी, मनाशी संवादाची अत्यंतिक गरज आहे.

माझिया मना जरा थांबना पाऊली तुझा माझिया खुणा हा काव्यभाव असो की अचपळ मन माझे नावरे आवरीता हे शब्दांकन असो. मनाची तरलता.

चलता गतिशीलता झरझर मनात साठते, तर मुद्दा आहे अशा चंचल वढाय वढाय मनाशी संवाद वाद कठीण असले तरी अशक्य मात्र नाही. मन चंगा तर कठोती मे गंगा. मनाचं स्वास्थ्य धैर्याचं काम करतं. जीवनाच्या नौकेला भल्या बुऱ्या अनुभवांच्या वादळ वाऱ्यातही स्थैर्य जरा विसाऊ या वळणावर सारखे अल्पकालिक का असेना मिळतं. आपलं मन अशांत असेल, आजारी असेल, तर कोणत्याही बाह्य उपचारांनी शांतता समाधान मिळणं शक्यच नाही. म्हणूनच तर मन चंगा सारखी म्हण अगदी सार्थ वाटते.

मन के हारे हार है, मन के जीते जीत, यासाठी मनाला सतत क्रियाशील ठेवायला हवे, अर्थात मनाशी संवाद साधायलाच हवा, चिंतनाची जोड हवी, सुसंस्काराचे प्राबल्य हवे, थांबला तो संपला, मनाची चिंतनशीलता थांबली, आळस सोकावला की बेचैनी वाढते, म्हणजेच निष्क्रियता वाढते, सर्जन संपते, आणि असे मन घेऊन जगणारे फक्त चालते बोलते शरीर उरते, जे निष्प्राण कलेवरासारखेच असे म्हणणे वावगे वाटत नाही. आपले काम निष्ठेने करणे, मनाची साध ऐकून सावधतेने काळाची पावले ओळखणे व कर्तव्य तत्परतेने वागणे हाच जीवनातील राम आहे. यासाठीच मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी करत राहणे जीवन जगण्याची कला आहे. कर्मात मन लागण्यासाठी कार्य मनात असावे लागते. म्हणजेच काय तर काम यंत्रवत शरीराने करणे बिगारच भरण्यासारखे आहे. वर्क इज वर्शिप, मनापासून काम हीच ईश्वर पूजा. त्यासाठी मनाशी संवाद एक सच्चा साधकाची साधना आहे, हे मर्म समजण्याची गरज आहे. पण अशी साधना, असे साधक विरळाच दिसतात. चित्र काय तर मनाला झापडबंदपणाच्या प्रदूषणाचे ग्रहण लागलेले आहे. उदाहरण द्यायचे तर अंधश्रद्धेचे प्रदूषण, अविवेकाचे, घातक रूढींचे ढोल बडवत त्या पुन्हा पुनर्जीवित करत स्वतःचे प्रस्त वाढवण्याचे, अशा अनेक प्रदूषकांच्या विळख्याने मनस्वास्थ्य अस्थिर झालेले आहे. त्यामुळे तर्कबुद्धीची, विवेकाची फारकत होऊन केल्या जाणाऱ्या वेड्यागत वर्तनालाच खरं मानण्यात गैर वाटेनासे होते. त्यामुळे खऱ्या पथप्रदर्शकांचे बोल खरे वाटत नाहीत. बुद्धी गहाण ठेवून वागताना मनाशी सुसंवाद हरवून जातो. सत्यासाठी अख्खं आयुष्य खर्ची पडतं. सत्याचा विजय निश्चित असला तरी फार उशीर झालेला असतो. मनाचे सुद्धा अनेक ऋतू असतात असं म्हणणं चमत्कारिक वाटू शकतं, परंतु हे खरे आहे. मूड बदलतात ना हो. तर हे ऋतू सोबतीला असले तरी ऋतुमर्म कळणे व त्यानुसार सजगतेने वळणे सहजी शक्य होत नाही. सावध ऐका मनाच्या हाका हे विधान बोलणे सोपे व शुद्ध लेखन, सुवाच्य अक्षरात लिहिणे वगैरे सब ठीक है, लेकिन ओळखू कशा मना तुझ्या भावना, तुझे ऋतु इथे पाऊलडले असेच होऊन जाते. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धींचे कारण, मोक्ष अथवा बंधन, सुख समाधान इच्छाते. मनाची प्रसन्नता शब्दातीत आहे, ती अनुभूती आहे. आपला एकटेपणा दूर करणारा सखा प्रसन्न असे मनच असते. एकटे न वाटे मज सोबतीला मन सखा, हे वळले तर सुखाच्या संकल्पनाच बदलतील. समाधान, संतोष ही फार मोठी संपदा आहे. मनाला ओळखा, पार

पहा, त्याच्यासारखा मित्र दुसरा नाही. मनातले व्यक्त करण्याची नभोवाणीची ही संधी म्हणजे भक्तिपंथच म्हणायला हवा. मना सज्जना भक्तिपंथे जिजावे, अर्थात मनाला प्रगल्भ बनवण्याची पायवाटच. चिंता करतो विश्वाची या भावनेने तत्परता, कळणे वळणे याचे भान ठेवून जागणारा जगणारा उपासक होण्याचेच कार्य होय. माणसाने माणसाशी माणसासम वागणे हा मानवधर्म आहे. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे यासाठीही हाच धर्म, आणि यासाठी शरीर माध्यम खलु धर्म साधनम. शरीराला श्रमाने झिजवावे, मनाला स्वस्थ ठेवावे, धरणीच्या कुशीत सुखे निजवावे या तनुला, परंतु मन मात्र जागेच ठेवावे. अनेक प्रसंगी मन विचारत, हे असच का नि ते तसच का, तेव्हा एकतर अशा प्रश्नांची उत्तरं देणं टाळलं जातं, पलायनवादी वृत्ती उफाळते, किंवा थातूर मातूर उत्तरांनी जखम डोक्याला नि पट्टी पायाला पूर्णविरामाचे नाल ठोकली जाते, विचार शक्तीला खीळ बसते. असे नाही करता आले तर अपौरुषेय अमानवीय वगैरे ठेवणीतले शब्द किंवा वर आकाशाकडे निर्देश करून त्याची लीला अपरंपार अशा वाक्यांचा प्रहार. परंतु बुद्धिनिष्ठांना हे जेव्हा पटतच नाही, आणि आपले मन आपली बुद्धी गहाण ठेवण्यापासून जे वाचवू शकतात ते बंडखोर ठरतात, कारण ते मनाच्या सच्चा हाका ऐकतात. समतेचे पुरस्कर्ते लोकहितवादी समाज धुरीणांचे विचार समाजाला विषमतेच्या गर्तेत जाण्यापासून वाचवण्यासाठी मार्गदर्शक, परंतु असे विचार हितोपदेश जाणून बुजून दुर्लक्षित करत मनाचा सत्याकडे झुकणारा कल न मानता वर्तन म्हणजे शेख चिल्लीच्या झेरॉक्स नाही का? संतांनी कळवळून म्हटले आहे, बुडती हे जन न देखवे डोळा येतो कळवळा म्हणून या. या कळवळ्याचे मोल जाणून मनाला तर्कनिष्ठ बनवून स्वहितासोबतच लोककल्याणही साधता येते. त्यासाठीच तर मनाचा मनाशी संवाद, आपुलाची वाद आपणाशी या सातत्य असले पाहिजे.

मध्यंतरी फार सुरेख निरूपण ऐकण्याचा योग आला. निरूपणकारांनी सुख आणि सौख्य यातील उकल फार सुंदर सांगितली. बाह्य उपचारांनी अल्पकालिक आनंद म्हणजे सुख, परंतु जे उपचार अंतर्यामी तरल अनुभूतीचा आनंद देतात ते सौख्य. हे सौख्यच जीवीचे जीवन असते जे सकारात्मकतेची ऊर्जा देते. अशा सौख्याच्या देवाणघेवाणीसाठी मन केले ग्वाही आणि नंतरच शक्य होईल देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने नंतरचा काव्यभाव घेता घेता घेणाऱ्याचे हात व्हावे घेणाऱ्याचे हात घ्यावे. अर्थात आपणासारखे करीन सकळाशी सौख्यानुभूतीच्या घागरी रित्या करण्यात कद्रुपणा करणार नाही हाच मनाचा मोठेपणा. असले मनाचे मोठेपण ललामभूतच आहे, नाही का? नादातूनी नाद निर्मिती अगदी तसंच विचारांना चालना देण्याचं ठरवलं की इतकं सुचत जातं की काय लिहू नी किती लिहू असं होऊन जातं. आता हेच बघा ना, तिच्या मनातले किंवा सहज सुचलं म्हणून सारख्या सदरांसाठी लिहिताना माझं अगदी असंच होतंय. हातातली झरणी शब्द स्त्रवण्यासाठी जणू उतावी असल्यागत. मनाचे वारू तारू मध्ये सैरभैर तर कधी सितप्रज्ञासारखे स्थिर, स्वतःशी संवाद करण्यात गुंग, असे लेखन करताना सहजच मनात येतं. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश, सारे रोजचेच तरीही नवा सुवास सुवास.

मनातील मळब दूर होऊन नव विचारांचा प्रकाश दिसू लागतो तेव्हा विसंवाद दूर होऊन अनेक उदाहरणांची मालिका नव्या रूपाने समोर ठाकते. गाणी जुनीच परंतु नव्याने विचार प्रवृत्त करतात.

मनातले बोल लोक कल्याणासाठी प्रकट व्हावेत, परंतु असे होताना दिसत नाही. वर्तमानाचा विचार करता घडणाऱ्या घटनांनी हादरायला होतो. भयावह लूट, लैंगिक आर्थिक शोषणांनी जीवन उद्ध्वस्त होत आहेत. मानसिक कोंडीने जीवन नकोसे करण्यापर्यंत दहशत निर्माण होते. व्यसन, भूकबळी, भूल थापांना पडलेले बळी, विषमता, आहेरे आणि नाहिरेची प्रचंड दरी, त्यामुळे थोतांडाच्या मागे लागणे, दांभिकता, या सगळ्यांमुळे भय इथले संपत नाही. संतापाचा उद्रेक होतो तरी बुडत्याचा पाय खोलात म्हणतात तसेच होत जाते. अशा दलदलीत फसलेले तशाच कृत्यांचे वाहक बनतात. अशांचा पोतराज कधी बनला त्यांचे त्यांनाही कळत नाही. कृष्णविवरात खोल खोल काळामिट्ट अंधार आर्तता विरून जाते, भय मात्र कायमच राहते. या भयाची गडद छाया दूर सारण्याचा मार्ग मनाला ओळखा. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा भुललाशी, हे खरे आहे. मोको कहा ढूंढे रे बंदे, मैं तेरे पास में, ना मंदिर में, ना मस्जिद में, ना काबे कैलाश में. खऱ्या संतांच्या विवेक वचनांचा तौलनिक विचार करण्याची सवय लावून घ्यायला हवी. अंतर्मनाच्या सावध करणाऱ्या हाका ऐकल्या पाहिजेत. मनाला विकलांग करू नका. आत्मसंयम व समाज हितैषी विचारांना समाजाभिमुख बनवण्याचा निर्धार, समानता, सन्मान, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकसंगत न्याय यासाठी कटिबद्ध. उत्तमोत्तमाला प्रवाही करणे, मला काय घेणे देणे या विचारांनी झापडबंद होऊन मैं और मेरी दुनिया असे वर्तन मानवतेला कलंकच. यासाठी अर्थात या कलंकापासून वाचण्यासाठी मनाचा मनाशी संवाद श्वासा इतकाच आवश्यक आहे. तोरा मन दर्पण कहलाये असे असले तरी असेही आहे की चेहरा मोहरा याचा कुणी कधी पाहिला नाही. धनी अस्तित्वाचा तरीही याच्या विण दुसरा नाही. मन काळोखाची गुंफा, मन तेजाचे राऊळ, या तेजासाठी या ऊर्जेसाठीच करावा अट्टाहास, अर्थात मनाचा मनाशी संवाद व्हावा. संवाद ही एक चिकित्साच आहे, थेरपी आहे. दासबोधाचा दाखला बघा. मन चिंती ते वैरी न चिंती, आपुलीच सावली भिववती हृदया, आपुलेच पदरव अनामिक भीतीचे भूत, या सर्वांची उपज कुठे तर मनातच होते. म्हणून हा दाखला. तिच्या मनातले हे सदर इतके व्यापक

ताची गुंती गुंफियला शेला. तिचा म्हणजेच माझ्या मनातल्या शब्दांची कशिदाकारी सकळाशी आवडावी. या संवादी सुपंथाची यात्रिक मी नेहमीच संवाद साधण्यास आतुरलेली असेन. माझी लढीवाळ आशा पल्लवित होईलच या खात्रीसह मनाचा मनांना सुसंवादी नमस्कार.

मैत्रिणींनो, तिच्या शब्दातून या मालिकेअंतर्गत सुरेखा देवघरे यांचं मनोगत आपण आताच ऐकलं. मैत्रिणींनो, उन्हाची तीव्रता जास्त असल्यामुळे छान छान थंडगार पदार्थ बनवून आपण खातो. थंडगार पेय काहीतरी वेगळी चव, लवकर झटपट बनणारं असं काय बनवावं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच असतो. थोडं पौष्टिकही हवं आणि घरातील मंडळींना आवडायलाही हवं. अशा वेळी आपण नेहमीच ऍपल बनाना स्मूदी बनवू शकतो. आता बनाना काजू स्मूदी कशी बनवायची याची रेसिपी मी सांगते. लागणारं साहित्य आहे 10-12 काजू, अर्धा कप दही, अर्धा कप पाणी, चवीला विलायची, 2 चमचे मध, 2 केळी, 1 चमचा चिया सीड्स. हे झालं साहित्य. आता हे बनवायचं कसं? चिया सीड्स पाण्यात साधारण 1 तास भिजत ठेवायची. काजू कढईत हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्यायचे. इकडे मिक्सरमध्ये दही, पाणी, केळ्याचे तुकडे आणि मध हे टाकून छान मिक्स करून घ्यायचं. मिक्सरमधून फिरवून घ्यायचं. ग्लासमध्ये हे मिश्रण टाकल्यावर त्यामध्ये चिया सीड्स आणि काजूचे बारीक तुकडे करून टाकायचे. छान मिक्स करून या बनाना काजू स्मूदीचा आस्वाद घ्यायचा. झाली ना झटपट तयार? मैत्रिणींनो, तुम्ही हे नक्की करून बघा. मैत्रिणींनो, बघता बघता आता आपल्या कार्यक्रमाची वेळ होत आलेली आहे. आजचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलचा अभिप्राय नक्की कळवा आणि स्वतःची नक्की काळजी घ्या. आजच्या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरसपुरे. आता मी राखी पाटील आपला इथेच निरोप घेते. नमस्कार. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती.

0: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी अंतर ठीक एक वाजता हिंदी समाचार दिल्ली केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: कार्यक्रम सुरीला सफर आप सुनेंगे बस थोड़ी ही देर में.

0: अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारतानं आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दरानं वाढ झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दरानं तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दरानं वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल, तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील, असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभाला संबोधित करत होते. देशातल्या कष्टाळू शेतकऱ्यांच्या प्रयत्नांमुळेच देशात अन्नसाठ्याची कोणतीही कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून हा आकडा गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधील भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. या परिषदेत कृषी उत्पादन वाढवणं, लहरी हवामान आणि बदलत्या पावसाच्या पॅटर्ननुसार पीक लागवड, सेंद्रिय शेती, कृषी क्षेत्रासाठी विविध डिजिटल उपकरणं आणि एआयचा वापर, पिकांचे दुबार आणि तिबार उत्पादन आदी विषयांवर चर्चा होणार आहे. देशभरात आज ईद अल अदा अर्थात बकरी ईद भक्तिभावानं साजरी होत आहे. यानिमित्त विशेष नमाज आणि प्रवचनांचं आयोजन ठिकठिकाणी करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ईद अल अदा निमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. हा सण भक्ती, त्याग आणि समर्पणाचं प्रतीक असून तो सर्वांना मानवतेची सेवा करण्याची प्रेरणा देतो. यानिमित्तानं नागरिकांनी समाजात प्रेम आणि बंधुभाव वाढवण्यासाठी दृढ संकल्प करावा, असं राष्ट्रपतींनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटलं आहे. हा पवित्र सण सर्वांच्या जीवनात शांती, आनंद आणि सद्भावना घेऊन येवो, अशा शब्दात उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही ईद निमित्त समाजात बंधुभाव आणि सलोखा वृद्धिंगत हो, सर्वांना यश आणि आरोग्य प्राप्त हो अशी शुभकामना व्यक्त केली आहे. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेनं प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्र लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाज सुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे.

0: केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय आज जाहीर केला. सिद्धरामय्या यांनी आज बेंगळुरूतल्या निवासस्थानी मंत्रिमंडळ सदस्यांची बैठक बोलावली होती. त्यावेळी त्यांनी हा निर्णय जाहीर केल्याचं कर्नाटकचे संसदीय कामकाज मंत्री एच के पाटील यांनी बैठकीतून बाहेर पडताना वार्ताहरांना सांगितलं. सिद्धरामय्या आज दुपारी 3 वाजता राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करतील आणि डी के शिवकुमार नवे मुख्यमंत्री असतील असंही ते म्हणाले. आजच्या बैठकीला शिवकुमारही उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीनं 4 प्रदेशाध्यक्षपदाच्या नवीन नियुक्त्या जाहीर केल्या आहेत. दिल्लीच्या प्रदेशाध्यक्षपदी हर्ष मल्होत्रा यांची तर हरियाणाच्या प्रदेशाध्यक्षपदी डॉ अर्चना गुप्ता यांची नेमणूक झाली आहे. पंजाबमध्ये सरदार केवल सिंग ढिल्लो आणि त्रिपुरामध्ये आमदार अभिषेक देबरॉय यांची नेमणूक पक्षाध्यक्ष नितीन नवीन यांनी केली आहे. अमेरिकेनं इराणच्या लष्करी तळावर हल्ला केल्यानंतर आज कच्च्या तेलाच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. ब्रेंट क्रूड ऑइलचे दर 4.25% वाढून $97.83 प्रति बॅरल इतके झाले आहेत तर अमेरिकेतल्या कच्च्या तेलाचे दर 4% वाढून $92.22 प्रति बॅरलपर्यंत पोहोचले आहेत. होर्मुझच्या समुद्रधुनीतून मालवाहतूक सुरळीत सुरू होईल या अपेक्षेनं या आठवड्यात तेलाच्या किमती कमी झाल्या होत्या, मात्र अमेरिकेच्या हल्ल्यानंतर यात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. भारत आणि चीन यांच्यात सीमा प्रश्नाबाबत शिष्टमंडळ स्तरावर 35वी बैठक काल बीजिंग इथं झाली. शांतता आणि स्थैर्य स्थापन करण्याच्या प्रक्रियेच्या प्रगतीबाबत दोन्ही देशांनी समाधान व्यक्त केलं. भारताच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व संयुक्त सचिव सुजित घोष आणि चीनच्या शिष्टमंडळाचं नेतृत्व चीनच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या सीमा आणि सागरी व्यवहार विभागाच्या महासंचालक हो यांगी यांनी केलं. कुवेतवर होणाऱ्या क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्याला कुवेतच्या सुरक्षा दलाकडून चोख प्रत्युत्तर दिलं जात असल्याचं कुवेतच्या लष्करानं म्हटलं आहे. नागरिकांना सूचनांचं पालन करण्याच्या सूचनाही लष्करानं दिल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी सकाळी 11 वाजता मन की बात या कार्यक्रमातून देशवासियांशी संवाद साधतील. हा या कार्यक्रमाचा 134वा भाग असून त्याचं थेट प्रसारण आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवर AIR न्यूज या संकेतस्थळावर आणि न्यूज ऑन एअर मोबाईल ॲपवर केलं जाणार आहे. त्याचप्रमाणे एअर न्यूज, DD न्यूज तसंच प्रधानमंत्री कार्यालय आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या यूट्यूब वाहिन्यांवरून हा कार्यक्रम थेट प्रक्षेपित केला जाईल. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात PV सिंधूनं जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अँ से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूनं दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेननंही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. पुरुष दुहेरी प्रकारात सात्विक साईराज रांकी रेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीनं मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आज राजीनामा देणार आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर अर्थात 792 kHz वर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सांगली.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत यंदाच्या आर्थिक वर्षासाठी 676.29 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी. आरेवाडी इथल्या बिरोबा मंदिराच्या पर्यटनासाठी

0: 150 कोटीच्या विकास आराखड्याला जिल्हास्तरीय बैठकीत मंजुरी आणि सांगली जिल्ह्यात अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान यासह ऐकूयात आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. 2026-27 या आर्थिक वर्षासाठी सांगली जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत 676.29 कोटी रुपयांच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली आहे. या अनुषंगानं जिल्हा विकास आराखड्या अंतर्गत धोरणात्मक कामांसाठी जिल्हा वार्षिक योजनेतील 25% निधी राखून ठेवून विकास कामं प्रस्तावित करावीत असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. जिल्हास्तरीय खरीप हंगाम पूर्व आढावा बैठकही मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. खरीप हंगामात शेतकऱ्यांना आवश्यक बी बियाणं, खतं, कीटकनाशकं वेळेत उपलब्ध करून द्यावीत, ही सर्व उत्पादनं गुणवत्तापूर्ण असावीत यासाठी कृषी विभागानं सूक्ष्म नियोजन करावं असे निर्देश पाटील यांनी यावेळी दिले. दरम्यान जिल्ह्यात सध्या खरीप पेरणी पूर्व मशागतींना वेग आला आहे. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशानुसार सांगली जिल्ह्यामध्ये घेण्यात आलेल्या लोक अदालतीत 3173 प्रकरणं तडजोडीनं तसंच 439 प्रलंबित प्रकरणं अशी एकंदर 3612 प्रकरणं निकाली करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेमध्ये सांगली जिल्ह्यातील आणखी 13 रुग्णालयांच्या समावेश बाबतचा प्रस्ताव शासनाला मंजुरीसाठी पाठवण्याचा निर्णय जिल्हा सनियंत्रण समितीच्या बैठकीत घेण्यात आला. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष हे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. जिल्ह्यामध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेत सध्या 184 रुग्णालय कार्यरत आहेत. प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत कवठे महांकाळ तालुक्यातील आरेवाडी इथल्या बिरोबा देवस्थानचा 149.75 कोटी रुपये खर्चाचा पर्यटन विकास आराखडा जिल्हास्तरीय बैठकीत मंजूर करण्यात आला. पालकमंत्री चंद्रकांत पाटील या बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. हा प्रस्ताव पुढील मंजुरीसाठी राज्य शासनाला पाठवण्याच्या सूचना यावेळी पाटील यांनी दिल्या. बिरोबा देवालय इथं पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील भाविक मोठ्या प्रमाणावर दर्शनासाठी येतात. यात्रा काळात 1.5 ते 2 लाख भाविक 2 दिवस मुक्कामाला असतात. या क्षेत्राच्या विकास कामाच्या माध्यमातून पर्यटकांची मोठी सोय होऊन बिरोबा देवस्थान हे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होणार आहे. जिल्ह्यात पाणी टंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचा ग्रामीण पाणी पुरवठा विभाग सज्ज झाला आहे. जिल्ह्यात 166 टँकर्स तसंच 126 विहिरींचं अधिग्रहण आणि 9 विंधन विहिरी घेणं अशा उपाययोजनांसाठी सुमारे 4.8 कोटी रुपयांचा संभाव्य पाणी टंचाई कृती आराखडा तयार आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 1 टँकर आणि 7 विहिरींद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. ज्या स्त्रियांच्या पतीचं निधन झालं आहे अशा महिलांच्या आयुष्यात पुन्हा आनंद, आत्मविश्वास आणि जगण्याची उमेद निर्माण व्हावी या उद्देशानं सांगलीतील सुवासिनी ग्रुपतर्फे अधिक मासानिमित्त हळदी कुंकू आणि वाण भेटीचा कार्यक्रम उत्साहात झाला. 4 वर्षापूर्वी अस्मिता पत्की यांनी या सुवासिनी ग्रुप उपक्रमाची स्थापना केली. समाजात उपेक्षित वाटणाऱ्या महिलांना मानसिक आधार देणं, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांना समाजात सन्मानानं आणि कणखरपणे उभे राहण्याची प्रेरणा देणं हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे. आकाशवाणीच्या 90व्या वर्षपूर्ती निमित्त सध्या देशभरात आकाशवाणी केंद्रांच्या वतीनं विविध कार्यक्रम सादर होत आहेत. याच उपक्रमांचा एक भाग म्हणून आकाशवाणी सांगली केंद्राच्या वतीनं चांदणे शब्द स्वरांचे हा सुगम संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात यशश्री जोशी, श्रीरंग जोशी आणि ओंकार कुष्टे या आकाशवाणीच्या मान्यताप्राप्त कलाकारांनी आकाशवाणीची मूळ निर्मिती असलेली अनेक लोकप्रिय गीतं तसंच काही नवीन गीतं सादर केली. केशवराव अप्पाजी चौगुले सभागृहात झालेल्या या संगीत सभेला रसिक प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. तर श्रोते हो, हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं दीपा भंडारे यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी 537.6 मीटर्स या मध्यम लहरींवर अर्थात 558 किलोहर्ट्सवर. श्रोते, आमचे कार्यक्रम AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर देखील ऐकू शकता. दुपारचे 1:45 आणि

51 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत सुगम संगीताचा कार्यक्रम भावधारा. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया विठ्ठल शिंदे यांनी गायलेलं जी आर पालकर यांचं गीत.

ಮದನ

0: आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. सीबीएसईच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज. आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पीव्ही सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. तांदूळ उत्पादनात चीनला मागे टाकून भारत सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश ठरल्याचं प्रतिपादन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी केलं. ते आज नवी दिल्लीत खरीप अभियान 2026 या विषयावरच्या राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात बोलत होते. शेतकऱ्यांच्या कष्टामुळे देशात अन्नसाठ्याची कमतरता नाही. यंदा देशातलं अन्नधान्याचं अंदाजित उत्पादन 37.60 कोटी टनांपेक्षा जास्त असून ते गेल्या वर्षीच्या तुलनेत 5.3% जास्त असल्याचं चौहान यावेळी म्हणाले. 2 दिवस होणाऱ्या या परिषदेत कृषी आणि संबंधित विषयावर व्यापक चर्चा होणार असून राज्यांमधली भागीदारी आणि हवामान बदलाच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर आगामी खरीप हंगामासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार करणं हा या परिषदेमागचा उद्देश आहे. मुस्लिम बांधवांचा पवित्र सण बकरी ईद आज राज्यात भक्तिभावाने साजरा होत आहे. मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी मशिदी आणि ईदगाहमध्ये नमाज अदा करण्यात आली. हिंगोलीतल्या ईदगाह मैदानावर नमाज पठण करून मुस्लिम बांधवांनी या सणाची सुरुवात केली. परस्परांना शुभेच्छा देत मुस्लिम बांधवांनी हा सण उत्साहात साजरा केला. सोलापूर शहरातही बकरी ईदचा सण उत्साहात साजरा झाला. सोलापूर शहरातल्या शाही आलमगीर ईदगाह, अहले हदीस, आलमगीर, जुना आदिलशाही तसंच असार मैदान ईदगाह या 5ही प्रमुख ठिकाणी आज सकाळी ईदची विशेष नमाज पठण करण्यात आली. मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं या पठणात सहभागी झाले होते. बकरी ईदमुळे आज नियोजित असलेल्या पदवीपूर्व अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीच्या CUET UG अर्थात सर्वसाधारण विद्यापीठ प्रवेश परीक्षेचं सुधारित वेळापत्रक आणि प्रवेशपत्र राष्ट्रीय चाचणी संस्थेने प्रसिद्ध केली आहेत. या परीक्षा आता 31 मे, 6 आणि 7 जून रोजी घेण्यात येतील. 31 मे रोजी होणाऱ्या परीक्षेसाठीची प्रवेशपत्रं प्रसिद्ध करण्यात आली असून ती CUET.NTA.NIC.IN या संकेतस्थळावरून डाऊनलोड करता येतील अशी माहिती संस्थेनं दिली आहे. उर्वरित परीक्षांसाठीची प्रवेशपत्रं लवकरच प्रसिद्ध केली जातील. विद्यार्थ्यांनी अधिकृत संकेतस्थळ नियमितपणे पाहून अद्ययावत माहिती मिळवत राहण्याचं आवाहन संस्थेनं केलं आहे. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेबाबत काही त्रुटी निदर्शनाला आल्यामुळे आता पुनर्मूल्यांकन प्रक्रिया सुरू केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलत होते. सर्व विद्यार्थ्यांच्या शंकांचं निरसन केलं जाईल तसंच मूल्यमापनातल्या विसंगती संदर्भातल्या समस्यांचं निराकरण केलं जाईल आणि त्यावर उपाययोजनाही केल्या जातील असं प्रधान यावेळी म्हणाले.
1: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये OSM की व्यवस्था है. पहली बार देश में CBSE ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की ऑन आंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. राज्य दुष्काळमुक्त करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील असं मुख्यमंत्र्यांनी काल केंद्रीय जलसिंचन मंत्री CR पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितलं. राज्यातल्या 75%पेक्षा जास्त पूर्ण झालेल्या योजना तसंच 50 ते 75% दरम्यान पूर्ण झालेल्या योजनांना प्राधान्यानं निधी दिला जाणार असल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या

विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेच्या वर्ल्ड एनर्जी इन्व्हेस्टमेंट या अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. भारताने आपली वाढत्या ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी पायाभूत सुविधा बळकट करण्याचा आणि स्वच्छ ऊर्जेकडे संक्रमणासाठीच्या प्रयत्नांचा वेग वाढवला आहे. त्यामुळे गेल्या 5 वर्षात भारतातल्या ऊर्जा गुंतवणुकीत सरासरी वार्षिक 11% दराने वाढ झाल्याचं अहवालात म्हटलं आहे. या काळात सौर ऊर्जेच्या गुंतवणुकीत 25% वार्षिक दराने तर तेल शुद्धीकरण क्षेत्रातली गुंतवणूक 23% दराने वाढली आहे. कोळसा पुरवठा क्षेत्रात गुंतवणूक करणारा भारत हा जगातला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे आणि गेल्या दशकात या क्षेत्रातली गुंतवणूक तिप्पट झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या 143व्या जयंतीनिमित्त आज त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. सावरकर यांचं शौर्य आणि राष्ट्रभक्ती कायम लोकांना प्रेरणा देत राहील, तसंच त्यांची बुद्धिमत्ता आणि समाजसुधारणेवरील त्यांचा भर हे देखील विशेष उल्लेखनीय असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आदरांजली वाहताना म्हटलं आहे. लोकसभेचे सभापती ओम बिर्ला तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी देखील स्वातंत्र्यवीर सावरकरांचं स्मरण केलं आहे. राज्यपाल विष्णू देववर्मा यांनी आज मुंबईत लोकभवन इथं सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्लीत सावरकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. प्रतिभावंत साहित्यिक, भाषाशुद्धीचे प्रणेते, थोर देशभक्त स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांना जयंतीदिनी कोटी कोटी प्रणाम, असं मुख्यमंत्र्यांनी समाज माध्यमावर म्हटलं आहे. मुंबई महानगरपालिकेत आज सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रीय महिला आयोगाने भारतातील मुस्लिम महिलांच्या हक्कांबाबत शिफारशी करणारा सविस्तर अहवाल गृहमंत्रालय, महिला आणि बालविकास मंत्रालय आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाला सादर केला आहे. विस्तृत विचारविनिमयानंतर तयार करण्यात आलेल्या या अहवालाचा उद्देश देशभरातल्या मुस्लिम महिलांचे कायदेशीर, सामाजिक आणि घटनात्मक हक्क बळकट करणं हा आहे. ताज्या कायदेशीर सुधारणांमुळे महिलांचे हक्क दृढ झाले असले तरी कायद्याबाबत जागरूकता आणि पीडितांपर्यंत न्यायाची पोहोच सुधारण्याची गरज असल्याचं आयोगानं म्हटलं आहे. या अहवालात विवाह, घटस्फोट, पोटगी, मुलांचा ताबा आणि मालमत्तेचे हक्क यांसारखे मुद्दे हाताळले आहेत. मुंबई महानगर क्षेत्रात आरामदायी आणि जलद प्रवासाच्या दृष्टीने मेट्रो 5 या महत्वाच्या प्रकल्पाच्या विस्तारित टप्प्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गाची एकूण लांबी 34 किलोमीटरपेक्षा जास्त झाली असून ती या क्षेत्रातली सर्वात मोठी मेट्रो मार्गिका ठरली आहे. या समाविष्ट होणाऱ्या मेट्रो 5A विस्तार आता ठाणे, भिवंडी, उल्हासनगरपर्यंत करण्यात येणार आहे. या विस्तारानंतर मेट्रो 5 प्रकल्पाचा एकूण अंदाजित खर्च 18,130 कोटी इतका झाला आहे. या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो 5 ठाणे ते धामणकर नाका हा पहिला टप्पा सुरू होण्याची अपेक्षा आहे. सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या खेळाडूंनी आज चमकदार कामगिरी केली. महिला एकेरी प्रकारात पीव्ही सिंधूने जपानच्या रिको गुंजी हिचा 21-9, 21-12 असा सरळ गेममध्ये पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली आहे. या फेरीत तिचा सामना दक्षिण कोरियाच्या अॅन से यंग हिच्याशी होईल. पुरुष एकेरी प्रकारात थायलंडच्या खेळाडूने दुखापतीमुळे सामन्यातून माघार घेतल्यानं भारताच्या लक्ष्य सेनलाही उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळाला आहे. पुरुष दुहेरीत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने मलेशियाच्या जोडीचा पराभव करून उपांत्यपूर्व फेरी गाठली. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार जबाबदार असेल, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मेपर्यंत पूर्ण कराव्यात, अशी मागणी जरांगे यांनी सरकारकडे केली आहे. शांततापूर्ण आंदोलनानंतरही सरकारने मराठा आरक्षणाची मागणी पूर्ण केली नाही, असा आरोप त्यांनी केला. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या नागपूर क्षेत्रीय युनिट अंतर्गत कार्यरत नागपूर विभागीय पथकाने मैसूर इथं मोठी कारवाई करत अवैध वन्यजीव तस्करी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत भारतीय हत्तींच्या सुळ्यांचा म्हणजेच हस्तिदंताचा अवैध वापर करणाऱ्या तिघांना अटक करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चीनला मागे टाकून भारत बनला जगातला सर्वात मोठा तांदूळ उत्पादक देश. CBSEच्या 12वीच्या पूर्ण परीक्षेचं पुनर्मूल्यांकन करण्याची केंद्रीय शिक्षण मंत्र्यांची घोषणा. भारताची ऊर्जा क्षेत्रातली गुंतवणूक यंदा 170 अब्ज अमेरिकन डॉलर्स इतक्या विक्रमी पातळीवर पोहोचण्याचा अंदाज आणि सिंगापूर खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत PV सिंधूचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र

0: समझे
1: अज समझे।

0: ये रास्ते लंबी है सनम,
1: काटेंगे ये जिंदगी ठोकर खा के हम।

हॅलो, हाय आणि नमस्कार मित्रांनो. युवा वाणी या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन गेली 9 दशकं अवघ्या भारताच्या मनावर अधिराज्य गाजवणारे 2 शब्द म्हणजे हे आकाशवाणी आहे. होय मित्रांनो, काळ बदलला, माध्यम बदलली, तंत्रज्ञान बदललं, पण आकाशवाणीच्या आवाजाची जादू आणि तिची विश्वासार्हता आजही तशीच अढळ आहे. 1936 मध्ये इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसचं नामांतरण ऑल इंडिया रेडिओ असं झालं. त्या काळापासून सुरू झालेला हा प्रवास आज जगातील सर्वात मोठ्या रेडिओ नेटवर्क पैकी एक बनला आहे. भारताच्या स्वातंत्र्याची घोषणा असो, फाळणीचे अश्रू असो किंवा सीमेवरील युद्धाचे प्रसंग, प्रत्येक ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार हे ऑल इंडिया रेडिओचं केंद्र राहिलेलं आहे. जेव्हा देशावर संकट आलं तेव्हा याच मायक्रोफोन वरून देशाच्या पंतप्रधानांनी जनतेला धीर दिला आणि देशवासियांना एकत्र आणलं. ऑल इंडिया रेडिओची खरी ताकद कशात असेल तर ती तिच्या वैविध्यात आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्याला हवामानाचा अंदाज देणारे, शेतीची नवी तंत्रज्ञान सांगणारे अनेक कार्यक्रम, आमची माती आमची माणसं म्हणत शेतकऱ्यांच्या जगण्याला ऑल इंडिया रेडिओने आधार दिला आहे. तर दुसरीकडे घरच्यांपासून शेकडो मैल दूर असलेल्या जवानाला जेव्हा रेडिओवर त्याचं आवडतं गाणं ऐकायला मिळायचं ना, तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर येणारं हसू हीच आकाशवाणीची खरी कमाई आहे. मित्रांनो, शास्त्रीय संगीताचा वारसा घराघरात पोहोचवण्याचं फार मोठं श्रेय ऑल इंडिया रेडिओला जातं. पंडित भीमसेन जोशी, भारतरत्न लता मंगेशकर यांच्यापासून ते आजच्या नव्या पिढीतील कलाकारांपर्यंत प्रत्येकाला आकाशवाणीने व्यासपीठ दिलाय. हवा महल मधील ती नाटकं ऐकायला अख्खं कुटुंब रेडिओ भोवती जमायचं. तो काळ रेडिओ ऐकण्याचा नव्हता तर रेडिओ जगण्याचा होता. आणि हो, आपल्या युववाणीला आपण कसं विसरू शकतो? तरुणाईच्या उमेदीला, त्याच्या कलेला आणि विचारांना हक्काचं आकाश देण्याचं काम युववाणीने पिढ्यान पिढ्या केलं आहे. आजच्या गजबजलेल्या डिजिटल युगात जिथे सोशल मीडियावर फेक न्यूजचा सुसाट आहे, तिथे आजही ऑल इंडिया रेडिओच्या म्हणजेच आपल्या आकाशवाणीच्या बातम्यांवर लोकांचा डोळे मिटून विश्वास असतो. बातम्या वाचतात हा धीर गंभीर आवाज ऐकल्याशिवाय अनेकांचा दिवस पूर्ण होत नाही. माध्यम खूप आली आहेत आणि गेली सुद्धा, पण वादळातही पाय घट्ट रोवून उभ्या असलेल्या वटवृक्षासारखी आकाशवाणी आजही ताठ मानेने उभी आहे. मित्रांनो, 90 वर्ष पूर्ण झाली तरीही ऑल इंडिया रेडिओ अजूनही तरुण आणि आधुनिक झालेली आहे. आज आकाशवाणी थेट FM, न्यूज ऑन एअर ऍप आणि डिजिटल पॉडकास्ट पर्यंत पोहोचली आहे. जगातल्या कोणत्याही कोपऱ्यात बसून आता आपण आपल्या मातृभाषेतील आकाशवाणी केंद्र ऐकू शकतो. काळ जरी बदलला तरी श्रोते आणि आकाशवाणी यांचं नातं आजही तितकंच रेशमी आणि घट्ट आहे. मित्रांनो, 9 दशकांचा हा प्रवास म्हणजे केवळ तंत्रज्ञानाचा विकास नाही तर कोट्यवधी भारतीयांच्या सुखदुःखाचा, त्यांच्या आशा आकांक्षाचा हा एक सुरेल प्रवास आहे. पिढ्या बदलल्या तरी या आवाजाची जादू कायमच राहणार आहे.

0: मित्रांनो, आता वेळ झालेली आहे कार्यक्रम वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे याच्या आवाजात ऐकण्याची.
1: दाही दिशांनी नजर ठेवूनी आणलाय हा नजराणा ज्ञानाचा, सर्व क्षेत्रातल्या घडामोडींचा संगतीला सुमधुर गीतांच्या. मग चला घेऊया.

0: हॅलो हा आणि नमस्कार माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी समर बोबडे तुम्हा सर्वांचं आपल्या आवडत्या वेदविश्वाचा या मालिकेत हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, देशातील विदेशातील विज्ञान, अंतराळ, क्रीडा, शिक्षण आणि विकास या क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी घेऊन मी पुन्हा एकदा तुमच्या भेटीला आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया आजच्या वेदविश्वाची. मित्रांनो, जागतिक स्तरावर कृत्रिम बुद्धिमत्ता, हवामान बदल आणि अंतराळ संशोधन या विषयावर मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. अनेक देश आता ग्रीन एनर्जी आणि सस्टेनेबल डेव्हलपमेंट वर भर देताना दिसत आहेत. मित्रांनो, भारताच्या अंतराळ मोहिमांना जागतिक स्तरांवर मोठं महत्व मिळत असून युरोपातील अनेक देश भारतासोबत स्पेस कोलॅबोरेशन वाढवताना दिसतात. अलीकडेच स्वीडनने भारताच्या वेनस मिशन मध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला असून नॉर्वेनेही इस्रो सोबत स्पेस कॉर्पोरेशन साठी करार केला आहे. मित्रांनो, भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. इस्रोने आदित्य L1 मोहिमेतील माहितीवर संशोधन करण्यासाठी भारतीय वैज्ञानिकांना निमंत्रण दिलं आहे. सूर्याचा अभ्यास करणाऱ्या या मोहिमेमुळे स्पेस सायन्स क्षेत्रात भारताची ताकद आणखी वाढताना दिसते आहे. तसेच इस्रोच्या युविका 2026 या उपक्रमाद्वारे शालेय विद्यार्थ्यांना स्पेस सायन्स बद्दल प्रेरित केलं जात आहे. मित्रांनो, देशभरातील तरुणांमध्ये विज्ञान आणि संशोधनाची आवड निर्माण करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जातो. दरम्यान चंद्रयान 3 या जागतिक स्तरावर सर्वोच्च स्पेस सायन्स पुरस्कार मिळाल्याची अभिमानास्पद बातमी समोर आली आहे. या यशामुळे भारताची अंतराळ क्षेत्रातील ओळख आणखी मजबूत झाली आहे. मित्रांनो, राजकीय क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजेच देशात विकास, उद्योग आणि रोजगार निर्मितीवर भर देण्याबाबत केंद्र आणि विविध राज्य सरकारांकडून अनेक घोषणा केल्या जात आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलीकडील उद्योग प्रदेशातील महाराष्ट्राला उद्योग आणि गुंतवणुकीसाठी अधिक सक्षम बनवण्यावर भर दिला आहे. राज्यात नवीन टेक्नॉलॉजी पार्क्स, डाटा सेंटर्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट वाढवण्याबाबतही त्यांनी भूमिका मांडली आहे. दरम्यान निवडणूक प्रक्रियेमध्ये भारताने मोठा विक्रम केल्याची माहिती मुख्य निवडणूक आयुक्तांनी दिली आहे. लोकशाही प्रक्रियेमध्ये युवकांचा सहभाग वाढताना दिसतो आहे. मित्रांनो, क्रीडा क्षेत्रातून एक महत्वाची बातमी म्हणजे भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट यांना एशियन गेम सिलेक्शन ट्रायल्स मध्ये सहभागी होण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे. या निर्णयाचं क्रीडा विश्वातून स्वागत करण्यात येत आहे. तसेच महाराष्ट्रातील ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेमध्ये अनेक युवा खेळाडू चमकत असून राज्यात स्पोर्ट्स कल्चर अधिक मजबूत होताना दिसत आहे. मित्रांनो, भारतातील डिजिटल इकॉनॉमी वेगाने वाढत असून AI स्टार्टअप्स आणि टेक्नॉलॉजी आधारित उद्योगांना मोठी चालना मिळत आहे. देशातील अनेक शहरांमध्ये स्मार्ट इन्फ्रास्ट्रक्चर आणि मेट्रो एक्सपान्शन वर भर दिला जातो आहे. नागपूर सारख्या शहरांमध्ये अर्बन डेव्हलपमेंट आणि इन्व्हेस्टमेंट प्रोजेक्टमुळे रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होत आहेत. तसेच DRDO आणि स्पेस टेक्नॉलॉजी संबंधित क्षेत्रांमध्येही संशोधन वेगाने सुरू असून भारत डिफेन्स टेक्नॉलॉजी मध्ये आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे. मित्रांनो, शिक्षण क्षेत्रात प्रॅक्टिकल लर्निंग आणि टेक्नॉलॉजी बेस्ड एज्युकेशन वर भर दिला जात आहे. इस्रो आणि विविध वैज्ञानिक संस्थांकडून विद्यार्थ्यांसाठी वर्कशॉप्स, इनोव्हेशन प्रोग्राम्स आणि रिसर्च अपॉर्च्युनिटीज उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्यामुळे युवकांमध्ये सायन्स, इंजिनिअरिंग आणि इनोव्हेशन विषयी आकर्षण वाढताना दिसत आहे. मित्रांनो, आजचं जग वेगाने बदलत आहे आणि या बदलत्या जगाशी जोडून राहण्यासाठी माहिती, विज्ञान आणि जागरूकता खूप महत्वाची आहे. अंतराळापासून राजकारणापर्यंत, क्रीडांपासून शिक्षणापर्यंत प्रत्येक क्षेत्रात भारत नवनवीन उंची गाठताना दिसत आहे. तर मित्रांनो, आता वेळ झाली आहे इथेच थांबायची. आपण पुन्हा भेटूया नव्या ऊर्जेसह, नव्या बातम्यांसह. तोपर्यंत मी समर बोबडे तुम्हा सर्वांची रजा घेतो. नमस्कार.
1: मित्रांनो, आताच आपण ऐकलं वेद विश्वाचा आपला मित्र समर बोबडे ह्याच्या आवाजात. आणि आता आपण ऐकणार आहोत करिअर मंत्र या मालेत डॉक्टर दिनेश पडोळे यांची स्वर्णिमा कमलवार हिने घेतलेली मुलाखत.
2: नमस्कार मित्रांनो.

0: आजच्या करिअर मंत्र या मालिकेत मी स्वर्णिमा आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, करिअर मंत्र या मालिकेत आपण विविध क्षेत्रातील करिअरच्या संधी या विषयांवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञांकडून जाणून घेत असतो. आजही आपण अशाच एका तज्ञांशी बातचीत करणार आहोत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश पडोळे सर आज आपल्याला इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग या क्षेत्रात करिअरच्या संधी या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. प्रोफेसर डॉक्टर दिनेश सर यांना या क्षेत्रातील 23 वर्षांचा अनुभव असून सध्या ते GH रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग येथे प्रोफेसर आणि डीन या पदावर कार्यरत आहेत. सर, आपलं नागपूर आकाशवाणीच्या स्टुडिओत खूप खूप स्वागत.
1: थँक्यू मॅडम.
0: आपल्या आजच्या चर्चेला सुरुवात करताना मला सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हेच विचारायचंय की इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग म्हणजे नेमकं काय?
1: नमस्कार. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन हा आजच्या आधुनिक जगात आणि डिजिटल युगाच्या कणा मानला जातो. आपण रोज वापरत असलेला मोबाईल, लॅपटॉप, स्मार्ट टीव्ही, इंटरनेट ते अगदी अंतराळात पाठवल्या जाणाऱ्या सॅटेलाइट पर्यंत सर्व गोष्टी या क्षेत्रावर अवलंबून असतात. यात प्रामुख्याने इलेक्ट्रॉनिक उपकरणाचे म्हणजे हार्डवेअरचे डिझाईन, माहिती आणि डेटा एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वेगाने आणि सुरक्षितपणे कसा पोहोचवता येईल याचा अभ्यास केला जातो. आजच्या जगात तंत्रज्ञान वेगाने बदलत असल्यामुळे प्रत्येक नवीन शोधात इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरची भूमिका अत्यंत महत्वाची आहे आणि त्यामुळे याची व्याप्ती पण अमर्याद आहे. यामध्ये येणारा विद्यार्थी हा 10वी नंतर डिप्लोमाला, 12वी नंतर इंजिनिअरिंगला किंवा एमटेक आणि PhD करून पण येऊ शकतो. त्या कोणत्याही लेवलवर असेल तर तो या इलेक्ट्रॉनिक्स मध्ये एंटर करू शकतो.
0: ओके ओके. या क्षेत्रात शिक्षण घेतल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगाराच्या कोणकोणत्या संधी उपलब्ध आहेत?
1: नक्कीच, या क्षेत्रात रोजगाराच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत मॅडम. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर्सला प्रामुख्याने टेलिकॉम कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, माहिती तंत्रज्ञान म्हणजे IT क्षेत्रात मोठी मागणी आहे. सरकारी क्षेत्राचा विचार केला तर BSNL, इस्रो, DRDO आणि भारतीय रेल्वे मध्ये उत्तम दर्जाच्या नोकऱ्या मिळवता येतील. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी हा असा अभ्यासक्रम आहे ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन, संगणक प्रणाली म्हणजे IT, प्रोग्रामिंग याचा समावेश असतो. त्यामुळे या शाखेतील विद्यार्थ्यांना इलेक्ट्रॉनिक्स उद्योगासोबतच सॉफ्टवेअर आणि IT क्षेत्रातही मोठ्या संधी उपलब्ध होतात. ही शाखा विद्यार्थ्यांना हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर या दोन्ही क्षेत्रात करिअरची लवचिकता देते आणि त्यामुळे रोजगाराच्या संधीही वाढतात. याशिवाय आजकाल ऑटोमोबाईल क्षेत्रात विशेषतः इलेक्ट्रिकल व्हेकल यामध्ये पण इलेक्ट्रॉनिकचा खूप वापर वाढला, तिथेही मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होतात.
0: अच्छा, म्हणजे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट अशा दोन्ही सेक्टर मध्ये अपॉर्च्युनिटीज आहेत विद्यार्थ्यांना.
1: प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट यामध्ये तर असतातच असतात, पण इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरला दोन्ही क्षेत्रात जाण्याची मुभा असते. जसं की हार्डवेअर मध्ये पण जाऊ शकतो आणि सॉफ्टवेअर म्हणजे IT इंडस्ट्रीत मध्ये पण जाऊ शकतो. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरची मागणी मोठी आहे.
0: या क्षेत्रातील इमर्जिंग टेक्नॉलॉजीज अशा काही आहेत का की ज्याकडे विद्यार्थ्यांनी लक्ष देण्याची गरज आहे?
1: हो, नक्कीच. तंत्रज्ञान खूप वेगाने बदलत आहे. सध्या 5G टेक्नॉलॉजी, 6G टेक्नॉलॉजी हे कम्युनिकेशन मध्ये, नेटवर्क, इंटरनेट ऑफ थिंग्स जिथे उपक्रम एकमेकाशी इंटरनेटद्वारे जोडले जातात, क्लाउड कम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक्स यामध्ये मोठे ट्रेंड्स आहे. याशिवाय VLSI म्हणजे मायक्रोचिप डिझायनिंग, एम्बेडेड सिस्टम यामध्ये पण खूप क्रांती होत आहे. आजच्या युगात आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डेटा सायन्स या क्षेत्रांच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकीसोबत अत्यंत जवळचा संबंध आहे. इलेक्ट्रॉनिक्स अभियंते हे केवळ सर्किट आणि कम्युनिकेशन सिस्टम पुरते मर्यादित नाही, तर ते स्मार्ट आणि AI विकसित करण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावतात. विद्यार्थ्यांनी केवळ पुस्तकी अभ्यासावर अवलंबून न राहता या नवीन नवीन टेक्नॉलॉजीशी स्वतःला जोडून घेणं महत्वाचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या नवीन स्किल पण त्यात डेव्हलप होतील आणि ते त्यांना कामातच पडतील.
0: बरोबर बरोबर. येत्या काळामध्ये या क्षेत्रात अशा कुठल्या डेव्हलपमेंट होण्याची शक्यता आहे का?
1: नक्कीच, सरकारची इलेक्ट्रॉनिक्स बद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे. जसे त्याचे उद्दिष्ट पण खूप व्यापक आहेत, जागतिक पातळीवर एक मोठे इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंग हब बनवणं, इनोव्हेशन हब बनवणे, मेक इन इंडिया, डिजिटल इंडिया, प्रोडक्ट लिंक इनिशिएटिव्ह स्कीम आणि सेमीकंडक्टर मिशन, इंडिया सेमीकंडक्टर मिशन याच्यासारखे महत्वाचे उपक्रम भारत सरकार राबवत आहे. या योजनांमुळे भारतात मोबाईल उत्पादन, सेमीकंडक्टर चिप, टेलिकम्युनिकेशन उपकरणे, इलेक्ट्रॉनिक उत्पन्न याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढत आहे. त्यासोबत संशोधन, स्टार्टअप, कुशल अभियंत्यांकरता रोज नवीन संधी उपलब्ध होत आहे. याकरता यातला सर्वात मोठा उपक्रम म्हणजे इंडिया सेमीकंडक्टर चिप. तुम्हाला माहितीच असेल आता भारताने 3 सेमीकंडक्टर फाउंड्रीज आता लॉन्च केलेले आहेत. त्यामध्ये याद्वारे भारत मायक्रोचिप मॅन्युफॅक्चरिंग हब बनत आहे. त्यामुळे येत्या काळात थेट आणि अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होण्याची खूप शक्यता आहे. भारत सरकार

0: कोट्यवधी रुपये यामध्ये प्रोत्साहन आणि गुंतवणूक करत आहे. ज्यामुळे थोडक्यात सांगायचं असलं तर सरकारची दृष्टी भारताला फक्त इलेक्ट्रॉनिक्स वापर करताना बनवता, डिझाईन उत्पादन आणि तंत्रज्ञान मध्ये या जगाचे नेतृत्व करण्याची क्षमता डेव्हलप करणं हे आपला आता उद्देश सुरू आहे.
1: अच्छा अच्छा सर, आता आपण बोलता बोलता मेक इन इंडियाचा उल्लेख केला, तर विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंग कडे आल्यानंतर नोकऱ्या तर ते करतातच, पण ज्या वेळेला स्टार्टअप हा विषय येतो तर त्यावेळेला त्यांच्या कॉलेज पिरियड मध्येच त्यांना स्टार्टअप साठी पण ट्रेनिंग मिळतं का?
0: हो, आजकाल मेक इन इंडिया आणि स्टार्टअप इंडिया या मुळे भारत सरकारनी किंवा आजकाल जो नवीन ट्रेंड आलेला आहे, मुलं आता इंजिनिअरिंग नंतर फक्त नोकऱ्यांकरताना जाता, स्वतःचे उद्योग सुरू करणं, स्वतःचे स्टार्टअप सुरू करणं, यामध्ये खूप जास्त त्यांच्या ओढ आहे आणि आता सक्सेस पण मिळत आहे. याकरता खूप साऱ्या फॅसिलिटी पण अवेलेबल आहे आणि त्याच्याकरता मार्गदर्शन पण अवेलेबल आहे. मला वाटतं यामध्ये आपले युनिकॉर्न खूप सारे तयार होतात आणि यामध्ये मुलं आता नोकऱ्या घेणारे न करून नोकऱ्या देणारे आता बनतात, तर यामध्ये आपले स्टार्टअप पण वाढतात आणि नवीन हे रोजगार यामध्ये डेव्हलप होत आहेत.
1: ओके, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रातल्या संधींबद्दल तर आपण बोलूच, पण तत्पूर्वी मला हे विचारायचंय की समजा या क्षेत्राचं शिक्षणच घ्यायचं असेल विद्यार्थ्यांना, तर ते कशा पद्धतीने घेता येईल, काय प्रोसेस आहे त्या सगळ्याची?
0: याकरता आता समजा आपण तेथे दोन वेगवेगळे आहे, तुम्हाला डिप्लोमा करायचा असेल पॉलिटेक्निक तर 10वीच्या नंतर आपण पॉलिटेक्निकला जाऊ शकतो, आणि इंजिनिअरिंग करायचं असेल ग्रॅज्युएशन तर आपण 12वीच्या नंतर जाऊ शकतो किंवा पॉलिटेक्निकच्या नंतर डायरेक्ट सेकंडरीला जाऊ शकतो. यामध्ये मुलांनी काय करायचं, सर्वात आधी मुलांनी आपला उद्देश आणि आपला इंटरेस्ट कशात आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांच्या आहे की आपल्याला इलेक्ट्रॉनिक्सला जायचं असेल किंवा आयटी सेक्टरमध्ये जायचं असेल, तर सर्वात आधी त्यांचे जे प्रोसेस आहे, महाराष्ट्र गव्हर्नमेंटने जे कॅप म्हणून प्रोसेस असते, सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, त्यामध्ये डीटी राबवत असते, त्यामध्ये मुलांना आता 12वीची एक्झाम देणं गरजेचं आहे. समजा आपण ग्रॅज्युएशन लाव करतोय तर त्यानंतर त्यांनी 12वीच्या पर्सेंटेजच्या सोबत आता सीईटीची एक प्रोसेस आहे, सीईटीची एक्झाम असते आणि जेडब्ल्यूची एक्झाम, तर या बेसवर सीईटीचे मार्क आणि जेडब्ल्यूच्या मार्कच्या भरोशावर त्यांची ऍडमिशन असते. तर त्यांनी सीईटी आणि जेडब्ल्यूची एक्झाम चांगली द्यावी, कारण त्याच्या भरोशावर त्याच्या याच्यावरच त्यांची रँकिंग लागेल. रँकिंग लागल्यानंतर एक साधारणतः जून पासून सीईटीची कॅपची प्रोसेस सुरू असते महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, त्यात मुलांनी अप्लाय करायचे, अप्लाय केल्यानंतर आपले डॉक्युमेंट रेडी ठेवायचे, जे आपली मार्कशीट, टीसी, समजा कोणी कॅटेगरीचे स्टुडंट असेल तर कास्ट सर्टिफिकेट, कास्ट व्हॅलिडिटी, डोमिसाईल सर्टिफिकेट, हे सारी मुलांनी रेडी ठेवायचे असते आणि कास्ट व्हॅलिडिटी पण. कारण आमचा असा अनुभव आहे की मुलांकडे डॉक्युमेंट नसल्यामुळे खूप वेळेवर धावपळ असते, तर मुलांनी ही तयारी, पूर्व तयारी आपण म्हणता येईल, ही करून घ्यावी. आपल्याला कोणत्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे, त्यातला रेपुटेशन, त्याचा कट ऑफ काय, हे एकदा बघून घ्यावं त्यांनी, म्हणजे आपली एक प्रायोरिटी लिस्ट तयार होईल की मला या कॉलेजला ऍडमिशन घ्यायची आहे ही, नाही तर मग दुसरं की तिसरं, आपली प्रायोरिटी लिस्ट तयार होईल. आणि यानंतर या मुलांनी मग मेरिट लिस्ट लागेल, मेरिट लिस्ट नंतर कॉलेजचे ऑप्शन द्यायचे असतात आणि त्या थ्रू मग कॉलेज अलॉट होतात. कॉलेज अलॉट झाल्यानंतर तिथे ऍडमिशन घ्यायची असते. तर मुलांनी समजा आपली पूर्व तयारी केली डॉक्युमेंटेशनची आणि आपल्या प्रायोरिटीची, तर मला वाटतं यामध्ये मुलं चांगले करू शकतील. बट आपल्याला जे हवं असलेलं कॉलेज नाही मिळालं तर प्लॅन बी, प्लॅन सी मुलांनी तयार ठेवावं, म्हणजे ड्रॉप न घेता आपण या कॉलेजला नाही तर दुसऱ्या कॉलेजला आपण जाऊ, तर आपल्या पर्सेंटेज नुसार, आपल्या फायनान्शियल रिक्वायरमेंट नुसार आणि आपल्या स्कोप नुसार कॉलेजची त्यांनी प्रायोरिटी लिस्ट तयार ठेवावी आणि मार्क पण चांगले मिळाले तर चांगल्या कॉलेजला तुम्ही जाऊ शकाल.
1: अच्छा, कुठल्याही क्षेत्रात ज्या वेळेला आपल्याला करिअर करायचं असतं तर काही बेसिक स्किल सेट्स असतात, तर इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग किंवा ओव्हरऑलच इंजिनिअरिंग परसिव्ह करणाऱ्या विद्यार्थ्यांचं असं काही स्पेसिफिक स्किल सेट आहे का?
0: हो, इंजिनियर म्हटलं की आपल्या एक डोक्यात होतं की त्याला त्याची क्रिएटिव्ह थिंकिंग असायला पाहिजे आणि अनालिसिस पॉवर पाहिजे, ह्या दोन गोष्टी त्याच्याकडे पाहिजेच पाहिजे आणि सपोर्टिव्ह टू त्याचे एक नॉलेज. तर इंजिनिअरिंग मध्ये आम्ही तेच शिकवत असतो की त्या मुलांनी एखाद्या पर्टिक्युलर प्रॉब्लेम कडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्याला त्या प्रॉब्लेमला समजण्याचा दृष्टिकोन, ही कॅपेबिलिटी त्याच्याकडे डेव्हलप व्हायला पाहिजे. तर याच्याकरता ज्यांच्याकडे क्रिएटिव्ह पॉवर आहे, थोडं अनालिटिकल पॉवर आहे, त्या मुलांनी इंजिनिअरिंगला बिलकुल जायला पाहिजे. सोबत सोबत त्याच्या मॅथमॅटिक्स आणि फिजिक्सचं नॉलेज याची गरज चांगलं नाही, पण ऍटलीस्ट त्याची आवड कमीत कमी पाहिजे. तर त्यामध्ये तो मुलगा इंजिनिअरला मला वाटतं खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. आणि इंजिनिअरिंग मध्ये जे शिकवतात त्यामध्ये त्याची स्किल, अनालिटिक पॉवर, कॉम्प्लेक्स इंजिनिअरिंग प्रॉब्लेम सॉल्विंग हे त्याची डेव्हलप होतच होतं. कारण आज हे विषय जे शिकणार आहेत, भविष्यात यातले 10%, 20%, 30% विषय नाहीसे होणार, पण जी त्याच्यात कॅपेबिलिटी ऑफ लर्निंग ऑफ न्यू थिंग नवीन गोष्ट शिकण्याची ती जी प्रोसेस जी तयार होऊन येणार हे त्याच्याकरता लाईफ लॉंग नेहमी करता त्याच्या लक्षात.

0: बरोबर. आपण आता बोलता बोलता असं नोकरी संदर्भात बोलत होतो, तर तुम्ही एक म्हणालात की आजकाल विद्यार्थी नोकरी करण्यापेक्षा नोकरी देण्याकडे जास्त त्यांचा कल आहे. पण आपण जेव्हा ओव्हरऑल एज्युकेशन सिस्टीमचा म्हणू किंवा एक असा विचार करतो की पेरेंट्सचं माइंडसेट की शिक्षण घ्या, इंजिनिअरिंग कर, चांगली पॅकेजची नोकरी घे आणि सेटल हो, पण तुम्हाला असा काही अनुभव आहे का की विद्यार्थी ज्या वेळेला नोकरीच्या ऐवजी स्टार्टअप कडे वळले त्यावेळेला पेरेंट्सनी असा काही वेगळा स्टँड घेतला?
1: नक्कीच, खूप अनुभव आहे या साऱ्या गोष्टीत. याला आम्ही फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप म्हणतो. जसं आपलं कल्चर आजच्या घडीला असं आहे की कोणतंही पॅरेंट विचार करतो की तो मुलगा, माझा मुलगा आता इंजिनियर झाल्यानंतर तो नोकरी करेल आणि जॉब मध्ये जाईल. पण समजा मुलांनी वेगळा विचार केला की मला स्टार्टअप करायचं आहे, तर पॅरेंट हा विचार करतात की त्याला तो कधी सक्सेस होईल आणि कधी तो त्या गोष्टीत जाईल. याला फर्स्ट जनरेशन ऑफ स्टार्टअप मध्ये किंवा फर्स्ट जनरेशन ऑफ एंटरप्रेन्योरशिप मध्ये याला मुलांना फॅमिली प्रेशर आणि फॅमिली रेजिस्टन्स खूप जास्त असतं. पण आजकाल काही पॅरेंट, मला वाटतं पॅरेंटलाही असं आहे की मुलांना ऍटलिस्ट 3 ते 4 वर्ष त्यांना द्यावं. समजा तो सक्सेस झाला त्या गोष्टीत तर ठीक आहे, अदरवाइज तो त्याला जॉब मध्ये, तर आपण त्याला एवढे वर्ष त्याला ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही त्याला सपोर्ट केलं, आणखी 3-4 वर्ष त्याला द्या. समजा तो सक्सेस झाला तर एखाद वेळी त्याच्याकडेच 10 ते 12 ग्रॅज्युएट किंवा जॉब तो लोकांना देऊ शकतो आणि खूप चांगला सक्सेस होऊ शकतो. तर हा मला पॅरेंटला एक म्हणणं आहे. आणि आजकाल खूप साऱ्या सिस्टम याच्याकरता काम करतात आहे, कॉलेजेस याकरता देतात आहे आणि मेंटर्स पण अव्हेलेबल आहेत यासारखे आणि सक्सेस स्टोरी आहेत यावेळी. तर मला वाटते पॅरेंटनी याची दखल घेतली तर छान होईल.
0: एखादं उदाहरण देऊ शकलात सक्सेस स्टोरी पैकी? तर
1: मी नाव कोणाचे घेणं ठीक राहणार नाही, पण आमच्या कॉलेजला असे काही विद्यार्थी आहेत ज्यांच्या पॅरेंटनी खूप त्यांना अपोज केलं होतं की त्यांना सांगितलं की तू बेटर आहे की तू जॉबला जा. पण त्या मुलाची जीव होती की मला माझ्या स्वतः स्टार्टअप सुरू केलं होतं. त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये पण खूप सारे छान विनर, प्राईज विनर होते ते. त्यानंतर त्यांनी स्वतः स्टार्टअप सुरू केलं. आता मी परवा जेव्हा त्याच्याशी बोललो तर त्याला इंजिनिअरिंग व्हायला 4 वर्ष झाले. आज सुरुवातीला त्याचं स्टार्टअप खूप छोटं होतं, म्हणजे तो फक्त 3 लोक काम करायचे, ते मित्र होते. आजच्या घडीला त्याच्याकडे 22 लोक वर्किंग आहेत. तर मला वाटते याच्यापेक्षा सक्सेस स्टोरी आणि 4 वर्ष त्याचे स्टार्टअप आहेत. तर मला वाटते नवीन विजन आहे, नवीन एनर्जी आहे मुलांची, आपण त्यांना सपोर्ट केलं तर मला वाटतं खूप चांगलं करतील ते.
0: जाता जाता आमच्या युवा मित्रांना आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन या क्षेत्रात करिअर घडवू पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना आपण काय संदेश द्याल?
1: माझ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना हा सल्ला असेल की इंजिनिअरिंग करताना फक्त मार्क्स मिळवण्यापुरते मर्यादित राहू नका. प्रॅक्टिकल नॉलेजवर जास्त भर द्या. कॉलेजमध्ये असताना छोटे छोटे प्रोजेक्ट स्वतः हाताळणे सुरू करा. इलेक्ट्रॉनिक्स सोबत आजकाल प्रोग्रामिंगची लँग्वेजेस येणंही खूप फायद्याचे ठरते. क्लाउड कॉम्प्युटिंग, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक्स आणि IoT हे नवीन नवीन दालनं त्यांनी एक्सप्लोर करायला पाहिजे. इंडस्ट्रीला काय हवे हे ओळखून इंटर्नशिप नक्की करा. तुमची आवड आणि प्रॅक्टिकल नॉलेज तुमच्या तुम्हाला या क्षेत्रात नक्कीच यशाच्या शिखरावर नेऊन ठेवेल.
0: नक्कीच नक्कीच. सर, आपण वेळात वेळ काढून आलात आणि इतकं छान मार्गदर्शन आपल्या सगळ्या युवा विद्यार्थ्यांना केलं, त्याबद्दल नागपूर आकाशवाणीतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. खूप खूप धन्यवाद.
1: थँक्यू थँक्यू.
0: चला तर मग मित्रांनो, पुन्हा भेटूयात करिअर मंत्र या मालिकेच्या पुढच्या भागात नवीन व्यक्तीसह आणि नवीन विषयासह. तोपर्यंत स्वर्णिमाचा नमस्कार.
2: मित्रांनो, आताच आपण ऐकली आपली मैत्रीण स्वर्णिमा कमलवार हिने डॉक्टर दिनेश पडोळे यांची करिअर मंत्र या मालेत घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे तुमची रजा घेण्याची. आपण भेटूया पुढच्या भागात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते अतुल साखरकर. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.

आत्ताच आपण युववाणी हा युवकांसाठीचा कार्यक्रम ऐकला. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी आहे. तीव्र उष्णतेसंदर्भात सार्वजनिक आरोग्य सूचना. या काळात सर्वसामान्य नागरिकांनी शरीरात पुरेसे पाणी ठेवण्याची काळजी घ्यायची आहे. तहान लागली नसली तरी शक्य तितके पुरेसे पाणी प्या. प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवा. ORS वापरा आणि लिंबू पाणी, ताक, लस्सी, फळांचे रस

0: राग दरबारी पर आधारित ये गीत हमने लिया था फिल्म मेरे हुजूर से, आवाज थी मन्ना डे की। स्वाति तिरुनाल की हिंदी कृतियों की चर्चा कर रही हैं शकुंतला नरसिम्हन। उसी कड़ी में आज आप सुन रहे थे राग दरबारी कानड़ा।
1: विविध भारती के संग्रहालय से प्राप्त इस कार्यक्रम की प्रस्तुतकर्ता रूपाली रूपक।
2: थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या। लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो। बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील। या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 022-45-15-41-29 आणि 45-15-41-30। श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका।
3: एकेकाळी हुकुम सिंगला घरचे सगळे कटकट्या म्हणायचे, कारण काय तर लाईट पंखा चालू दिसला की ते लगेच सगळ्यांवर ओरडायला लागायचे, अरे राम या हा पंखा का चालू ठेवलायस, वीज बिल काय तुझा बाप भरणार। पण आता सगळे त्यांना लाडके अप्पा म्हणतात, कारण जेव्हापासून त्यांनी सोलर पॅनल बसवले तेव्हापासून मीटरची सुई ही शांत झोपते। आणि हुकुम सिंग ही पीएम सूर्य घर मोफत वीज योजनेत सहभागी होण्यासाठी

0: आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11वी प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली इथं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. राज्यातल्या अनेक प्रश्नांवर त्यांनी प्रधानमंत्र्यांशी चर्चा केली. तसंच राज्यातल्या अनेक प्रकल्प आणि योजनांच्या अंमलबजावणीची माहिती प्रधानमंत्र्यांना दिली. आगामी विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुती 17 पैकी 17 जागा जिंकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी दिल्लीत बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला. जागा वाटपाबाबत महायुतीच्या घटकपक्षांमध्ये मतभेद नाहीत असं त्यांनी स्पष्ट केलं. मतभेद असल्यामुळे जागा वाटप करण्यासाठी उशीर होत आहे का असा प्रश्न विचारला असता जागा वाटपाचं सूत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच ठरवलं आहे, त्यानुसार ते होईल असं शिंदे म्हणाले. महायुती अंतर्गत तणाव असल्याच्या विरोधकांच्या आरोपाबद्दल विचारलं असता महायुती एकसंध असून आपण महाराष्ट्राच्या विकासावर लक्ष केंद्रित केलं आहे असं शिंदे म्हणाले.
1: आम्ही एकच सांगतो की महायुती मजबूत आहे. आम्ही एकत्र काम करतोय. एकत्र महाराष्ट्राचा विकास वेगाने सुरू आहे. याची पोटदुखी विरोधी पक्षाला आहे, पचनी पडत नाही त्यांच्या. म्हणून अशा प्रकारच्या दिशाभूल करणारी वक्तव्य करत असतात त्याच्यावर आम्हाला काही लक्ष द्यायचं नाही.
0: महायुतीत आरपीआयला कमी महत्व दिलं जात असल्याची खंत पक्षाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केली आहे. आज यवतमाळमध्ये बातमीदारांशी बोलताना त्यांनी सांगितलं की शिवसेना भाजपा युती असताना ज्यावेळी आरपीआय युतीत आला तेव्हा शिवशक्ती भीमशक्ती झाली. मात्र आता एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष मिळून महायुती झाल्यानं रिपाईचं महत्व कमी झालं आहे. रिपाईला सत्तेत सहभाग मिळत नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली. एखादा मंत्री रिपाईचा असायला हवा, त्यादृष्टीनं विधान परिषदेची एक जागा अपेक्षित आहे असं आठवले म्हणाले. सीबीएसईच्या 12वीच्या परीक्षेच्या मूल्यमापन प्रक्रियेतल्या त्रुटींची केंद्र सरकारनं दखल घेतली आहे. त्या दूर करण्यासाठी योग्य कारवाई केली जाईल अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिली. ते आज नवी दिल्लीत सीबीएसईच्या अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या बैठकीनंतर बातमीदारांशी बोलत होते. विद्यार्थ्यांच्या सर्व शंकांचं निरसन केलं जाईल असं ते म्हणाले.
2: बच्चों को ट्रांसपेरेंटली अपने मार्क के बारे में जानकारी मिले, उनको ट्रांसपेरेंटली स्कैन कॉपी के माध्यम से आंसर शीट उनके हाथ में आए, ये ओएसएम की व्यवस्था है. पहली बार देश में सीबीएसई ने इसको प्रयोग किया, उसमें कुछ विसंगति ध्यान में आ रही, इसको मैं दायित्व लेता हूँ उसको इसे ठीक करा जाए. हम एक भी विद्यार्थी की अनआंसर्ड क्वारी को असमाधित नहीं छोड़ेंगे.
0: राज्यात इयत्ता 11वीच्या प्रवेश प्रक्रियेसाठीची पहिली यादी उद्या सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. राज्यातल्या सर्व कनिष्ठ महाविद्यालयांसाठी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण विभागाकडून ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे. या प्रवेशासाठी राज्यभरातून 12,51,000 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआर न्यूज मुंबई या फेसबुक पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. मासळी साठा संवर्धन आणि मच्छीमारांच्या जीवित तसंच वित्त रक्षणाच्या उद्देशानं राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदी लागू केली आहे. याबाबत मत्स्य व्यवसाय विभागानं आदेश जारी केला असून येत्या 1 जूनपासून 31 जुलैपर्यंत यांत्रिक तसंच यंत्रचालित मासेमारी नौकांना सागरी किनाऱ्यापासून 12 सागरी मैलापर्यंत मासेमारी करायला बंदी घातली आहे. या आदेशाचं उल्लंघन करणाऱ्या मासेमारी नौकांवर सुधारित महाराष्ट्र सागरी मासेमारी नियमन अधिनियम 2021 अंतर्गत कठोर कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे सर्व मच्छीमार बांधव नौका मालक तांडेल आणि खलाशांनी शासनाच्या आदेशाचा

काटेकोर पालन करावं असं आवाहन मत्स्य व्यवसाय विभागानं केलं आहे. प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं आज भोपाळ इथं निधन झालं. ते 91 वर्षांचे होते. उर्दू भाषेत त्यांनी लिहिलेली शेरो शायरी देशकालाची बंधनं पार करून प्रसिद्ध झाली होती. आस, कुलियते, बशीर बद्र, अहमद, आहत आणि देवनागरी लिपीत लिहिलेल्या उर्दू गझलांचा संग्रह उजाले अपनी यादों के ही त्यांची पुस्तकं गाजली. भारत पाकिस्तान सिमला कराराच्या वेळी त्यांनी लिहिलेला शेर दुश्मनी जमकर करो लेकिन गुंजाइश रहे जब कभी हम दोस्त हो जाए तो शर्मिंदा न हो सर्वतोमुखी झाला होता. अयोध्येत जन्मलेले बशीर बद्र यांनी लहान वयात कविता लिहायला सुरुवात केली. मिरतमधलं त्यांचं घर आणि त्यातलं अप्रकाशित साहित्य जातीय दंगलीत जाळलं गेल्यावर भोपाळमध्ये त्यांनी आयुष्य नव्यानं सुरू केलं होतं. उर्दू भाषेचं अध्यापनही त्यांनी केलं. 1999 त्यांना पद्मश्री सन्मान मिळाला, तसंच साहित्य अकादमी आणि इतर प्रतिष्ठेचे पुरस्कारही त्यांना मिळाले होते. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आपल्या सरकारकडे पूर्ण बहुमत असून मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार यांना शपथ घेण्यासाठी आमंत्रित करावं अशी विनंती त्यांनी राजीनामा पत्रात राज्यपालांना केली आहे. सिद्धरामय्या हे सर्वाधिक काळ कर्नाटकचे मुख्यमंत्री राहिले आहेत. ते याआधी 2013 ते 2018 या काळात कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर ते दुसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले. पक्षानं आपल्याला राज्यसभेची जागा देऊ केली होती, मात्र त्याला नम्रपणे नकार दिल्याचं सिद्धरामय्या यांनी सांगितलं. राष्ट्रीय राजकारणात आपल्याला रस नसून राज्यातल्या जनतेसाठीच आपण काम करत राहू असं ते म्हणाले. मुख्यमंत्रीपदासाठी नामनिर्देशित डी के शिवकुमार हे कर्नाटक काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. 2023 विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या विजयात त्यांची भूमिका महत्वाची होती. अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचं उल्लंघन केल्याप्रकरणी ठाण्यात 7,30,000 रुपयांपेक्षा जास्त किमतीचा माल अन्न आणि औषध प्रशासनानं जप्त केला आहे. तसंच प्रतिबंधित अन्न पदार्थांची विक्री करणाऱ्या 6 जणांना अटक केली आहे. जप्त केलेल्या मालामध्ये फरसाण, तूप, नूडल्स, ताडी, शरबत यांचा समावेश आहे. तर अटक केलेल्या आरोपींकडून 4,53,344 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. राज्यात कोकण विभागातला मुसळधार पाऊस आणि अवघड भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन प्रवाशांच्या सुरक्षेसाठी कोकण रेल्वेनं येत्या 15 जून ते 20 ऑक्टोबरपर्यंत विशेष पावसाळी वेळापत्रक लागू केलं आहे. प्रवाशांनी प्रवास सुरू करण्यापूर्वी गाड्यांच्या आगमन आणि प्रस्थान वेळांची खात्री करून घ्यावी. भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणानं 2026-27 या आर्थिक वर्षात चलनीकरणासाठी निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांच्या काही भागांची यादी जाहीर केली आहे. निवडलेल्या राष्ट्रीय महामार्गांची एकत्रित लांबी 1692 किलोमीटर असून हे रस्ते महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, तमिळनाडू, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि हरियाणातून जातात. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 वर्धा ते बुटीबोरी आणि राष्ट्रीय महामार्ग 52 छत्रपती संभाजीनगर ते कोरोडी या मार्गांचा समावेश आहे. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी 30 जूनपासून सुरू होणाऱ्या बेमुदत उपोषणादरम्यान आपल्या आरोग्याला अपाय झाला तर महाराष्ट्र सरकार त्याला जबाबदार असेल असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे प्रणेते मनोज जरांगे यांनी दिला आहे. मराठा समुदायाच्या लोकांना कुणबी प्रमाणपत्र वाटप आणि आरक्षणासंदर्भातल्या उरलेल्या मागण्या 29 मे पूर्ण कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडला. कोकण आणि विदर्भात कमाल तापमानात लक्षणीय वाढ झाली. राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान ब्रह्मपुरी इथं 46.6 सेल्सिअस नोंदवलं गेलं. येत्या 2 दिवसात राज्याच्या 4 विभागांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची दिल्लीत चर्चा. आगामी विधान परिषद निवडणुकीत सर्व जागा जिंकण्याचा महायुतीला विश्वास. रामदास आठवलेंकडूनही जागेची मागणी. 11 प्रवेशाची पहिली यादी उद्या सकाळी 11 जाहीर होणार. पावसाळ्यामुळे सोमवारपासून राज्यात मासेमारी बंदी. 15 जूनपासून कोकण रेल्वेचं नवं वेळापत्रक. आणि प्रसिद्ध शायर बशीर बद्र यांचं निधन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राची ही अस्मिता वाहिनी आहे. यानंतरचा कार्यक्रम 7:15 प्रसारित होईल.
1: लहान मुलांवर अत्याचाराच्या लैंगिक शोषणाच्या बातम्या आपल्याला व्यथित करतात आणि संताप येतो. बालकांच्या संरक्षणासाठी पोक्सो कायद्यातील तरतुदी उलगडून सांगणार आहेत ऍडव्होकेट तृप्ती पाटील. या डायल इन कार्यक्रमासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02-2-45-15-41-29 आणि 45-15-41-30. श्रोते हो, त्यापूर्वी आपुलकी या घरात ही स्मिता जोगळेकर लिखित कौटुंबिक श्रुतिका अवश्य ऐका वनिता मंडळात मंगळवार दिनांक 2 जून रोजी दुपारी 12 ते 1 या वेळात अस्मिता वाहिनीसह महाराष्ट्रातील सर्व केंद्रांवर तसंच न्यूज ऑन एआर ऍप वरही.
2: श्रोते हो, राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या सुप्रसिद्ध गायिका छाया गांगुली आपल्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे छाया जी आकाशवाणी परिवाराच्या सदस्य आहेत.
3: उस दिन सारा दफ्तर फूलों के गुलदस्तों से महक रहा था.
2: वाह,
3: पुरस्कार समारोह के लिए जयदू जी मुझे अपने साथ दिल्ली ले गए थे. इस अवसर पर मेरे माँ बाबा भी उपस्थित थे.
2: छाया गांगुली यांचा सुरेल प्रवास आणि आकाशवाणीच्या आठवणी उलगडणारी त्यांची युनुस खान यांनी घेतलेली दीर्घ मुलाखत दिनांक 2, 3 आणि 4 जून रोजी सकाळी 10:02 अवश्य ऐका FM रेनबो आणि न्यूज ऑन AIR ऍप वर.

0: साहित्य सौरभ या कार्यक्रमात ऐकूया मराठी साहित्याला ग्रंथालयाचं योगदान, याविषयी एक विशेष रूपक. लेखन आणि निवेदन मकरंद जोशी.
1: अभिरूप न्यायालय, परिसंवाद, चर्चासत्र, लेखकांच्या मुलाखती अशा वेगवेगळ्या कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी ग्रंथ संग्रहालयाने कायम पुस्तकं आणि वाचक यांना जवळ आणण्याचं काम केलं आहे. बदलत्या काळानुसार आपली सेवा अधिकाधिक विस्तारित करण्यासाठी मराठी ग्रंथ संग्रहालयाने आपल्या नौपाडा शाखेत डिजिटल लायब्ररी सुरू केली आहे. मराठी ग्रंथ संग्रहालयाने राष्ट्रीय डिजिटल लायब्ररीचं सदस्यत्वही मिळवलं आहे. असं सदस्यत्व मिळवणारं हे महाराष्ट्रातलं पहिलं सार्वजनिक ग्रंथालय आहे.
0: सोमवार दिनांक 1 जून 2026 रोजी संध्याकाळी 6:30 न्यूज ऑन AIR ऍप सह आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवर.
2: श्रोते हो, पिकांच्या उत्तम वाढीसाठी मुबलक पाणी आणि खतांचा योग्य वापर आवश्यक आहेच, पण अतिशय महत्वाचा भाग आहे तो म्हणजे मातीचं परीक्षण. माती परीक्षण का करायचं आणि त्याला काय महत्व आहे जाणून घेण्यासाठी नक्की ऐका माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमात. डॉक्टर सचिन कारले यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत गुरुवार दिनांक 28 मे रोजी संध्याकाळी 7:30 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर या मोबाईल ऍप वर सुद्धा.
3: बाकी दादर स्थानकातून बाहेर पडल्यानंतर भेट होई ती पाय रस्त्यांचीच. रानडे मार्ग तर अस्तित्वातच नव्हता. टिळक पूल नुकताच तयार झाला होता, पण त्या परिसरात तोपर्यंत तुरळक लोकवस्तीच असल्यानं त्यावर रहदारी अशी ती नव्हतीच.
4: काठेवाडी वाघरी समाज आणि गोल्फा देवी यांचा नेमका संबंध शोधताना मिळालेली माहिती गोल्फा देवी म्हणजेच शाकंभरी आहे हे सिद्ध करणारी.
5: काय ऐकली कधी तुम्ही ही कथा सात बेटांची.
6: श्रोते हो, नितीन साळुंखे यांच्या अज्ञात मुंबई या पुस्तकाचं क्रमशः वाचन अवश्य ऐका दररोज सकाळी 8:15 107.1 FM रेनबो आणि सकाळी 9:00 अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
5: चला उलगडू आज ही विस्मय गाथा.
7: आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. संध्याकाळचे 7:15 आहेत. ऐकूया वृत्तविशेष.

0: आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, उन्हाळा म्हटला की सुट्ट्या, कैरीचं पन्ह, गारेगार सरबत आणि रसाळ आंबे आठवतात. पण सोबतीला येतो तो अंगाची लाही लाही करणारा उकाडा, डिहायड्रेशन आणि थकवा. गेल्या काही दिवसांपासून आपल्या सर्वांनाच प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. वाढत्या उन्हाळ्यात उष्णतेच्या लाटा आणि उष्माघातापासून स्वतःचा बचाव कसा करावा या विषयावर तज्ज्ञांनी केलेलं मार्गदर्शन आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये ऐकणार आहोत. श्रोते हो, राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबई, ठाणे आणि उत्तर कोकणात उष्णतेची लाट सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पुढचे 2 ते 3 दिवस मध्य आणि ईशान्य भारतामध्ये उष्णतेची तीव्र लाट कायम राहण्याचा इशारा भारतीय हवामान खात्यानं दिला आहे. मध्य प्रदेश आणि विदर्भासाठी अतितीव्र उष्णतेचा इशारा जारी करण्यात आला आहे. उर्वरित राज्यातही उन्हाच्या झळा तापदायक ठरत आहेत. उष्णतेची तीव्र लाट येण्याची कारणं नेमकी काय आहेत आणि देशात ही परिस्थिती कधीपर्यंत राहील याविषयी मार्गदर्शन करत आहेत मुंबई हवामान विभागाच्या वैज्ञानिक डॉक्टर सुषमा नायर आणि भारतीय हवामान खात्याच्या पश्चिम विभागाचे माजी उपमहासंचालक सुनील कांबळे.
1: विदर्भात गेल्या 17 दिवसापासून अतितीव्र उष्णतेची लाट कायम असून विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये अनेक ठिकाणी कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले जात आहे. नागपूरमध्ये सलग 10 दिवस कमाल तापमान 45 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त नोंदवले गेले आहे. आजही चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांसाठी उष्णतेच्या लाटाचे रेड अलर्ट जारी करण्यात आला असून आणखी 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. उद्यापासून या परिस्थितीत काहीशी सुधारण होण्याची शक्यता असून विदर्भातील विविध भागांमध्ये मेघ गर्जना, विजांच्या कडकडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. महाराष्ट्राच्या किनारी जिल्ह्यांमध्ये आज उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता आहे. तसेच कोंकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मेघ गर्जना, पावसाची हलकी सरी आणि विजांच्या कडकडाटासही शक्यता वर्तवण्यात आला आहे.
2: सध्या ज्या उष्णतेच्या लाटा येतात त्या डिक्लेअर करण्यासाठी कमीत कमी 40 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जास्त तापमान ज्यावेळेस आपल्या महाराष्ट्रामध्ये, मध्य महाराष्ट्रामध्ये, विदर्भामध्ये असतं, तर 40 पेक्षा जास्त टेम्परेचर किती दिवस राहण्याची शक्यता आहे त्याप्रमाणे हवामान खातं त्या त्या डिस्ट्रिक्ट वाईज उष्णतेच्या लाटेची घोषणा करते. आणि हे पण दिलं जातं की हे किती दिवस ही लाट चालेल आणि ही लाटांना आपल्याला काय काळजी घ्यायला हवेत आणि हे कशामुळे येतात आणि त्याच्यापासून आपल्याला संरक्षण करण्यासाठी काय काय करायला हवं ही सगळी उपयुक्त माहिती हवामान खाते वेळोवेळी ही सर्व पब्लिक साठी माहिती देत असत. आपण बघितलं की लास्ट 10-12 वर्षापासून आपण ऐकत असू की ग्लोबल वॉर्मिंग म्हणजे जे पृथ्वीचं जे सामान्य तापमान आहे ते 1.5 to 2 degree अधिक वाढ झालेला आहे. तर त्याच्यामुळे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये जे टेम्परेचर वाढीचे जे प्रकार दिसतात तर ह्या ज्या हीट वेव्हच्या ज्या लाटा आहेत पहिल्या 1 किंवा 2 यायच्या तर आता त्याची फ्रिक्वेन्सी वाढलेली आहे. आता 3-4 लाटा प्रत्येक सीझन मध्ये एप्रिल आणि मे मध्ये ह्या हीट वेव्हच्या लाटा येतात. म्हणजे टेम्परेचर साधारण 40 डिग्री पेक्षा जास्त वाढलं जातं आणि मग तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. त्याचप्रमाणे आपण जर मुंबईला जर बघितलं तर मुंबई एक कोस्टल प्लेस असल्यामुळे ज्यावेळेस इथे 37 डिग्री पेक्षा जास्त जर तापमान असेल तर इथे मुंबईमध्ये किंवा कोस्टल रिजनला हीट वेव्ह डिक्लेअर करतात आणि मध्य महाराष्ट्रामध्ये 40 डिग्री पेक्षा जास्त तापमान असेल तर तिथे हीट वेव्ह डिक्लेअर केलं जातं. आणि ह्या हीट वेव्हच्या लाटा येण्याचं मुख्य कारण म्हणजे ग्लोबल वॉर्मिंग. आपली अर्थचं टेम्परेचर मागच्या 150 वर्षांमध्ये 1.5 degree centigrade वाढलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला उष्णतेच्या लाटाचा प्रभाव जास्त आढळून येत आहे. तर राज्यात हीट वेव्ह करण्यासाठी आपल्याला बघावं लागतं की कुठला प्रदेश हा प्लेन प्रदेश आहे म्हणजे महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भ आहे. तिथं जर 40 degree पेक्षा तापमान जास्त राहणार असेल येणाऱ्या 3-4 दिवसासाठी तर ही हवामान खात्याला पूर्व सूचना त्याची मिळते. हवामान खातं कंटिन्युअसली मॉनिटरिंग करत असतं आणि विंड पॅटर्न प्रमाणे आपल्याला लक्षात येतं की विदर्भामध्ये पुढच्या 4-5 दिवसामध्ये तापमान हे 40 degree पेक्षा जास्त राहणार आहे किंवा कोकणामध्ये तापमान हे 37 degree पेक्षा जास्त राहणार आहे. तर त्याप्रमाणे त्या त्या एरियासाठी हीट वेव्ह अलर्ट दिला जातो आणि हे हीट वेव्ह अलर्ट येलो अलर्ट, ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट म्हणजे समजा 40 पेक्षा 2-3 degree टेम्परेचर वाढणार असेल तर आपण येलो अलर्ट देतो, 5 degree वाढणार असेल तर ऑरेंज अलर्ट देतो आणि खूपच

0: 5 डिग्रीपेक्षा जास्त नॉर्मल टेम्परेचर वाढणार आहे तर आपण रेड अलर्ट देतो. आणि हे अलर्ट दिल्यानंतर आपल्याला सर्व पूर्व सूचना मिळाल्यानंतर आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. स्पेशली प्रिकॉशनसाठी आम्ही सजेस्ट करतो की 11 ते 4 दरम्यान आपण ज्या दिवशी हीट वेव्ह डिक्लेअर केलेले आहे कमीत कमी त्या दिवशी तुम्ही बाहेर जाणं टाळावं. जर अगदीच ते टाळता येत नसेल तर भरपूर प्रिकॉशन घ्यायला हवेत, लूज सुती कपडे घालायला हवेत, पाणी प्यायला हवं, शाळेचं टायमिंग बदलायला हवेत आणि आपल्या वयानुसार आपल्याला भरपूर प्रिकॉशन्स घ्यावे लागतात. ग्लोबल वॉर्मिंग होण्यासाठी त्याला जबाबदार आपणच आहोत, कारण आपण जी काही काळजी घ्यायला हवी होती, जे म्हणजे जागतिक तापमान कंट्रोल करण्यासाठी जी काही काळजी घ्यायला हवी होती ती घेतली नाही. पण आता आपण सुरुवात केलेली आहे, आपण आता इलेक्ट्रिकल व्हेकल आणले, एलईडी लॅम्प्स आणलेले आहेत, पेट्रोलच्या ऐवजी आपण सीएनजी वापरतोय, तर ह्यामुळे भरपूर प्रमाणात टेम्परेचर कमी करण्याचा प्रयत्न करत आहोत. पण ऑलरेडी 1.5 डिग्री तर ऑलरेडी वाढलेला आहे, त्याच्या पुढे वाढू नये म्हणून आपण भरपूर प्रयत्न करत आहोत. आणि आताच जर फक्त 1.5 डिग्रीनी वाढल्यानंतर आपल्याला आपण बघतो की किती त्रास झालेत, वेदर पॅटर्न चेंज होत आहेत, थंडरस्टॉर्म ऍक्टिव्हिटीज होत आहेत, रेन पॅटर्न चेंज होत आहेत, सीझनल पॅटर्न चेंज होत आहेत, हीट वेव्हचे जे नंबर ऑफ डेज वाढत आहेत. सध्या 1.5 डिग्री टेम्परेचर वाढायमुळे आपल्याला जाणवतं. आणि जर असंच जर वाढत गेलं तर आपल्याला जास्त हीट वेव्हच्या घटना आपल्याला सोसाव्या लागतात. एप्रिल आणि मे मध्ये आपल्याला अशा हीट वेव्हच्या घटना जास्तीत जास्त नोट केल्या जातात. आणि ज्यावेळेस मान्सून सेट व्हायला लागतो, केरळमध्ये मान्सून येतो आणि तो ॲडव्हान्स होऊन महाराष्ट्राकडे मान्सून यायला लागतो, तर मग 2-3 जून नंतर ह्याचं प्रमाण थोडं हीट वेव्हचं, ज्यावेळेस पावसाळा सुरू होण्याची शक्यता चालू होते त्यावेळेस हीट वेव्हचं प्रमाण थोडंसं कमी व्हायला लागतं. तोपर्यंत आपल्याला एप्रिल आणि मे महिन्यामध्ये ह्या घटना वारंवार आपल्याला विंड पॅटर्न जसा चेंज होईल त्याप्रमाणे हीट वेव्हच्या घटना वाढत राहतात. तर भारतीय हवामान खातं हे येणाऱ्या ऍडव्हान्स मध्ये म्हणजे पुढच्या 2-3 दिवसांमध्ये कुठल्या कुठल्या ट्रिक मध्ये हीट वेव्ह येणार आहे आणि तिथे काय प्रिकॉशन घ्यायला हवेत त्याचे सर्व सल्ला हा स्टेट गव्हर्नमेंट पण देतात, डिस्ट्रिक्ट कलेक्टर्स पण देतात आणि हवामान खाते पण देतात. स्पेशली ज्यावेळेस हीट वेव्ह डिक्लेअर केलेले एखाद्या राज्यामध्ये किंवा एखाद्या जिल्ह्यामध्ये तर तिथे आपल्याला शक्यतो 11 ते 5 आपल्याला बाहेर जाण्याचं टाळायला हवं. आणि जर शक्यच नसेल बाहेर म्हणजे जायलाच आहे तर भरपूर प्रिकॉशन्स घ्यायला हवेत, म्हणजे वेळोवेळी पाणी प्यायला हवं, जरी तहान नसेल तरी पाणी प्यायला हवं, सुती कपडे वापरायला हवेत, गॉगल घालून बाहेर जायला हवं आणि मॅक्सिमम प्रिकॉशन हे घ्यायला की आपण शेडमध्ये जास्तीत जास्त करायला हवं. तर ह्या सगळ्या प्रिकॉशन घेऊन आपण थोडासा हीट वेव्हचा इम्पॅक्ट थोडासा कमी करू शकतो.
1: श्रोते हो, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे देशभरासह राज्यातील नागरिकांना उन्हाचा त्रास सहन करावा लागतच आहे, पण मुंबईकर फक्त ऊन नाही तर दमट हवामानामुळे घामाच्या धारांनी त्रस्त झाले आहेत. अशा परिस्थितीत नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देखील भारताच्या विविध भागांमध्ये अनुभवल्या जात असलेल्या वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील नागरिकांना सर्वतोपरी खबरदारी बाळगण्याचं आवाहन केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी अतिउष्णतेमुळे होणाऱ्या आरोग्याच्या तक्रारींबाबत सतर्क राहण्याचा सल्लाही दिला आहे. एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ वाटत असेल किंवा अशक्तपणा जाणवत असेल अथवा डोकेदुखीने त्रस्त असेल तर तिला तात्काळ थंड आणि सावलीच्या ठिकाणी हलवून पाणी आणि ORS उपलब्ध करून देण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी केलं आहे. तीव्र उष्णतेच्या काळात लहान मुलं, वृद्ध आणि घराबाहेर काम करणारे लोक विशेषतः असुरक्षित असतात असं प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं. त्यांच्या दिसणाऱ्या धोक्याच्या चिन्हांकडे दुर्लक्ष केल्यास उष्माघात होऊ शकतो असा इशाराही त्यांनी दिला आहे. श्रोते हो, आला उन्हाळा तब्येत सांभाळा ही म्हण नाही तर आरोग्याची काळजी घेण्यासाठी दिला जाणारा एक महत्वाचा कानमंत्र आहे. तापमान वाढीचा आपल्या शरीरावर आणि आरोग्यावर मुख्यत्वे कसा परिणाम होतो आणि तो होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून काय काळजी घ्यावी याविषयी अधिक माहिती देत आहेत डॉक्टर दिलीप भोसले.
2: उन्हाळ्यात वातावरणातील तापमान मोठ्या प्रमाणात वाढते आणि आपल्या शरीराचे तापमान साधारणपणे 37 अंश सेल्सिअसच्या आसपास नियंत्रित ठेवले जाते, परंतु बाहेरचे तापमान खूप वाढले की शरीरातला स्वतःला थंड ठेवण्याची अधिक मेहनत करावी लागते. यासाठी शरीरातून घामाच्या स्वरूपात पाणी बाहेर पडते. घाम येणे ही शरीराची नैसर्गिक संरक्षण प्रक्रिया आहे, पण सतत घाम आल्यामुळे शरीरातील पाणी आणि आवश्यक क्षार जसे सोडियम पोटॅशियम कमी होऊ लागतात. जर आपण वेळेवर पाणी, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी किंवा इतर द्रव पदार्थ घेतले नाहीत तर शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होते, यालाच डिहायड्रेशन असं म्हणतात. याशिवाय अनेक लोक कामानिमित्ताने दीर्घकाळ उन्हात राहतात. बांधकाम मजूर, ट्रॅफिक पोलीस, शेतकरी, रस्त्यावरचे विक्रेते, डिलिव्हरी कर्मचारी यांना उष्णतेचा जास्त सामना करावा लागतो. अशा वेळी शरीराचे तापमान नियंत्रण बिघडू शकते आणि शरीराचे तापमान धोकादायक पातळीपर्यंत वाढते. ही अवस्था म्हणजे उष्माघात.

0: किंवा हीट स्ट्रोक असं म्हणतात. उष्माघात हे एक वैद्यकीय इमर्जन्सीची अवस्था आहे आणि वेळेवर उपचार न मिळाल्यास जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तापमान वाढल्यावर आपल्या शरीरातील अनेक अवयवांवर ताण पडतो. शरीरातील थंड ठेवण्यासाठी हृदय अधिक वेगाने काम करू लागते, त्यामुळे हृदयाची गती वाढते आणि रक्तभिसरणावर परिणाम होऊ शकतो. जास्त घाम आल्यामुळे शरीरातील पाणी कमी होते, त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, थकवा, स्नायूमध्ये गोळे येणे, मळमळ, उलट्या अशा तक्रारी सुरू होतात. काही वेळा रक्तदाब कमी होऊ शकतो. उष्णतेचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. व्यक्ती गोंधळल्यासारखे बोलू शकतो, चिडचिड होते, लक्ष केंद्रित होत नाही. गंभीर परिस्थितीत व्यक्ती बेशुद्धही पडू शकतो. तसेच सततच्या डिहायड्रेशनमुळे किडनीवर ताण येतो, लघवीचं प्रमाण कमी होते, गडद रंगाची लघवी होणे ही त्याची लक्षणं दिसू शकतात. मधुमेह, डायबिटीस, हृदयविकार, रक्तदाब, ब्लड प्रेशर, किडनीचे आजार असलेल्या रुग्णांमध्ये ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. त्यामुळे उन्हाळ्यात आरोग्याची विशेष काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे. उष्माघाताची सुरुवातीची लक्षणं ही अशी असतात: शरीराचं तापमान खूप वाढणे, खूप गरम वाटणे, तीव्र डोकेदुखी, चक्कर येणे, खूप अशक्तपणा आणि थकवा, मळमळ किंवा उलट्या, जास्त ताण लागणे, त्वचा गरम आणि कोरडी होणे, घाम येणे कमी होणे, श्वासोच्छ्वास वेगाने होणे, हृदयाचे ठोके वाढणे, गोंधळल्यासारखे बोलणे, चालताना तोल जाणे, काही गंभीर परिस्थितीत बेशुद्ध पण पडायला होतं. अशी लक्षणं दिसल्यास दुर्लक्ष करू नये. त्वरित सावलीत नेऊन प्राथमिक उपचार सुरू करणे आणि डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती हे उष्णतेच्या सर्वात संवेदनशील गट मानले जातात. लहान मुलांमध्ये शरीराचे तापमान नियंत्रित करण्याची क्षमता पूर्ण विकसित झालेली नसते. ते खेळण्यात मग्न राहतात आणि ताण लागली तरी वेळेवर पाणी पित नाही, त्यामुळे त्यांना पटकन डिहायड्रेशन होऊ शकतो. म्हाताऱ्या लोकांमध्ये पण शरीराची प्रतिकारक शक्ती कमी झालेली असते. याशिवाय लहान मुले आणि वृद्ध व्यक्ती यांना बाहेरील तापमानातील बदल सहन करण्याची क्षमता तुलनेने कमी असते, त्यामुळे उष्माघाताचा धोका त्यांच्यात अधिक होऊ शकतो. समजा उष्माघात किंवा हीट स्ट्रोक झाल्यास बिलकुल घाबरून जाऊन नाही चालत. तात्काळ त्याचं प्रथमोपचार करणं खूप महत्वाचे असते. सर्वप्रथम त्या व्यक्तीला उन्हातून सावलीत किंवा थंड जागे आणावे, घट्ट कपडे सैल करावेत, व्यक्तीला आरामदायक स्थितीत झोपवावे, शरीरावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवाव्यात, शक्य असल्यास पंखा किंवा थंड हवा द्यावी, शुद्धीत असल्यास ORS, पाणी, लिंबू किंवा नारळाचे पाणी द्यावे, शरीराचे तापमान कमी करण्याचा प्रयत्न करावा. जर व्यक्ती गोंधळलेली असेल किंवा बेशुद्ध पडली असेल त्वरित जवळच्या रुग्णालयात हलवावे किंवा वैद्यकीय मदत बोलवावी. उष्माघाताकडे कधीही दुर्लक्ष करू नये, कारण वेळेवर उपचार न मिळाल्यास मेंदू, हृदय आणि किडनीवर गंभीर परिणाम होऊ शकतो. उन्हाळा हा आनंदाचा ऋतू असला तरी आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. दिवसातून भरपूर पाणी प्या, ताण लागण्याची वाट पाहू नका, शक्यतो दुपारी 12 ते 4 या वेळात कडक उन्हात बाहेर जाणे टाळा, हलके सैल आणि सुती कपडे वापरा, बाहेर जाताना टोपी, छत्री, गॉगलचा वापर करा, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी, फळाचे रस यांचा आहारात समावेश करा, लहान मुले आणि वृद्ध व्यक्तींची विशेष काळजी घ्या, घराबाहेर काम करणाऱ्यांनी नियमित पाणी पिण्याची सवय लावावी, शरीरात अशक्तपणा, चक्कर किंवा जास्त थकवा जाणवल्यास त्वरित विश्रांती घेणं जरुरी आहे. उष्णतेची लक्षणं दुर्लक्षित करू नका. योग्य काळजी, जागरूकता आणि वेळेवर उपचार यामुळे आपण डिहायड्रेशन आणि उष्माघातासारख्या गंभीर समस्यापासून स्वतःचे आणि आपल्या कुटुंबाचे रक्षण करू शकतो.
1: श्रोते हो, उन्हाचा पारा वाढतोय, पण आपल्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शरीरातला उत्साह अजिबात कमी होऊ द्यायचा नसेल तर या काळात आपल्या आरोग्याची काळजी घेणं तितकंच महत्वाचं आहे. भरपूर पाणी प्या, सुती कपडे वापरा आणि दुपारच्या कडक उन्हात विनाकारण बाहेर पडणं टाळा. स्वतःची काळजी घ्या, सुरक्षित रहा. श्रोते हो, आपला वृत्त विशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ऍप वर ही लाईव्ह ऐकू शकता. यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या युट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आपला आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य स्मिता दळवी, लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर.

आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं नाशिक केंद्र. शेतकरी बंधू भगिनींसाठी कार्यक्रम प्रसारित करत आहोत किसान वाणी. या कार्यक्रमाचे

नमस्कार मंडळी, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया गांगल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 28 मे 2026. आजच्या कार्यक्रमात आपल्या रोजच्या सदरांबरोबरच आपण ऐकणार आहोत रानजाई हा ग्रामीण

0: नमस्कार मंडळी, आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया गांगल आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आहे गुरुवार, भारतीय सौर दिनांक 7 ज्येष्ठ शके 1948, अर्थात 28 मे 2026. आजच्या कार्यक्रमात आपल्या रोजच्या सदरांबरोबरच आपण ऐकणार आहोत रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. तेव्हा चला तर मंडळी सुरुवात करूयात आजच्या आपल्या कार्यक्रमाला आणि जाणून घेऊयात प्रश्नमंजुषेतला आजचा आपला प्रश्न. प्रश्न असा आहे, खरीप हंगामात भात पिकाच्या लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी? शेतकरी बंधू भगिनींनो, या प्रश्नाचं उत्तर आम्ही कार्यक्रमाच्या शेवटी सांगणारच आहोत. तोपर्यंत आपणही विचार करून ठेवा.
1: कुतला बोल रहे
2: पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं?
1: मतलब
2: देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है, और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? अरे पहले ऐसा नहीं था, पूछना अपने बड़े बुजुर्गों से कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी, माटी भी तंदुरुस्त और लोग. पहली वाली बात कहाँ,
1: पर हम तो सभी डाले हैं.
2: सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं, खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं.
1: सच है?
2: रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं, धूप में बाल सफेद नहीं किए हैं.
1: ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूँगा.
3: माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती.
0: कार्यक्रमात आता एक नजर टाकूया आजच्या कृषी वार्तेवर. यंदाच्या खरीप हंगामावर एल निनोमुळे कमी पावसाचं सावट आहे. त्याचवेळी भारताला खाद्य तेल, कापूस, कडधान्य आणि इतर कृषी माल निर्यात करणाऱ्या देशांमध्येही उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जागतिक बाजारातील तेजी आणि रुपयाच्या अवमूल्यनामुळे स्वस्त आयातीची शक्यता कमी झाल्यानं खरीप पिकांचे दर हमी भावापेक्षा अधिक राहू शकतात असा अंदाज कृषी अभ्यासकांनी व्यक्त केला असल्याचं यासंबंधीच्या वृत्तात म्हटलं आहे. ही होती कृषी वार्ता. मंडळी, आता वळूयात आजच्या आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे आणि ऐकूयात रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद. लेखन आणि सहभाग आहे विनया गांगल आणि यामिनी भाकरे यांचा. ऐकूयात रानजाई. नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या रानजाई कार्यक्रमात मी विनया
4: आणि मी यामिनी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय.
0: यामिनी, अगो कसे दिवस जात आहेत कळत नाहीये, नाही का?
4: हो, म्हणजे
0: बघ ना, म्हणजे अधिकाचा महिना अगो बोलता बोलता 15 दिवसांवर आला सुद्धा.
4: हो,
0: म्हणजे असं वाटलं होतं की अधिक आहे या वर्षी, तर मग थोडस जरा वर्ष लांबतय की काय, पण असं अजिबात नाहीये ना.
4: नाही अगं, दिवस असे भराभर निघून जातात,
0: लगेच जून आला सुद्धा.
4: आणि आता हा महिना का फास्ट जातोय. आता अनेक ठिकाणी बघ, आपण भागवत होतोय, विष्णू पुराण होत आहे, कुठे रुद्र तर कुठे म्हणजे
0: जेवण, काहीतरी
4: दान, कोणी अन्नदान करतायत.
0: खरंच आहे, धार्मिक वातावरण सगळीकडे आहे आणि अनेक प्रकारे लोक आपल्या आपल्या पद्धतीने आपल्या सोयीने या महिनाभरामध्ये परमेश्वराची आराधना करत असतात, उपासना करत असतात. त्यामुळे खरंच आहे की खूप छान जात आहे. आणि दुसरं तुला सांगते, आपल्याकडे आपण जे म्हणतो आता की साधारण जेव्हा मे संपत येतो आणि जूनची आपल्याला चाहूल लागते, त्यावेळी आपल्याकडे शेतीमध्ये सुद्धा आपल्या शेतकरी बंधू भगिनींची चांगलीच धावपळ सुरू होते, नाही का?
4: हो, खरीपाचे वेद लागले
0: आहेत.
4: विनया, एक महत्वाचं आहे की आता सध्या अजूनही पीक लावलेले नाही आहेत, त्याचं प्लॅनिंगच चालू आहे.
0: तेच ना, कारण पूर्वतयारीचा हा कालावधी आहे.
4: पण या पूर्वतयारीमध्ये ना माती परीक्षण करून घेणं फारच महत्वाचं आहे.
0: अगदी खरं आहे, म्हणजे जेव्हा केव्हा आपण हंगामाची सुरुवात करतो, सामान्यपणे यामिनी आपल्याला असं सांगितलं जातं की वर्षातून एकदा, अगदीच शक्य नाही झालं तर किमान 2 वर्षातून एकदा आपण आपलं माती पाणी परीक्षण हे केलंच पाहिजे हे वारंवार सांगितलं जातं बघ.
4: अगं म्हणजे बघ ना, माती ही पण अशी प्रसवतेच ना, नाही का? त्यामधून जे धान्य निघतं तर त्यामुळे मातीची काळजी घेणं हे गरजेचंच आहे.
0: खरंच आहे. आणि शेतीचं जर आपल्याला भरघोस उत्पन्न मिळवायचं असेल तर त्यासाठी जमिनीचं आरोग्य

0: टिकवणं हे फार गरजेचं आहे, नाही का?
1: आणि मातीसोबत पाणी परीक्षण पण अत्यंत महत्वाची प्रक्रिया आहे बघ.
0: खरंच आहे. त्यामुळे काय होतं माहिती का, की जमिनीतली अन्नद्रव्यांची जी काही पातळी आहे ती आपल्याला समजते आणि त्यानुसार आपल्याला येणाऱ्या हंगामामध्ये पाण्याचं तसंच खतांचं देखील नियोजन हे करता येतं, नाही का?
1: अगं आणि शेतकरी बंधूंना तसं माती परीक्षणाचं महत्व आता पटलेलं आहे. माती परीक्षण करतायत, परंतु मग त्यामधून काय काय परीक्षण करायला हवं ते पण महत्वाचं आहे. जसं की आपल्या जमिनीचं सामू किती आहे, क्षारता किती आहे, हे अत्यंत महत्वाचं आहे.
0: जमिनीतलं सेंद्रिय कर्ब असेल किंवा मुख्य अन्नद्रव्य आहे, तर हे सगळं आपल्याला या माती पाणी परीक्षणातून समजत जातं.
1: हो, आणि याचं प्रमाण आपल्या मातीमध्ये किती आहे हे पण कळणं गरजेचं आहे.
0: त्यामुळे पिकांना लागणाऱ्या खतांचा अचूक आणि योग्य डोस आपल्याला ठरवता येतो, ज्यामुळे खर्चात बचत होते. तुला सांगू का यामिनी, म्हणजे मला ना हे माती पाणी परीक्षण आपल्याकडे अनेक तज्ज्ञ पण येतात आणि मग ते आपल्याला त्या संदर्भात सांगत असतात, तर त्या सगळ्या ह्याच्यावरून मला एक गोष्ट या ठिकाणी अशी वाटते आपल्या शेतकरी बंधू भगिनींना, पण आपण ती वारंवार सांगतच असतो खरं तर, की माती परीक्षण जेव्हा आपण करायचं ठरवतो त्यावेळी सगळ्यात महत्वाचा जर कुठला निर्णय असेल तर तो निर्णय म्हणजे मातीचे नमुने गोळा करणं.
1: अगदी, म्हणजे तू कुठला घ्यावा,
0: कसा घ्यावा.
1: नाही तर चुकीच्या ठिकाणी जर घेतला गेला तो,
0: हा, चुकीच्या ठिकाणी, चुकीच्या
1: एखाद्या झाडाच्या सावली खालचाच उचलला तर त्याला काहीच अर्थ नसतो,
0: अर्थ राहत नाही. त्यामुळे
1: खत दिल्यानंतर तो लगेच जर उचलला गेला तर त्याचं प्रमाण त्यामध्ये कमी
0: चुकीचं येऊ शकतं. किंवा वरवरच जर आपण माती नमुना म्हणून निवडली तर त्यामुळे अनेक चुकीचे आपल्याला त्यातून माहिती ही उपलब्ध होते आणि मग कदाचित पुढचं आपलं जे नियोजन आहे ते चुकण्याची देखील त्यामुळे शक्यता असते. तर तेव्हा शेतकरी बंधू भगिनींनो, अशा पद्धतीने माती परीक्षण करताना सगळ्यात आधी जर काळजी काही आपल्याला घ्यायची असेल तर योग्य पद्धतीने आपण तो नमुना गोळा केला पाहिजे.
1: अगदी अगदी अगदी.
0: आणि मग हा नमुना गोळा करताना कोणकोणती काळजी आपण घेणं अपेक्षित आहे,
1: त्यासाठी आपल्याला खत किंवा औषधं दिल्यानंतर किमान 3 महिन्यांनीच मातीचा नमुना गोळा करावा आणि वेगवेगळ्या भागातून माती ही गोळा करून त्याचं मिश्रण करून 4 भागांमध्ये समोरासमोरील भाग बाजूला काढून नमुना तयार करायला पाहिजे.
0: हा, ते खरंय बरं का. आणि हा मातीचा नमुना जो आहे तो साधारण एप्रिल आणि मे महिन्यामध्येच काढणं हे सगळ्यात योग्य मानलं जातं. विशेषतः आपल्या नाशिक परिसराचा जर आपण विचार केला तर आपल्या नाशिक परिसरामध्ये जिल्हा कृषी विभाग असेल, कृषी विज्ञान केंद्र असतील, तर या ठिकाणी आपल्याला या माती आणि पाण्याच्या नमुन्यांची तपासणी करून मिळते. त्याची आरोग्य पत्रिका आपल्याकडे ती उपलब्ध करून दिली जाते. तर मला वाटतं की या ठिकाणी जाऊन आपण आपल्या माती आणि पाण्याचं परीक्षण करणं हे फार गरजेचं आहे
1: आणि आपल्या जवळपास कुठे असेल तर मग फारच चांगलं होतं.
0: अगदी, कारण अनेक खासगी सुद्धा आपल्याकडे आता प्रयोगशाळा ज्या आहेत त्या उपलब्ध आहेत, तर त्या माध्यमातून देखील आपण आपल्या माती पाण्याचं परीक्षण हे करून घेऊ शकतो की जेणेकरून येणाऱ्या हंगामामध्ये आपल्याला त्याचं सुद्धा नियोजन हे योग्य पद्धतीने आपलं पिकांचं होऊ शकेल आणि त्याचे फायदे आपल्याला उत्पादनाच्या माध्यमातून पाहता
1: येतात. पण हा नमुना देताना सुद्धा त्यावर थोडी माहिती लिहिणं गरजेचं आहे. जसं शेतकऱ्यांनी स्वतःचं नाव लिहायला पाहिजे, सर्वे नंबर लिहायला पाहिजे, किती एकरची जमीन आहे, कुठली जमीन आहे, काळीची आहे की हल्की आहे,
0: जमिनीचा
1: प्रकार त्यामध्ये लिहिला पाहिजे आणि कुठून घेतलेला आहे नमुना आणि काय काय त्यामधून काढायचं आहे, म्हणजे माती पाणी परीक्षण कुठलं कुठलं करायचं, अन्नद्रव्य सूक्ष्म अन्नद्रव्य आहे की नाही, मुख्य अन्नद्रव्य आहे का, या सगळ्याच त्यामध्ये
0: तपशील आपण मागवणं व्यवस्थित
1: नमुना द्यायला हवा.
0: खरंच आहे. तर शेतकरी बंधू भगिनींनो, ह्या गोष्टीची जाणीव मला वाटतं आपल्यापैकी प्रत्येकालाच आहे आणि त्यानुसारच तुम्ही सगळे तुमच्या येणाऱ्या हंगामाचं नियोजन हे करत असणार. तर या नियोजनामध्ये यामिनी पुढचा मुद्दा जो महत्वाचा ठरतो बघ, तो म्हणजे
1: आपल्याला पूर्वतयारी.
0: त्या पूर्वतयारीमध्ये आपण हे एक बघितला हा मुद्दा की माती पाणी परीक्षण गरजेचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीची खोलवर नांगरट करणं आवश्यकच आहे.
1: हो, आणि त्यामध्ये शेणखत पण मिसळलं पाहिजे.
0: मिसळलं पाहिजे खरंच आहे. चांगली उलटी पालटी करून घेणं, जमीन व्यवस्थित तापवणं हे याच दिवसांमध्ये शक्य होतं.
1: आणि आता मुद्दा येतो तो माती

0: परीक्षणानुसार नियोजन
1: नियोजनाचा
0: आणि कोणतं अन्नद्रव्य द्यायला पाहिजे
1: ते तर आहेच आहे. शिवाय एक हाही मुद्दा येतो की आपल्याला कोणतं वाण घ्यायचंय, म्हणजे आपण कोणतं पीक घेणार आहोत त्याची निवड केली पाहिजे. पिकानुसार सगळ्या प्रकारे अभ्यासपूर्ण आपण त्या पद्धतीने वाण निवडलं पाहिजे.
0: हो अगो, आणि बरेचदा काय होतं, यांनी घेतलं त्यांनी घेतलं मग आपण पण
1: घेतलं,
0: पण एखाद्याचं वाण उतरलंच नाही किंवा कमी उत्पादन येऊ शकतं, काही सांगता येत नाही.
1: त्याच्यासाठी आपण बीज उत्पादन क्षमता त्याची तपासणं हे सुद्धा तितकंच आवश्यक आहे की कुठलंही बीज आपण घेणार असू तर त्याची उत्पादन क्षमता जी आहे ती आपण व्यवस्थित तपासली पाहिजे. बऱ्याचदा आपण विकतचं जर बियाणं घेतलेलं असेल तर त्याच्यावरती ते लिहिलेलंच असतं की ह्याची काय उतरण्याचं प्रमाण किती आहे, हे सगळं त्यावर नोंदवलेलंच असतं. पण जर आपण आपल्याकडचं वाण जर वापरणार असू, घरगुती वाण जर वापरणार असू,
0: त्याला सुद्धा बीजप्रक्रिया करून घेणं गरजेचं आहे.
1: बीजप्रक्रिया करणं आवश्यक आहे. त्याच्या बरोबरच आपण आधी सगळ्यात ते बीज उत्पादन किती प्रमाणात होत आहे त्याची चाचणी करणं, ते तपासणं हे गरजेचं आहे. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या फार महत्वाच्या आहेत. आणि अलीकडे तुला सांगते की वातावरणानुसार आपण जे बघतोय की यंदा असा अंदाज सगळीकडूनच व्यक्त केला जातोय की कदाचित पाऊस कमी असण्याची शक्यता आहे. मग हे जर आपण पाहिलं ना यामिनी, तर आपण जे म्हणतो की अलीकडे संशोधन कृषी क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर झालेली आहेत आणि त्यामध्ये अशी बियाणं देखील सध्या उपलब्ध आहेत की जी कमी पावसामध्ये कमी वेळेमध्ये उत्पादित होतात, तर असे वाण आपण शक्यतोवर निवडले पाहिजेत, नाही का? तर या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत या दृष्टीनं. त्याच्याशिवाय तुला सांगते की जेव्हा आपण हे सगळं बोलत आहोत तर बोलता बोलता बराच वेळ झालेला आहे, तर मला असं वाटतं की मैत्रिणींना एखादं गाणं आपण ऐकूयात का आधी?
0: हो.

विनया फार छान चांगलं अगदी. पण अगं मला काय म्हणायचंय की आता आपण जसं म्हणालो की बियाणे खत हे सगळं व्यवस्थित असणं गरजेचं आहे, पण

0: महत्वाचं म्हणजे काय आहे की शेतकरी बंधूंनी जसं बीज त्याचं वाण किंवा मग माती परीक्षण ह्याची तयारी जरी केलेली असली तरी अवजारं यंत्र हे सुद्धा आपल्याकडे जे आहेत त्याची तपासणी करून घेणं गरजेचं आहे. ते
1: सर
0: कुळव आहे नांगर आहे त्याची पण वेळेवर दुरुस्ती करून घेतली पाहिजे. कारण की अवजारांना लागणारे नट बोल्ट पात्याची धार अनेक काही साहित्य असतं ते तपासून घेणे गरजेचं असतं. नाहीतर मग वेळेवर काहीतरी प्रॉब्लेम येतो आणि मग पेरणी
1: ट्रॅक्टर असेल आपलं तर ट्रॅक्टरची
0: डेट जी ठरलेली असते ती कुठेतरी
1: मागे
0: पुढे होत जाते
1: त्यामुळे
0: त्याची पण फार कारण पेरणीची वेळ आहे ही फार महत्वाची
1: असते खरं
0: उत्पादनाच्या
1: दृष्टीने.
0: पीक विमा आर्थिक तरतूद हे खरीपाच्या नियोजनासाठी खूपच आवश्यक आहे. कारण की भांडवल हवंच ना ग बियाणे आणायला जाणार तुम्ही निविष्ठा खरेदी कराल तर भांडवलाशिवाय
1: शक्य नाही. त्यामुळे सगळ्या प्रकारची आपली तयारी ही असली पाहिजे. आणि दुसरं मला या ठिकाणी एक आपल्या मैत्रिणींना सांगावं असं वाटतं शेतकरी बंधू भगिनींना की अलीकडे आपण जे बघतोय की वेगवेगळ्या प्रकारे अफवा ज्या आहेत त्या बाजारात बऱ्यापैकी पसरलेल्या आपल्याला दिसत आहेत. आपल्या आजूबाजूला पण कोणीतरी येतं काहीतरी सांगतं आणि आपण घाबरून जातो आणि मग सगळ्या गोष्टींचा साठा करायला आपण सुरुवात करतो तर ते देखील चुकीचं आहे. शेतकरी बंधू भगिनींनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की टंचाई जरी असेल प्रत्यक्षात तरी संबंधित यंत्रणेकडून जर आपल्याला सूचना मिळाली तरच आपण त्यावर विश्वास ठेवणं हे गरजेचं आहे.
0: अगदी अगदी.
1: कारण उगाच कोणीतरी शेतकऱ्यांनी काहीतरी सांगितलं आपल्या ह्या मुखामुख्याने ही गोष्ट माहिती ती सांगितली आणि त्याच्यावर विश्वास ठेवून घाबरून पळत सुटणं हे मुळात या परिस्थितीमध्ये आपण टाळलं पाहिजे.
0: अगदी
1: ही फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे आपल्या मैत्रिणींना पण मला हे सांगावं असं वाटतं की टंचाई जरी असली तरी आपल्या देशामध्ये आपल्या भागामध्ये तेवढी बिकट परिस्थिती
0: नाही. सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत सध्या तरी.
1: ठीक आहे की प्रमाण थोडस
0: कमी झालंय.
1: जे पूर्वी आपल्याला 4-5 दिवसांमध्ये गॅस सिलेंडर मिळायचा तो आता कदाचित 10 दिवसांनी 15 दिवसांनी मिळेल. पण तो मिळतोय ह्याच्यावर विश्वास ठेवून आपण शांततेत आयुष्य आपलं जगलं पाहिजे आणि थोडस बचत ही केली पाहिजे.
0: म्हणजे तरतूद करावी पण आगाऊ नको.
1: साठा करून ठेवणं हे पूर्णतः चुकीचं आहे. त्यामुळे काय होतं की बाजाराचा जो नियम असतो की जेव्हा प्रचंड मागणी वाढते आणि पुरवठा मर्यादित असतो तर अल्टिमेटली किमती या वाढत जाणार म्हणजे आपल्यालाच त्याचं आर्थिक नुकसान जे आहे ते सहन करावं
0: लागणार आहे.
1: त्यामुळे या गोष्टीची काळजी सुद्धा आपण शेतकरी बंधू भगिनींनी घेतली पाहिजे आणि त्यानुसार आपलं नियोजन ठेवलं पाहिजे.
0: आणि एक महत्वाचं म्हणजे पिकांचं संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शासनाचे जे प्रधानमंत्री पीक विमा योजना आहे तर त्याच्या पोर्टलवरून आपण पिकाचा विमा सुद्धा वेळेत उतरवून
1: घेतला
0: म्हणजे पुढे होणारं जे नुकसान आहे ते आज आपल्याला त्याची हमी राहते की चला
1: आपल्या किमान तेवढा तरी आपलं नुकसान जे आहे ते
0: भरून निघू शकतं. याशिवाय ना विनया जनावरांची काळजी घेणं फार गरजेचं आहे.
1: ते
0: मान्सून पूर्व म्हटलं की खरीप सुरू होण्याआधी पाऊस सुरू होण्यापूर्वी आपल्याला लसीकरण करणं पण फार
1: गरजेचं असतं. खरंच आहे. आपल्याकडची जी काही जनावरं असतील गाई म्हशी असतील किंवा आपण ज्याला म्हणतो की अनेक ठिकाणी कोंबड्या पाळल्या जातात घरगुती परसदारामध्ये कोंबडी पालन केलं.
0: अरे आता तू ऐकलं होतं ना त्यांना बर्ड फ्लू पुन्हा आला होता.
1: तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर याच्या दृष्टीने सुद्धा आपण काळजी घेणं हे फार आवश्यकच आहे.
0: आणि 2 वर्षापूर्वी आपल्या इथे जनावरांमध्ये लंपी स्किन
1: डिसीज आला होता. खरंच आहे. असे वेगवेगळे आजार येतात तर ते येऊ नयेत आणि त्यामुळे आपलं पुढे नुकसान होऊ नये यासाठी आपण वेळीच खबरदारी घेणं हे फार आवश्यक आहे.
0: शिवाय पावसाळ्यापूर्वी गोठ्याची दुरुस्ती करणं स्वच्छता करणं कारण की जनावरांनाही त्रास व्हायला
1: होऊ शकतो. आणि यंदा तर आपण वारंवार सांगतोच आहोत आपल्या मैत्रिणींना सुद्धा की पाणी सुद्धा आपण सांभाळूनच ते वापरलं पाहिजे त्याची योग्य ती काळजी घेतली पाहिजे. बचत जी आपण म्हणतोय तर ती केवळ पैसा किंवा इतर गोष्टींची नाहीये तर पाण्याची बचत गरजेची आहे विजेची बचत गरजेची आहे या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत.
0: अगदी. आणि यावर्षी जर पाऊस जर कमी येणार आहे असं म्हटलं जर जातं आताच 30% फक्त
1: पाणी साठा उपलब्ध आहे. नाशिकचा आपण विचार केला तर हे फार महत्वाचं आहे. पण एकूणच तुला सांगते यामिनी की बचत ही फार गरजेची ठरतीये सध्या तरी. त्यामुळे हे आपण प्रत्येकाने काळजी त्याची घेतली पाहिजे की आपल्याकडनं
0: कमीत कमी गोष्टींमध्ये आपण कसं चालवू शकू आपलं हे वर्ष त्यासाठी आपण तयार असलं पाहिजे.
1: खूपच छान मैत्रिणींनो आपण बऱ्याच वेळच्या यामिनी गप्पा मारतोय मला वाटतं की आपण

0: आपण ज्या गोष्टी करतोय ना या सगळ्या महिलांशी जास्त रिलेटेड असतात.
1: अगदी
0: कारण की बचतीचा जो मंत्र आहे तो महिलांकडे जास्त
1: जास्त असतो. त्या जास्त काळजीपूर्वक ती गोष्ट करत असतात कारण संसाराची सगळी जबाबदारी जी आपण म्हणतो
0: महिलेवरच असते.
1: महिलेवर असते. घरातली जी स्त्री असते मुख्य करती तिच्यावरती ते खूप गोष्टी अवलंबून असतात. त्यामुळे मैत्रिणींनी आपल्या ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. आणि मला असं वाटतं की आपल्या अनेक ग्रामीण भागातल्या ज्या मैत्रिणी आहेत त्या याचं महत्व आधीच जाणतात.
0: हो अगदी.
1: त्यामुळे छोट्या छोट्या बचती करण्यामध्ये महिलांचं प्रमाण खूप जास्त आहे. आपण जरी पोस्टाच्या स्कीम्स बघितल्या तर त्या ठिकाणी तुला महिला खूप जास्त दिसते. म्हणजे छोटी बचत असते त्यातून परतावा जरी कमी मिळत असला तरी सुद्धा तो खात्रीशीर असतो.
0: अगदी.
1: त्यामुळे अनेक महिला ज्या आहेत त्या या बचतीला नक्कीच त्या तयार असतात आणि त्या करतही असतात.
0: हल्ली बचत गटाच्या महिला देखील किती पैसे वाचवतात आणि आपल्या
1: त्यातून उत्पादन आणि उत्पन्न दोन्ही त्या मिळवायला त्यांनी सुरुवात केलेली
0: आहे.
1: खूपच छान. त्यामुळे संसाराला हातभार लागतो आणि आपण जे म्हणतो की हळूहळू का होईना पण आपली ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ती पण हळूहळू विकसित व्हायला त्यामुळे मदत होते.
0: खरंच घरातल्या महिला तर थोडं थोडं घरच्या घरी जरी वाचवून ठेवतात पण बचत करतात काही ना काही.
1: आणि कुठेतरी असंही मी ऐकलंय असं की आपली आजची बचत जी असते ती आपलं उद्याचं उत्पन्न असतं. त्यामुळे बचत ही फार महत्वाची आहे.
0: आजपर्यंत आपला देश हा बचतीवरच पुढे चाललाय त्यामुळेच आपण खूप आपल्याला सहन करावं लागत नाही.
1: खरंच आहे. आपली जी वृत्ती आहे की सांभाळून वापरणं जपून करणं यामुळे आपल्याला त्याचे अनेक फायदे सुद्धा दिसतात. यामिनी आपण बऱ्याच वेळेच्या गप्पा मारतोय आणि वेळेची बचत सुद्धा आपण केली पाहिजे नाही का. ती लक्षात घेऊन मला वाटतं मैत्रिणींनो आजच्या रानजाई कार्यक्रमात मी विनया
0: आणि मी यामिनी
1: आता आम्ही तुम्हा सगळ्यांचा निरोप घेतोय. मैत्रिणींनो आम्ही जातोय पण तुम्ही आनंद घ्या या गाण्याचा.

मंडळी, आत्ताचा आपण रानजाई हा ग्रामीण महिलांसाठीचा संवाद ऐकलात. लेखन आणि सहभाग होता विनया गांगल आणि यामिनी भाकरे यांचा.

0: संकट के समय प्रधानमंत्री फसल बीमा योजना किसानों के लिए वरदान है।
1: अब सूखा पड़े या बाढ़ आ जाए कोई डर नहीं,
2: अब ओले पड़े या कीट पतंगे फसल खा जाए कोई फिक्र नहीं,
3: क्योंकि हमने लिया है प्रधानमंत्री फसल बीमा।
4: बुआई से फसल कटाई तक हर जोखिम का दावा, न्यूनतम प्रीमियम पर अधिकतम भुगतान का वादा।
5: योजना से हर साल जुड़ रहे हैं 5 करोड़ से ज्यादा किसान। अब आपकी है बारी।
4: नजदीकी कृषि कार्यालय, सहकारी समिति, बैंक शाखा, अधिकृत बीमा कंपनी या जन सेवा केंद्र में स्वेच्छा से करा सकते हैं पंजीकरण।
5: फसल बीमा पोर्टल या फसल बीमा ऐप द्वारा भी कराया जा सकता है पंजीकरण।
4: प्रधानमंत्री फसल बीमा योजना, आपकी फसलों का संपूर्ण सुरक्षा कवच। कृषि एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
6: याबरोबरच आजच्या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचा निरोप घेण्याची वेळ आता आलेली आहे. जाता जाता प्रश्नमंजुषेतल्या आजच्या प्रश्नाचं उत्तर आपण पडताळून पाहूयात. आजचा आपला प्रश्न होता, खरीप हंगामात भात पिकाच्या लागवडीसाठी कोणत्या वाणांची निवड करावी? आणि उत्तर आहे मंडळी, खरीप हंगामात भात पिकाच्या लागवडीसाठी सुधारित वाण जसं इंद्रायणी, फुले समृद्धी, भोगावती आणि फुले राधा यापैकी कोणत्याही जातीची निवड आपण करू शकता. बरे तर मंडळी, याबरोबरच आजच्या किसानवाणी कार्यक्रमात मी विनया गांगल आपल्या सगळ्यांचा आता या ठिकाणी निरोप घेते. पुन्हा आपली भेट आहेच उद्या सकाळी 6:40 कृषीवाणी कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.

किसान वाणी या कार्यक्रमाचे प्रायोजक होते केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्रालय भारत सरकार, तर सादर करते होते कृष्णा शिंदे. रसिक हो, रात्रीचे 8 वाजतात. काही क्षणातच आपण जाणार आहोत विविध भारतीच्या सहक्षेपित कार्यक्रमांसाठी विविध भारती केंद्राकडे.

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. तसंच हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR ॲप आणि 103.6 मेगाहर्ट्सवरील आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथेच समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 29 मे रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण

श्रोतेहो, आपण ऐकत आहात मध्यम लहरी 537.6 मीटर्स अर्थात 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. तसंच हे प्रसारण आपण AIR मराठी DTH उपग्रह वाहिनी, न्यूज ऑन AIR ॲप आणि 103.6 मेगाहर्ट्सवरील आकाशवाणी सिंधुदुर्ग नगरी केंद्रावरूनही ऐकत आहात. रात्रीचे 11:10 झाली आहेत. अस्मिता वाहिनीची दुसरी प्रसारण सभा येथेच समाप्त होत आहे. अस्मिता वाहिनीचे प्रसारण उद्या दिनांक 29 मे रोजी 5:50 सुरू होईल. दरम्यान AIR मराठी DTH उपग्रह वाहिनीचे प्रसारण रात्रभर आपण ऐकणारच आहोत.